0: प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: पोहोचण्याची संधी मिळाली मला.
1: काय सांगतो?
0: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया, 18 जुलै. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. साक्षीत्वानं राहणाऱ्याला दुःखाची बाधा नाही. देहबुद्धी आहे तोवर, म्हणजे मी देही आहे ही भावना आहे तोपर्यंत काळजी राहणारच. काळजी मनातून असते. जोपर्यंत संशय फिटत नाही, परमेश्वराचा आधार वाटत नाही, तोपर्यंत काळजी ही मनाला सोडत नाही. कुंडलीतल्या ग्रहांच्या अधिकाराची मर्यादा देहापर्यंतच आहे. पैसा किती मिळेल हे त्यावरून सांगता येईल, भगवंताकडे किती कल आहे हे सांगता येईल, पण भगवंताची प्राप्ती होईल की नाही हे सांगता येत नाही. मनुष्य जन्म येऊनही भगवंताची प्राप्ती झाली नाही तर जीवाचं फार नुकसान आहे. भगवंताच्या प्राप्तीची मनापासून तळमळ लागायला पाहिजे. एकदा का अशी तळमळ लागली की मनुष्य वेडा बनतो, आणि कोणी संत भेटला की निवांत होतो. संत आपल्यावर येणारी संकट नाहीशी करत नाहीत, तर त्या संकटांची भीती नाहीशी करतात. संकटापेक्षा संकटाची भीतीच आपल्याला फार घाबरवून सोडते. आपल्याला जे कळलं ते लोकांना कळून लोक सुखी होऊ द्या हा संतांचा एकच हेतू असतो. संत विषयावर मालकी गाजवतात. जगाला जिंकणं एक वेळ सोपं, पण स्वतःला जिंकणं कठीण आहे. संत स्वतःला जिंकून जगात वावरत असतात. संत साक्षीत्वानं जगात राहतात, आणि साक्षीत्वानं राहणाऱ्याला दुःखाची बाधा होत नाही. संतांच्या संगतीत राहून, त्यांच्या आज्ञेत राहून आपण आपल्या मनातले सगळे संशय नाहीसे करावेत. वास्तविक संतांच्या आज्ञेचं एकनिष्ठपणानं जो पालन करतो त्याचे संशय आपोआप दूर होतात. जोवर संशय आहे तोवर असमाधान आहे. समाधान हे आपलं आपल्यालाच घ्यायचं असतं. म्हणून ज्याला समाधानी राहायचं आहे त्यानं फार धडपड करू नये. जशी स्थिती येईल त्या स्थितीत समाधानात राहावं. कचेरीचे विचार आपल्या बरोबर घरी आणू नयेत, ते तिथंच ठेवावेत. घरातलं वातावरण शुद्ध आणि निःसंशयाचं असावं. भोळेपण एक प्रकारे चांगलं, ती भाग्याची गोष्ट आहे. जो योगभ्रष्ट असतो त्याच्या अंगी भोळेपण असतं, जसं कल्याण स्वामींच्या अंगी होतं. झालेल्या गोष्टी विसरून जाण्यातच खरा आनंद आहे, पण ते विसरणं कृत्रिमपणे न आणता भगवंताच्या स्मरणात राहिल्यानं आलं पाहिजे. म्हातारपणे मन आणि शरीर फार नाजूक बनतं. त्यावेळी शरीरसुद्धा बरं राहायला आनंद हे फार मोठं औषध आहे. हसावं, खेळावं, लहान मुलांमध्ये मिसळावं, थट्टा विनोद करावा, काहीही करावं, पण आनंदात राहावं. ज्याचा आनंद कायम टिकला त्याच्याच जन्माचं सार्थक झालं. समाधान हे परमेश्वराची खरी देणगी आहे. ते मिळवण्याचा उपाय म्हणजे भगवंताचं स्मरण आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 199, दशक 15, समास 3, श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. अहो, या शहाणपणासाठी अनेकांसाठी खूप कष्ट करावे लागतात, पण शहाणपण शिकणं हेच सर्वात उत्तम असतं. जो अनेकांना मानतो तो शहाणा झाला असं ओळखावं. शहाण्या माणसाला जगामध्ये काहीही कमी पडत नाही, आपलं हित लौकिक जीवनात करीत नाही तो आत्मघातकी जाणावा. त्या मूर्खा इतका पापी दुसरा कोण नाही. आपण संसारामध्ये कष्ट घेतो, लोकांकडून राग ओढून घेतो, जनांमध्ये शहाणा असतो तो असं करीत नाही. साधकाला शिकवलं जमेल तेवढं सुखाने घ्यावं, जे पटणार नाही ते सोडावं. श्रोत्यांनो, तुम्ही परमदक्ष आहात, अलक्षाकडे लक्ष लावता हे मी सामान्यपणे प्रत्यक्ष जाणतो. इथे श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण नाम समास तृतीय समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 15, समास 4, शाश्वत ब्रह्म निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. पृथ्वीपासून झाडं झाली, झाडांपासून लाकडं निर्माण झाली, लाकडांची राख होऊन पुन्हा पृथ्वीत तिचं रूपांतर होतं. पृथ्वीपासून वेल होतात, नाना जिन्नस वाढतात, वाळतात, कुजतात, पुन्हा त्याची माती होते, पृथ्वी होते. नाना धान्याचे नाना अन्न तयार होते, मनुष्य भोजन करतो, नाना विष्ठा नाना वमन होते, त्याची पुन्हा पृथ्वीच होते. नाना पक्षी आदींनी भक्षण केलं तरी पुन्हा तसंच झालं. वाळवून भस्म होऊन गेलं तरी पृथ्वीचं रूप त्याला आलं. माणसं मरतात, कृमी लागतात, भस्म होते, पुन्हा पृथ्वीचं रूप घेतात. अशा अनेक काया पडतात, पण पुढे त्याचं रूपांतर पृथ्वीमध्ये होतं. नाना लाकडं गवत कुजले जातात रानामध्ये, त्याची माती होते. नाना किडे मरून जातात, पुढे त्याची पृथ्वी होते. पदार्थ अनेक दाटलेले, किती विस्तार सांगायचा. पृथ्वी वाचून कोणालाही थारा आहे का? झाड पाले आणि गवत पशूंनी भक्षण केलं की त्याचं शेण होतं. खत मृत भस्म मिसळून पुन्हा त्याची पृथ्वी होते, माती होते. उत्पत्ती स्थिती समाहार झाल्यानंतर सगळं काही पृथ्वीला मिळून जातं. जितकं होतं तितकं जातं पुन्हा पृथ्वी. नाना बीजांच्या राशी या उगवतात, वाढतात आणि गगनापर्यंत जातात आणि पुन्हा पृथ्वीला मिळून जातात. लोक नाना धातू पुरतात, त्याची माती होते. सुवर्ण पाषाणाची गती तशीच आहे. मातीचं होतं सुवर्ण आणि मृत्यूकेचे होतात पाषाण. अग्नीच्या संगतीने भस्म होतं सुवर्णाची जर असते, आणि ती देखील शेवटी कुजून जाते, रस होऊन वितळते, पुन्हा पृथ्वी होते. पृथ्वीपासून धातू निर्माण होतात, अग्नीमुळे रस तयार होतात, त्या रसाचं जगात पुन्हा कठीण रूप तयार होतं. नाना पाण्याला गंध सुटतो, पुन्हा तिथे पृथ्वीचं रूप प्रगट होतं. दिवसेंदिवस जळ म्हणजे पाणी आटून जातं, पुढे पृथ्वी होते. पत्रे पुष्पे फळे उगवतात, नाना जीव खाऊन जातात, ते जीव मरतात जगतात. जितका काही आकार झाला तितक्या सर्वांना पृथ्वीचा आधार असतो. सगळ्यांनाही किती म्हणून सांगायचं, विचारपूर्वक जाणावं. सगळ्यांची बेरीज वजाबाकीचं मूळ कसं येतं त्याप्रमाणे समजावं. पाणी आठवून पृथ्वी झाली, पुन्हा पाण्यात मिसळून गेली. अग्नीच्या योगाने भस्म होऊन पुन्हा पृथ्वी झाली. तेजापासून पाणी झालं, पुढे तेजाने ते शोषून घेतलं. तेज झालं वायूपासून, पुढे वायूच त्याला व्यापून उरतो. वायू आकाशामध्ये निर्माण झाला आणि पुन्हा गगनामध्ये विरला. अशा प्रकारची बेरीज वजाबाकी कशी होते पहा. जे जे जिथे जिथे निर्माण होतं तिथे तिथे लयाला जातं. अशा तऱ्हेने ही पंचभूत नाश पावतात. भूत म्हणजे निर्माण झाले, पुन्हा ते नष्ट झाले, पुन्हा शाश्वत उरले परब्रह्म. अशा प्रकारचं परब्रह्म जे आहे ते ज्याला कळत नाही त्याला जन्ममृत्यू चुकत नाही. चत्वार खाणीत जन्म घ्यावा लागतो. जडाचं मूळ चंचल असतं, चंचलाचं मूळ निश्चल असतं, निश्चलाला मूळ नाही. जगत झालं असून ते सत्य आहे. हा पूर्व पक्ष मिथ्या आहे हा सिद्धांत. या दोन्ही पक्षाहून जे आलिप्त जेथे काहीच झालं नाही ते परब्रह्म. जय जय रघुवीर समर्थ.

0: श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।
1: नारदा मुनिवरा।
0: सुजन हो, नारद भक्ती सूत्रामधलं 72वं सूत्र, नासितेषु जाति विद्या रूप कुलधन क्रियादि भेदः, या संदर्भातलं अधिक विवरण असं आहे। सुजन हो, कुळाच्या श्रेष्ठत्वामुळे देखील भक्तांमध्ये भेद पडत नाहीत। व्यवहारामध्ये कुळाला महत्व दिलं जातं। सकुलीन अकुलीन असे भेद पाडले जातात। प्रत्येक कुळाची काही विशिष्ट सदाचार परंपरा असते। काही आचार विशेष अंगी बांधलेले असतात। एखाद्या कुळामध्ये शौर्य, एखाद्यात दातृत्व, एखाद्या कुळात विद्वत्ता, सदाचार असे कुलविशेष मानले जातात। या कुलविशेषामुळं लौकिक व्यवहारामध्ये भेद पाडले जातात, पण भक्तांमध्ये कुलविशेषानं भेद पडत नाहीत। अहो, कुळाचा संबंध जन्माशी आणि जन्माचा संबंध या स्थूल देहाशी असतो। भक्त या देहाशी तादात्म्य ठेवत नाही, तर जाती कुळाशी त्याचं तादात्म्य कसं राहील बरं? तसंच परमात्मा देखील भक्ताच्या जाती कुळाकडे पाहून त्यावर कृपा करीत नाही। परमेश्वर केवळ भक्ती प्रेम पाहणार आहे। नका विचारू देव कसा, देव असे हो भाव जसा। या संदर्भात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाजवळ काढलेले उद्गार लक्षात घेण्याजोगे आहेत। अगा कुळाजिया चौकटपणा न लगा, अभिजात्य धनी लागा, व्युत्पत्तीचा वाहुगा सोसगा वहावा, का रूप वयसा माझा

सुजन हो, कुळ शब्दाचा अर्थ पाहायला गेलं तर कौलीयते इति कुलम, कु म्हणजे पृथ्वी, तिच्यात शेवटी जे लीन होऊन जात ते कुल असा होतो। आज भावेतो कोणतं तरी कुळ लीन झाल्याशिवाय राहिलं आहे काय, ज्याच्यापासून सर्व कुळांचा उगम झाला आणि ज्याच्या ठिकाणी कुळ लीन होतात त्या परमात्म्याच्या ठिकाणी भक्त प्रेम ठेवतो, म्हणून त्याची दृष्टी कुळावर जात नाही, तो कुळाचा विचारही करत नाही। त्याचप्रमाणे कुळाभिमान घेतला की कुळधर्म, कुलदेवता, कुलाचार सांभाळणं इत्यादी उपाधी मागे लागतात, मग त्याचा अभिमान निर्माण होतो, आमच्या कुळात हे चालत नाही, आमच्या कुळात ते चालत नाही। हा वृथा अभिमान भगवत भक्तीमध्ये प्रतिबंधक होतो, म्हणजे अडथळा ठरतो। अहो, खरा भक्त आपली कुलदेवता, कुलधर्म, कुलाचार सगळं एकमेव भगवानच आहे असं समजतो। आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छति। आकाशात न पडलेलं पाणी ज्याप्रमाणे ओहोळाच्या ओढ्याच्या माध्यमातून नदीला मिळतं आणि ही नदी शेवटी सागराला मिळते, त्याप्रमाणे कोणत्याही कुलदेवाला, कुलदेवीला नमस्कार केला तरी तो शेवटी केशवापर्यंत पोहोचतो, माधवापर्यंत पोहोचतो। म्हणून त्याच्या भक्तीमध्ये कुळानं, कुळधर्मानं वा कुळदेवतेनं भेद पडत नाही। त्याचप्रमाणे धन देखील व्यवहारामध्ये भेद उत्पन्न करणार आहे। अहो, संसारामध्ये तर धनवंतांनाच मान मिळत असतो, धनवंतालागी सर्व मान्यता आहे जगी। हा संत तुकाराम महाराजांचा अभंग प्रसिद्ध आहे। बहुतेक माणसं अर्थ काम परायणच असलेली दिसून येतात, परंतु धन सगळ्यांनाच प्राप्त होत असं नाही, कारण धन हे अदृष्टाधीन आहे, प्रारब्धाची जोडे धन, असं तुकोबारायांनी म्हटलेलं आहे। धन प्राप्तीचं अदृष्ट सगळ्यांना अनुकूल असतच असं नाही, यदा कदाचित अदृष्टवशात धन प्राप्त झालं तरी ते अत्यंत अनर्थावह आहे। धन शब्दाचा धम धैर्यम नाशयती इति धनम असा अर्थ होतो, म्हणजे पारमार्थिक धैर्याचा नाश करणार म्हणून धन असं म्हणतात। श्री संत एकनाथ महाराज म्हणतात, जो धनमानी आणि स्त्री जितू त्यासी विमुख होत हृदयस्थू म्हणजे नारायण, असं एकनाथी भागवतामध्ये वर्णन

सुजन हो, लौकिक व्यवहारामध्ये धनाला महत्व आहे, धार्मिक व्यवहारात देखील धनाला महत्व आहे. कारण धनानच यज्ञ याग दान इत्यादी घडतात सामान्यांच्या दृष्टीनं. त्यामुळे धनवान आणि धनहीन यांच्यामध्ये भेद पडतो, पण भक्तांच्या दृष्टीनं धनालाच महत्व नसल्यामुळं धन असलं काय किंवा नसलं काय त्यांच्या दृष्टीनं ते सारखंच आहे. आम्हा घरी धन शब्दांची इतरच नाही असं तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. भगवत भक्तीच्या आनंदापुढं क्षुद्र आणि विकारी अनर्थ मूल धनाचं काय मूल्य आहे हो. द्रव्य जीवाहूनी आवणे या जना आमासी वमनाहूनी नीच, असं संत तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. भले लोकांना जीवापेक्षा देखील द्रव्य म्हणजे धन प्रिय असत, पण आम्हाला मात्र हे धन ओकारीपेक्षाही वाईट आहे. धन हे साधन आहे आणि भोग हे त्या धनाचं साध्य आहे. परंतु भक्तांची ऐहिक पारत्रिक भोगाविषयी पूर्ण अनित्य आणि दुःख बुद्धी असल्यानं त्याच्या जीवनात धनाला स्थान नसतं. अहो भक्त श्रेष्ठ, गोस्वामी तुलसीदासांनी म्हटलं आहे, तीन टूक कौपीन मे अरुभाजी बिनलोन, तुलसी रघुवर उरवसे इंद्र बापुरो कोण. अहो शरीराची लाज राखण्याकरता तीन तुकडे जोडून केलेली लंगोटी आणि खायला मीठ देखील नाही अशी कोणत्या तरी झाडपाल्याची भाजी अशी आमची सांसारिक स्थिती असताना देखील जर आमच्या हृदयामध्ये रघुवर प्रभू रामचंद्र नांदत आहे, तर मग आमच्या पुढे इंद्र बापडा कोण हो. सुंभाचा गडदोरा रकड्या

सुजन हो यानंतर या 72व्या सूत्रामध्ये क्रिया आदी हे पद आलेलं आहे, त्याचा विचार आपण करूया। मनुष्याच्या जीवनामध्ये क्रियेला महत्वाचं स्थान आहे। जो पावे तो देह आहे, तो पावे तो क्रिया असणार। देहधारी जो ज्याचे विहित नित्य कर्म, शरीरधारी पुरुषाकडून सगळ्या कर्मांचा त्याग होणं शक्य नाही असं गीतेमध्ये देखील स्पष्टपणे म्हटलेलं आहे। क्रियेमध्ये दोन भेद, साधारण आणि असाधारण। देहेंद्रिय निर्वाहाकरता सर्वांकडून होणाऱ्या क्रिया या साधारण म्हटल्या जातात, त्या विशेष भेद पाडणाऱ्या नसतात, त्या भक्त अभक्तांच्या समानच असतात। असाधारण क्रिया ज्यांना देह निर्वाहापेक्षा ऐहिक अथवा पारत्रिक असं अधिक फल प्राप्त होणं शक्य असतं, त्या भेद निर्माण करणाऱ्या असतात। उदाहरणार्थ ब्राह्मण यज्ञ यागादी तप अनुष्ठानादी करीत असेल तर त्याला विशेष महत्व प्राप्त होतं। क्षत्रिय युद्धात निष्णात असेल, दातृत्व धर्माने युक्त असेल, राजा असून देखील राजधर्माचं योग्य पालन करत असेल तर तो श्रेष्ठ राजा समजला जातो। वैश्य कृषी गोरक्ष वाणिज्यादी विशेष कर्मामध्ये निष्णात असेल तर त्याला महत्व आहे। किंवा एखाद्या कलेमध्ये म्हणजे चित्रकला, गायनकला, वादनकला, नृत्यकला, वास्तुनिर्माण कला इत्यादीमध्ये निष्णात असेल तर त्याला विशेष क्रियावान असं समजलं जातं। तात्पर्य ती क्रिया मानवामध्ये भेद निर्माण करते, म्हणजे श्रेष्ठ कनिष्ठ भाव उत्पन्न करत असते। आपल्या या विशेष क्रियांच्या द्वारा एखादा स्वर्ग मिळवू शकेल तर एखादा राज्य मिळवील। तसंच काही क्रिया ऐहिक धन मान ऐश्वर कीर्ती मिळवून देऊ शकतील। असा पुरुष आपल्याला स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठही समजत असतो। यातूनच अहंकार, दर्प, दंभ, कामक्रोध, लोभादी अनेक विकारांचा उद्भव होतो। असा विशेष क्रियावान पुरुष इतरांना आपल्या पुढे तुच्छ समजत असतो। अहो, पुराणांमधून अशाच लोकांनी ऋषी मुनींचा साधू संतांचा अपमान केलेली अनेक उदाहरणं आढळतील। कुबेरपुत्रांनी नारद ऋषींचा, इंद्रानं दुर्वास ऋषींचा अपमान केला आहे, अशा कथा श्रीमद भागवतामध्ये आहेत। म्हणजे क्रियेत भेद पडल्यानं माणसात भेद पडतो। संसारामध्ये तर व्यक्ती व्यक्तिगत क्रियेमध्ये भेद पडत असलेला आपल्याला दिसतो। त्याची कारणही अनेक आहेत, गुण, संस्कार, पूर्वकर्म, संगती इत्यादी इत्यादी। परंतु सूत्रकार देवर्षी नारद म्हणतात, भक्तांमध्ये क्रियाधिकांमुळे भेद पडत नाही। म्हणजे त्यानं अमुक कर्म केलं तरच तो श्रेष्ठ, नसता कनिष्ठ असा भेद मानला जात नाही। केवळ त्याच्या ठिकाणी अनन्य भक्ती असली म्हणजे त्यात सर्व धर्म कर्मांचा अंतर्भाव होतो। भगवान श्री कृष्ण म्हणतात, अभिजेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग, साधुरेव समंतव्या सम्यक व्यवसितो हि सह। असं श्रीमद भगवद गीता 9वा अध्याय त्यातल्या 3व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे। याचा अर्थ असा, पूर्वी तो अत्यंत दुराचरणी असला तरी तो जर अनन्य भक्त होऊन माझी भक्ती करील तर तो साधूच योग्य मानला पाहिजे, कारण त्याचा योग्य निश्चय झाला आहे। उदाहरणार्थ वाल्या कोळ्याचा वाल्मिकी मुनी झाले।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज शनिवार सकाळचे 7 वाजले आहेत. 7:05 प्रसारित होईल दिनविशेष. 7:10 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS डवरे. 7:20 प्रसारित होईल भक्ती संगीत. 7:30 आपण ऐकू शकणार आहात इतनी शक्ती हमें देना दाता. 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम रोटरी सेवा कनेक्ट. 8:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मला आवडलेलं पुस्तक. 10:20 आम्ही प्रसारित करणार आहोत आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती श्रद्धा कराळे. 11:00 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती. 12:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. 2:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम जीवनरंग, सादर करत्या सुषमा दाते. 3:00 प्रसारित होईल कार्यक्रम कालायत अस्मै नमहा, सादर करते डॉक्टर रवी कोरांने. 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा. तर रूपरेषा आपण ऐकली रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण ऐकणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज दिनांक 18 जुलै. 1852 मध्ये इंग्लंडमधील निवडणुकांमध्ये गुप्त मतदानाचा वापर सुरू झाला होता. 1857 मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली होती. 1968 मध्ये कॅलिफोर्नियामध्ये इंटेल कंपनीची स्थापना झाली होती. 1980 मध्ये भारताने SLV-3 या अवकाशयानाद्वारे रोहिणी 1 या उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले.

तर हे होते आजचे काही दिन विशेष. आपण आता इथेच थांबत आहोत, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण पक्षी जे आहेत ते आपल्या कीड व्यवस्थापनामध्ये कशा प्रकारे आपल्याला मदत करू शकतात या संदर्भात थोडंसं जाणून घेणार आहोत.

0: आपल्या देशामध्ये जी पक्षीसृष्टी आहे ती अतिशय समृद्ध आहे. जवळजवळ 1200 पक्ष्यांच्या ज्या जाती आहेत त्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कीड व्यवस्थापनामध्ये शेतकरी बंधूंना मोठ्या प्रमाणात मदत करत असतात. जगातील एकूण पक्ष्याच्या 20% ज्या प्रजाती आहेत त्या भारतात आढळतात. त्यातील 60% ज्या आहेत त्या निव्वळ कोकणातसुद्धा आढळतात. शेतकऱ्यांना पक्षी म्हटलं की डोळ्यासमोर जी बाब येते ती म्हणजे गोफण आणि बुजगावणं, आणि ते आपल्या डोळ्यासमोर येणं साहजिकही आहे. कारण की उभ्या पिकामध्ये पक्षी मोठ्या प्रमाणात नासाडी करतात असं आपल्याला आढळतं. मात्र कित्येक पक्षी शेतावर फळबागांमध्ये उपयोगीही आहेत. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेनं कृषी पक्षीशास्त्रातील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प हा सुद्धा आता सुरू केलेला आहे. तर या प्रकल्पाअंतर्गत तज्ज्ञाच्या पाहणीनुसार असं आढळलं की पक्ष्यांच्या 50 प्रजाती ज्या आहेत त्या अतिशय उपयुक्त आहेत कीड व्यवस्थापनामध्ये, किंवा शेतकरी बंधूंना त्या फार फायदेशीर आहेत. घुबड हा त्यापैकी एक महत्त्वाचा पक्षी. गहू शेतीला तो वरदानच मानावं लागेल, कारण की त्याचं मुख्य खाद्य जे आहे ते उंदीर, आणि उंदीर हा शेतकऱ्याचा फार मोठा शत्रू आहे. विशेषतः गहू पिकामध्ये तो फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करतो. एक वयस्क घुबडाचे साधारणतः दररोज 2 उंदीर असे खाद्य जर आपण पकडलं तर ते किती मोठ्या प्रमाणात उंदीराचा सार करतात हे आपल्याला लक्षात येईल. एक घुबड तब्बल 40 हेक्टर शेतावर टेहळणी करू शकते. आणि पूर्वीच्या काळी शेतामध्ये जे आहे पक्ष्यांना बसण्यासाठी शेतावर बांबूचे थांबे शेतकरी लावत असत. आता पुन्हा एकदा एकीकृत कीड व्यवस्थापनाचा घटक म्हणून आपण सांगत असतो की पक्ष्यांना बसण्यासाठी आपण पक्षी थांबे लावले पाहिजे. या पक्षी थांब्यावर बसून घुबड चौफेर व्यवस्थित लक्ष ठेवू शकते आणि उंदरांचा मोठ्या प्रमाणामध्ये संहार करू शकते. चीनमध्ये तर घुबडांचे महत्त्व मोठ्या प्रमाणात मान्य झालेलं आहे. शेतावर कृत्रिम घरटी मोठ्या प्रमाणात त्यांची निर्माण केले जातात आणि त्यांना त्याचं संगोपन केलं जातं आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात उंदरांचं व्यवस्थापन केलं जातं. शेतावर नांगरणी चालू झाली की त्यामागोमागात आपण बगळ्यांचा थवासुद्धा पाहिला असेल. तर ही जी बगळे आहेत हे काय करतात की जमिनीमध्ये असणारे हानिकारक किडींचे जे कोश आहेत पतंगवर्गीय किडीचे कोश ते उन्हाळ्यामध्ये खोल नांगरण केल्याच्या नंतर वर येतात आणि पक्षी जे आहेत विशेषतः बगळ्यासारखे पक्षी जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये ते विचून खातात. तर गोगलगाईसुद्धा त्या फस्त करतात. भुईमुगाच्या शेतावरच्या पांढऱ्या हुमणीअळीचं सुद्धा 80% नियंत्रण जे आहे ते पक्षीच करत असतात. त्याच्यामध्ये मैना जी आहे ती महत्त्वाची आहे, भोरटी आहे, नीलकंठ आहे, यासारखी पक्षीसुद्धा पिकावरच्या अळ्या मोठ्या प्रमाणामध्ये खातात. खाटीक पक्षी जे आहेत ज्याला आपण खाटीक टोळ म्हणतो ते मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते सुद्धा याच्यामध्ये नुकसान करतात. आणि कोकणातील परंपरागत भात शेतीचा जर आपण अभ्यास केला तर त्याच्यात असं लक्षात येईल की जंगलातील नैसर्गिक जे झाडं ज्या ठिकाणी आहेत आजूबाजूनं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पक्ष्यांद्वारे किडींचं व्यवस्थापन होत असते. तर आपण ह्या जर काही बाबी पाहिल्या तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. संयुक्त राष्ट्रसंघानं 2010 वर्ष जे आहे ते आंतरराष्ट्रीय जैविक विविधता वर्ष म्हणून साजरं करण्यास ठरवलेलं आहे आणि या वर्षामध्ये शेतावरची झाडं न तोडण्याचा किंबहुना त्या परिसरात अधिक झाडे लावण्याचा संकल्प केलेला आहे. त्यामुळं वनक्षेत्र तर वाढेलच पण त्याचबरोबर पक्ष्याचं संवर्धनसुद्धा होईल. हे पक्षी आपल्या शेतातील कीड नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावतील आणि आपल्याला त्याचा फायदा होईल. आणि ह्या सगळ्या बाबीचा जर आपण विचार केला आणि संगोपनाकरता किडींकरता चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण केलं तर एकीकृत कीड व्यवस्थापन पद्धतीचा भाग म्हणून पक्षी आपल्याला कीड व्यवस्थापनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची मदत करू शकतात. तर आपण सर्व मिळून हे जे संयुक्त राष्ट्रसंघानं 2010 वर्ष आंतरराष्ट्रीय जैविक विविधता वर्ष म्हणून जाहीर केलं त्यामध्ये संकल्प करूया की पक्ष्यांचं संगोपन मोठ्या प्रमाणात करूया आणि किडींचं व्यवस्थापन करूया. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो रोटरी सेवा कनेक्ट या रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि आजही आपल्या सोबत आहेत डॉक्टर लक्ष्मीकांत पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी नामको चॅरिटेबल ट्रस्टचे नामको हॉस्पिटल. डॉक्टर साहेब, खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार. नमस्कार श्रोते हो.
0: सर, आपण नामको चॅरिटेबल ट्रस्टचे हॉस्पिटल आणि त्याच्यातले वेगवेगळे विभाग जे आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण मागच्या भागामध्ये बघितली.
1: हो,
0: तुम्ही खूपच सुंदर माहिती सगळ्या आमच्या श्रोत्यांना दिलीत.
1: बरोबर.
0: पण या नामकोच्या हॉस्पिटलमध्ये ज्या तुम्ही वेगवेगळ्या सोयी सुविधा सांगितल्या त्याच्यामध्ये ऍडमिशन कशी घ्यायची आणि त्याच्या पुढची प्रक्रिया कशी नेमकी असते?
1: सर्वप्रथम रेडिओ विश्वास आणि रोटरी क्लब यांचे दोघांचे मी आभार मानतो की त्यांनी नामको हॉस्पिटलला हा एक प्लॅटफॉर्म आणि एक ओरिएंटेशन उपलब्ध करून दिलं की जेणेकरून सर्वसामान्य रुग्णांना नामको हॉस्पिटलची माहिती होईल. सरांनी विचारलं ऍडमिशन साठी आपण 24 तास प्रवेश प्रक्रिया ऍडमिशन इमर्जन्सी ER आणि अत्यावश्यक रुग्णांसाठी सुरू असतं. सरळ पॅरालिसिस किंवा इतर कुठलाही गंभीर आजार असेल आपण ER ला जा, पहिल्यांदा पेशंट ऍडमिट करा, ER मध्ये पेशंटची व्यवस्थित ट्रीटमेंट घ्या, पेशंट सेटल करा, पेशंट रिव्हाइव्ह करा, ब्लड प्रेशर वाढलेला असेल किंवा अजून काही त्रास असेल त्याची ट्रीटमेंट करा आणि ते ट्रीटमेंट होईपर्यंत आमचे ऍडमिशनचे एक्झिक्युटिव्ह आपल्यापर्यंत येतील आणि आपल्याकडून ऍडमिशनची प्रक्रिया पार पडून घेतील. ऍडमिशन साठी आपल्याला रेशन कार्ड, आधार कार्ड बरोबर असणं किंवा फोटो बरोबर असणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला 50,000 डिपॉझिट भरण्याची गरज असते असं नामको हॉस्पिटलमध्ये नाही. मी मागच्या भागात सांगितलं नामको हॉस्पिटल हे गरिबांना परवडणारं आणि श्रीमंतांना आवडणारही आहे आणि श्रीमंतांना आवडणारं असल्यामुळे श्रीमंतांच्या आवडण्याच्या या सगळ्या श्रेयावरून नामको हॉस्पिटल गरिबांना रुग्णसेवा देत आहे. प्रवेश प्रक्रियेचं जो सरांनी विचारलं, प्रवेश काउंटरवरती जाऊन तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा रेशन कार्ड देऊन एक छोटा फॉर्म भरून तात्काळ प्रवेश उपलब्ध करू शकतात. आपल्याकडे सहसा बेड अवेलेबल नाहीत अशी परिस्थिती कधीही नसते. परिपूर्णतेने आपल्याला इमिजिएट बेड सुद्धा दिला जातो. ICU असो, NICU असो, डायलिसिस असो, बोन मॅरो असो, कुठल्याही विभागात आपल्याला बेडची व्यवस्था केली जाते आणि साधारण 5 ते 15 मिनिटाच्या वेळामध्ये प्रवेश प्रक्रिया ही सुलभतेने पार पाडली जाते.
0: सर, खूपच छान माहिती सांगितली तुम्ही. यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो तुम्ही सांगताना बोललात की ऍडमिशनच्या वेळेस भरणाऱ्या डिपॉझिटचा खर्चाचा कसा आपण म्हणजे रुग्णाच्या बाबतीत केला जातो.
1: सर, खर्च तसं म्हटलं तर रुग्णांचा खर्च रुग्णांसाठीच वापरणे हे एक संस्थेचे सचिव शशिकांतजी पारख यांचं पहिल्या दिवसापासूनच ध्येय आणि पहिल्या दिवसापासूनचा मोटो होता. जो काय पैसा रुग्णांच्या सेवेतून आणि रुग्णांच्या उपचारातून प्राप्त होतो तो त्याच ठिकाणी वापरणे आणि त्याच्यातून हॉस्पिटलची आणि नंतर येणाऱ्या रुग्णांची व्यवस्था करणे, उपचार देणे हा सगळा त्याच्यामध्ये भाग असतो. शासनाच्या काही स्कीम्स असतात, शासनाच्या योजना असतात. जसं आपल्याला माहिती आहे पंतप्रधान आरोग्य निधी किंवा PMJY, महात्मा फुले जन आरोग्य योजना, MJPY या सगळ्या योजनांमधून पैसा उपलब्ध होत असतो. त्याच्यासाठी आपलं आयुष्यमान कार्ड तयार असणं गरजेचं आहे, रेशन कार्ड अद्ययावत असणं गरजेचं आहे, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी जर असतील तर नामको हॉस्पिटलमध्ये निश्चितच मी अगदी ठामपणे सांगू शकतो की तुमचा कॅशलेस उपचार हे सगळे होऊ शकतात. या सगळ्या स्कीमच्या व्यतिरिक्त नामको चॅरिटेबल ट्रस्ट आहे, नावातच चॅरिटेबल हे असल्यामुळे आमचे सर्व प्रकारचे जे उपचाराचे दर आहेत हे कुठल्याही हॉस्पिटलपेक्षा 30 ते 40% कमी आहेत. उपचार महत्वाचा आहे, रुग्ण महत्वाचा आहे, माणुसकी महत्वाची आहे आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पैशाचा विचार येतो आणि ज्यावेळेस पैशाचा विचार येतो नामको चॅरिटेबल ट्रस्ट आपल्या पाठीशी भक्कमपणे, ठामपणे आणि अतिशय विश्वासाने सर्वोत्तम तज्ञांसह, सर्वोत्तम टेक्नॉलॉजीसह अद्ययावत 24 तास उभे असते.
0: सर, आपण ऍडमिशन आणि याच्याबद्दल बोललो, पैशांच्या बद्दलही बोललो. माझ्याकडे जर कधी माझा मेडिक्लेम असेल तर काय?
1: सर, मी मगाशी म्हटलं की श्रीमंतांना आवडणार. आपल्याकडे 750 रुपये पर डे पासून अगदी 12-15 हजार रुपये पर डे पर्यंतच्या सुपर एक्झिक्युटिव्ह डिलक्स सूट देखील उपलब्ध आहेत. सर्व प्रकारचे महाराष्ट्रातले, भारतातले आणि आंतरराष्ट्रीय प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटच्या जेवढ्या काही सगळ्या मेडिक्लेम कंपन्याज आहेत त्या सगळ्या टॉपच्या मेडिक्लेम इन्शुरन्स कंपन्या नामको हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. कॅशलेस फॅसिलिटीज उपलब्ध आहेत, रिएम्बर्स फॅसिलिटीज उपलब्ध आहेत. आणि कुठल्याही प्रकारच्या मेडिक्लेमसाठी आपण फक्त आपला पॉलिसी नंबर द्यायचा किंवा मेडिक्लेमचं कार्ड द्यायचं, आपली प्रवेश प्रक्रिया पार पाडली जाते, आपल्या कंपनीकडून प्री ऑथोरायझेशन आपल्या उपचारांचं घेतलं जातं आणि हे सगळं सुरू असताना ऑलरेडी आपल्या पेशंटचे उपचार सुरू देखील झालेले असतात.
0: सर, आपण हे ऍडमिशनच्या बद्दल बोललो, थोडी माहिती जरा ओपीडी बद्दल पण सांगा.
1: सर, ओपीडी मध्ये जर आपण बघितलं तर ओपीडी मध्ये अगदी यादी सांगायचं म्हटलं तर मेडिसिन, जनरल डायबिटोलॉजी, जनरल मेडिसिन, कार्डियाक, हार्ट, पेडियाट्रिक, ऑर्थोपेडिक, गायनेकोलॉजी, गॅस्ट्रो एंटरोलॉजी, डेंटल, फिजिओथेरपी, ईएनटी, अशा सर्व प्रकारच्या ओपीडी सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत नामको हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असतात. स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी असे दोन विभाग ओपीडीचे आहेत. स्पेशालिटीमध्ये जनरल मेडिसिन, डायबेटोलॉजी, स्त्रीरोग तज्ञ, ऑर्थोपेडिक, पेडियाट्रिक, डेंटल या सगळ्या स्पेशालिटी टाईपच्या ओपीडीज येतात. आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की या ओपीडी नामको विश्वस्त मंडळामध्ये अतिशय कमी दरामध्ये म्हणजे 200 रुपये पर कन्सल्टेशन या ओपीडीज ठेवलेल्या आहेत, जेव्हा की बाहेर यांचा रेट मिनिमम 500 ते 600 रुपये असतो. आणि सुपर स्पेशालिटी ओपीडीज मध्ये जसं न्यूरोलॉजी आहे, युरोलॉजी आहे किंवा अजून त्याहीपेक्षा न्यूनॅटोलॉजी आहे, यांचा सगळ्यांचा जो दर बाहेर 1000 रुपयापेक्षा जास्त असतो पर कन्सल्टेशन, तो आपल्याकडे 500 रुपये कन्सल्टेशनने उपलब्ध असतो. आपण कुठल्याही नामको हॉस्पिटलच्या वेबसाईटवर किंवा मगाशी सांगितलेल्या नंबरवर आपण जर अपॉइंटमेंट घेतली तर आपल्याला अपॉइंटमेंट पण दिली जाते. डायरेक्ट हॉस्पिटलला आलात तर आपला नंबर लावून आमचे फॅसिलिटी मॅनेजर आपली मदत करतात आणि योग्य त्या डॉक्टरांकडे. बऱ्याचदा पेशंटला कन्फ्युजन असतं की बाबा मी कोणाकडे दाखवावं, ऑर्थोपेडिककडे दाखवलं तर माझे पैसे वाया जातील, मेडिसिनकडे दाखवलं तर माझे पैसे वाया जातील. त्यासाठी आमच्या हॉस्पिटलमध्ये आपण प्रत्येक ओपीडी विभागामध्ये डॉक्टर्स उपलब्ध असतात, आरएमओज उपलब्ध असतात आणि ते तुमची सर्व केस स्टडी फाईल बघून आपल्याला योग्य सल्ला देतात की तुम्ही मेडिसिनला दाखवा, ऑर्थोपेडिकला दाखवा, त्याप्रमाणे आपल्याला ऑर्थोपेडिक मेडिसिन किंवा जी काय आवश्यक फॅसिलिटी असेल त्या फॅसिलिटीकडे नंबर लावून त्या कन्सल्टंटकडे दाखवून आपले उपचार तपासण्या आणि याबाबत योग्य ते मार्गदर्शन, आवश्यक ते मार्गदर्शन केलं जातं.
0: सर, खरंच तुम्ही खूप छान माहिती दिली. पैसे कमी लागतात, आपल्याकडे कॅशलेस मेडिक्लेमची सुविधा उपलब्ध आहे, पण बऱ्याच वेळा अशा हॉस्पिटल्समध्ये जे डॉक्टर्स असतात तज्ज्ञ, ते कितपत तज्ज्ञ असतील याची थोडीशी शंका येत असते. नामको हॉस्पिटल बद्दल तुम्ही काय सांगाल?
1: सर, माझ्याकडे आता न्यूरोलॉजिस्ट आहेत नामको हॉस्पिटलमध्ये डॉक्टर चंद्रतेज कदम, हे भारत सरकारच्या राष्ट्रपती पदक विजेते आहेत आणि यांनी न्यूरोलॉजी मध्ये एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी आणि ब्रेन सर्जरी मध्ये राष्ट्रपती पदक गोल्ड मेडल विजेते हे आहेत. आपल्याकडे डॉक्टर मुकुल घरवटे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहेत आणि हे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट भारतभरामध्ये रिसर्च ओरिएंटेशन साठी प्रसिद्ध आहेत. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्च, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन त्यांच्या नावावरती आहेत. अनेक वेगवेगळ्या कॅन्सरवरती नवीन नवीन उपचार पद्धतीमुळे अनेक रुग्णांना त्यांचं जीवनदान मिळत आहे. आपल्याकडे डॉक्टर अमोक काळे आणि डॉक्टर नागेश मधनुरकर यांच्यासारखे सिनियर आणि रिसर्च ओरिएंटेड टाइम टेस्टेड कॅन्सर सर्जन अवेलेबल आहेत. डॉक्टर प्रसाद अंधारे ज्यांचा वैयक्तिक आणि कौटुंबिक असा 30 ते 40 वर्षाचा वैद्यकीय सेवेचा, रुग्णसेवेचा अनुभव असलेले आणि ज्यांना ग्रामीण भागातल्या रुग्णांच्या आरोग्य व्यवस्थेची, आजारांची योग्य जाण असलेले कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर प्रसाद अंधारे आपल्याकडे पूर्ण वेळ असतात. त्यानंतर कार्डिओथोरॅसिक सर्जरी, बायपास सर्जरीसाठी डॉक्टर नितीन ठाकरे जे उत्तर महाराष्ट्रामध्ये कार्डिओथोरॅसिक सर्जरीसाठी अतिशय नावाजलेले डॉक्टर आहेत, ते आपल्याकडे उपलब्ध असतात. सर, न्यूनॅटोलॉजी मी मगाशी म्हटलं की आपला हा अतिशय महत्वाकांक्षी उपक्रम होता. मी मोठ्या अभिमानाने सांगेल की नामको हॉस्पिटल मधले जे आत्ताचे न्यूनॅटोलॉजिस्ट आहेत ते कदाचित उत्तर महाराष्ट्रात किंवा नाशिक मधले सगळ्यात हायली एज्युकेटेड न्यूनॅटोलॉजिस्ट आमच्याकडे आहेत. डॉक्टर निखिल कुलकर्णी एमडी पेडियाट्रिक, एमडी न्यूनॅटोलॉजी, डीएनबी पेडियाट्रिक, डीएनबी न्यूनॅटोलॉजी आणि डीएम न्यूनॅटोलॉजी, आणि आता ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये न्यूनॅटोलॉजी म्हणजे नवजात शिशूंच्या उपचारांच्या बाबतीत पीएचडी करत आहेत. त्याच्यामुळे सर्वोत्तम तंत्रज्ञान, सर्वोत्तम डॉक्टर्स आणि तरीही रुग्णांचा कमीत कमी खर्च अशा तीन सूत्रांवरती नामको चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सोनलालजी भंडारी आणि शशिकांतजी पारख यांचा भर असतो. सर्वोत्तम तंत्रज्ञान रुग्णांना उपलब्ध झालं पाहिजे. नामको हॉस्पिटलमध्ये असणारे कन्सल्टंट हे सर्वोत्तम असले पाहिजेत आणि टेक्नॉलॉजी चांगल्यातल्या चांगली असली पाहिजे. त्याच्यामुळे आज नामको हॉस्पिटल मधला ट्रीटमेंटचा दर, ट्रीटमेंटचा सक्सेस रेट हा अतिशय चांगला आणि वाखाणण्याजोगा आहे.
0: क्या बात है सर, तर तुम्ही खूप सुंदर माहिती दिलीत. बऱ्याच वेळेला नाव माहिती असतं आपल्याला हॉस्पिटलचं, पण त्यात नेमकं काय सुविधा दिली जाते आणि कशा प्रकारे दिली जाते याबद्दल शंका असतात. पण आमच्या श्रोत्यांच्या याबद्दलच्या सगळ्या शंका तुमच्या या आणि आजच्या आपल्या मुलाखतीद्वारे खूप सुंदर निराकरण होतील याबद्दल शंका नाही.
1: धन्यवाद सर.
0: पण माझ्या मनामध्ये अजूनही भरपूर प्रश्न आहेत. आपण पुढच्या भागामध्ये या प्रश्नांची उकल करूयात.
1: नक्की.
0: तोपर्यंत तुम्ही आमच्या श्रोत्यांना या नामको हॉस्पिटल कुठे आणि त्याच्यात कशी चौकशी करायची असेल तर जावं याबद्दल माहिती सांग.
1: सर, आता जर विचार केला तर जे सिंहस्थाची कामं चालू आहेत त्या सिंहस्थाच्या कामांनंतर 2 महिन्यानंतर नामको हॉस्पिटल हा सेंटर ऑफ द सिटी असं म्हटलं तरी चालणार नाही. कारण रिंग रोड कनेक्टेड नामको हॉस्पिटल आहे, त्याच्यामुळे तुम्हाला नाशिक मधल्या कुठल्याही भागातून नामको हॉस्पिटलला यायचं असेल तर तुम्ही सरळ नवीन रिंग रोडने नामको हॉस्पिटल पेठ रोड आरटीओ ऑफिसच्या समोर येऊ शकतात. मुंबई नाक्यापासून कमीत कमी 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावर, नाशिक रोड रेल्वे स्टेशन पासून 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावर, पंचवटी निमाणी बस स्टँड पासून 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावर नामको हॉस्पिटल पेठ रोडला आरटीओ ऑफिसच्या एक्झॅक्ट समोर, किंवा जे कांदा बटाटा मार्केट किंवा जे मार्केट कमिटी ज्याला आपण म्हणतो त्याच्या बाजूला नामको हॉस्पिटल पेट्रोलला आहे. आणि कुठल्याही भागातून आपण अगदी सोप्या रीतीने सहज रीतीने नामको हॉस्पिटलला पोहोचू शकतात. नामको हॉस्पिटलचे संपर्क क्रमांक मी आपल्याला सांगतो, 90 21 48 27 98 94 222 54 762.
0: सर, आपण रेडिओ विश्वासवरती आलात आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारल्या, खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद सर. धन्यवाद
0: श्रोतेओ. रोटरी सेवा कनेक्ट या रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या कार्यक्रमामध्ये आपण गप्पा मारत होतो डॉक्टर लक्ष्मीकांत पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी नामको चॅरिटेबल ट्रस्टचे नामको हॉस्पिटल यांच्याशी. आणि तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम

सूर विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूर विश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायक आहेत अनिरुद्ध वृषाली विश्वास भिडे. साथसंगत धवल कांचन नितीन कुंटे. तबला विनोद उषा विष्णू पुराणिक संवादिनी. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता पार्थ महाजन ठाकूर. समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक आशा पुरुषोत्तम रानडे. ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता विजय गोविंद मालपुरे. रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक. प्रवेश विनामूल्य.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद.
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: आवाज।
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव बँक,
2: संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
7: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत इंदिवर यांचं गीत मर्दो वाली बात, या चित्रपटामधलं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात, संगीतकार राहुल देव बर्मन।

0: हो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात अपर्णा मयेकर आणि कृष्णा कल्ले यांनी गायलेलं बालक ध्रुव या चित्रपटामधलं गीत. मदन भारती यांची गीतरचना, संगीत दिलं आहे गोविंद नरेश यांनी.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि मुकेश यांनी गायलेलं गीत. हे गीत आपण ऐकणार आहोत एक बार मुस्कुरा दो या चित्रपटामधलं. ही गीतरचना आहे SH बिहारी यांची आणि या गीताला संगीत साज आहे OP नय्यर यांचा.

0: मनाचे अनोखे गहिरे रंग वृत्त छंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका. माझी कविता, नवकवींना हक्काचं व्यासपीठ, माझी कविता जरूर ऐका दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे किशोर कुमार यांच्या आवाजात फारुख कैसर यांचं गीत लहू के तो रंग या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आनंद बक्षी यांचं, मोहम्मद अजीज, शैलेंद्र सिंग, अनुराधा पौडवाल आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत मर मिटेंगे या चित्रपटामधलं.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: अटी व शर्ती. चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. सुधा मल्होत्रा आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं गीत. साहिल लुधियानवी यांच्या गीताला संगीत आहे एन दत्ता यांचं.

0: गोष्ट देशपांडे काकांची, कदाचित आपल्याही घरची. रविवारची सकाळ होती. नेहमीप्रमाणे देशपांडे काका सकाळी फिरायला गेले. घरी आले, चहा घेतला आणि निवांत वर्तमानपत्र वाचत बसले. घरात सर्व काही नेहमीसारखे सुरू होते. मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. मुलगी पुण्यात MBA करत होती. पत्नी स्वयंपाकघरात कामात व्यस्त होती. थोड्याच वेळाने त्यांच्या पत्नीने पाहिलं, देशपांडे काका काही बोलत नव्हते, कोणतीही हालचाल करत नव्हते. घाईघाईने बिल्डिंग मधील डॉक्टरांना बोलवण्यात आलं, पण कार्डियक अरेस्ट. देशपांडे काका कायमचे निघून गेले. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही दिवसांनी हळूहळू वास्तव समोर येऊ लागलं. देशपांडे काकांनी आयुष्यभर कष्ट करून जमीन घेतली होती. म्युच्युअल फंड्स मध्ये नियमित गुंतवणूक केली होती. शेअर मार्केट मध्ये पैसे होते. विमा पॉलिसी होत्या, फिक्स डिपॉझिट होत्या, पण याची माहिती कोणालाच नव्हती. त्यांची बँक खाती कोणत्या बँकेत आहेत, किती गुंतवणूक आहे, कोणते कागद कुठे आहेत, कोणाला संपर्क करायचा, पत्नीला यातलं काहीच माहिती नव्हतं. शोधाशोध सुरू झाली. काही कागद सापडले, परंतु काही गुंतवणुकींचा मागमूसच लागत नव्हता. आजही त्या पैशांचं नेमकं काय झालं हे कदाचित कोणालाच माहीत नाही. अशी देशपांडे कुटुंबाची गोष्ट दुर्दैवाने अपवाद नाही. आपल्या आजूबाजूलाही असे अनेक देशपांडे आहेत. भारतात विविध वित्तीय संस्थांकडे वारसदार पुढे न असल्यामुळे सुमारे 78,000 कोटींची रक्कम आजही पडून आहे. रस्त्यात 1 रुपयाचे नाणे पडले तर ते उचलण्यासाठी ट्रॅफिक मध्ये जीव धोक्यात घालून उचलणारे आपण स्वतःच्या आयुष्याच्या कमाईची माहिती आपल्या कुटुंबाला मिळावी याबाबत किती निष्काळजी असतो. याच विचारातून बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक तयार करण्याचा विचार मनात आला. हे फक्त एक वर्कबुक नाही तर आपल्या कुटुंबासाठी माहितीचा विश्वासार्ह खजिना आहे. आपण मागे ठेवलेली जबाबदारी, प्रेम आणि काळजी आहे. यामध्ये आपण एकाच ठिकाणी नोंदवू शकता बँक खात्यांची माहिती, जमिनी आणि मालमत्तेचे तपशील, फिक्स्ड डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड्स आणि शेअर गुंतवणूक, विमा पॉलिसी, पेन्शनची माहिती, वैयक्तिक आणि कौटुंबिक तपशील, तसेच वार्धक्य, आरोग्य, महत्वाच्या सूचना आणि आपल्या कुटुंबासाठी आवश्यक मार्गदर्शन. बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक आता अमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहे. किंमत आहे 1,500 रुपये. आपल्या जाण्याचे दुःख कोणी कमी करू शकत नाही, पण आपल्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या जीवनात भर पडू नये एवढी काळजी आपण आजच घेऊ शकतो. बियॉन्ड विल मध्ये सर्व तपशील लिहून ठेवा, म्हणजे उद्या आपल्या अनुपस्थितीतही आपल्या कुटुंबाला तुमची साथ, तुमचे मार्गदर्शन आणि तुमचे प्रेम जाणवत राहील. कदाचित आपल्या कुटुंबासाठी आपण देऊ शकणारी हीच शेवटची आणि सर्वात मौल्यवान भेट असेल, कारण मृत्यूपत्र फक्त संपत्ती कोणाला मिळेल हे सांगते. बियॉन्ड विल आपल्या कुटुंबाला आवश्यक असलेली उर्वरित सर्व माहिती जतन करून ठेवते. माहिती संकलन ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे, क्रिएटर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांच्या आवाजात. ही गीत रचना आहे विठ्ठलभाई पटेल यांची. बॉबी या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रँच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रँच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी 9422283655.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे लता मंगेशकर यांनी गायलेलं जानी दुश्मन या चित्रपटामधलं. वर्मा मलिक यांच्या या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायक आहेत अनिरुद्ध वृषाली विश्वास भिडे, साथसंगत धवल कांचन नितीन कुंटे, तबला विनोद उषा विष्णू पुराणिक संवादिनी, आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर, समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक आशा पुरुषोत्तम रानडे, ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता विजय गोविंद मालपुरे. रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक. प्रवेश विनामूल्य.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात राजेंद्र कृष्ण यांचं गीत ज्वाला या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

कार्यक्रमात आता ऐकूयात मेरे हम सफर या चित्रपटामधलं गीत. आनंद बक्षी यांची गीतरचना ऐकूया मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9%. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया, सावन को आने दो या चित्रपटामधलं. हे गीत आहे पुरण कुमार होश यांचं, संगीतकार राजकमल, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत यशुदास यांच्या आवाजात.

0: आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांची काळजी आणि त्यांची संपूर्ण माहिती या सगळ्याच गोष्टींचा माहितीपूर्ण वेध घेऊया आमच्या दुनिया पाळीव प्राण्यांची या महत्त्वपूर्ण कार्यक्रमातून. जरूर ऐका दर मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता. सादर करते डॉक्टर सुनील देशपांडे फक्त रेडिओ विश्वासवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं गोपी या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे राजेंद्र कृष्ण यांचं, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. हे शब्द आहेत आनंद बक्षी यांचे, संगीतकार राहुल देव बर्मन आणि हे गीत आपण ऐकणार आहोत जैसे को तैसा या चित्रपटामधलं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत मजरूह सुलतानपुरी यांचं नौकर या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं, तर हे गीत ऐकणार आहोत मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरात.

तुझ में वो जो एक बात है, समझे जनाब, तुझ में वो जो एक बात है,

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात आनंद बक्षे यांचं गीत. संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि चित्रपट मर्यादा. आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: स्वरातलं हे गीत दुल्हन वही जो पिया मन भाए या चित्रपटामधलं. गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक, संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया. सांगते ऐका या चित्रपटामधलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9%. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. कवी संजीव यांची गीतरचना. संगीत दिला आहे वसंत कुमार मोहिते यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत भाऊबीज या चित्रपटामधलं.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: पंडित रघुनाथ मंगेशकर यांच्या आवाजातलं गीत आता आपण ऐकणार आहोत. वसंत प्रभू यांचं संगीत आहे, वसंत देसाई यांचं, आणि हे गीत ऐकणार आहोत श्यामची आई या चित्रपटामधलं.

0: सघनभर सभा तृप्तीची अनुभूती देणारा आणि सकल स्वरमंडला चिरंतन टिकणारा आवाज लता मंगेशकर अर्थातच आनंद घन. लता दीदींच्या आवाजाची मोहिनी पुन्हा एकदा मनांवर पसरवणारा कार्यक्रम जरूर आहे का आनंद घन. दर बुधवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता. सादर करते विश्वास देशपांडे फक्त रेडिओ विश्वास 90.8 वर.
1: तुम्ही ऐकता रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात ग. दि. माडगुळकर यांचं गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि हे गीत ऐकूयात झेप या चित्रपटामधलं.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: आणि कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी. आणि हे गीत ऐकूयात जिव्हाळा या चित्रपटामधलं.

0: इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.

0: रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 18 जुलैच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. आखातातील परिस्थिती चिघळली, अमेरिका इराणमधील हल्ला सत्र कायम. अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आणखी चिघळल्याचे दिसत आहे. शांती करार तूर्तास बारगळल्यानंतर अमेरिकेने इराणवर सुरू केलेले हल्ला सत्र गुरुवारीही कायम होते. याशिवाय होर्मुझ समुद्रधुनीच्या परिघात अमेरिकेने केलेली घेराबंदी भेदण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका जहाजावरही अमेरिकेने हवाई हल्ला केला. दुसरीकडे इराणनेही या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत अमेरिकेच्या आखाती मित्र देशांना हवाई हल्ल्यांद्वारे लक्ष्य केले. अमेरिकेने गुरुवारी पहाटे इराणची राजधानी तेहरानसह सेमनान प्रांतालाही लक्ष्य केले. सेमनान येथे इराणचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे उत्पादन होते, तसेच इराणच्या अंतराळ संशोधनाचेही ते एक महत्वाचे केंद्र आहे. याशिवाय अनेक ठिकाणांवर क्षेपणास्त्रे डागली. होर्मुझजवळील इराणच्या लष्करी तळावरही क्षेपणास्त्रांचा मारा केला. अमेरिकेच्या या ताज्या हल्ल्यांमध्ये एकूण 35 नागरिक मृत्युमुखी पडले तर 300 अधिक जण जखमी झाले असे इराणने म्हटले आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. खासगी अंतराळ क्षेत्रात मिशन आगमन. भारतीय अवकाश क्षेत्रासाठी 18 जुलै हा ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. स्कायरूट एरोस्पेसच्या विक्रम 1 या पहिल्या खासगी कक्षीय रॉकेटचे उड्डाण सकाळी 11:30 श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून होणार आहे. एखाद्या भारतीय खासगी कंपनीने पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाच्या बळावर विकसित केलेले हे रॉकेट भारताच्या भूमीवरून प्रक्षेपित करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. या मोहिमेला मिशन आगमन असे नाव देण्यात आले आहे. विक्रम 1 जमिनीवरील सर्व तांत्रिक चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्या असून क्षेपणास्त्रासाठी आवश्यक परवानग्याही मिळाल्या आहेत. क्षेपणास्त्राच्या पार्श्वभूमीवर हवाई आणि सागरी क्षेत्रासाठी आवश्यक सूचना प्रस्तुत केल्या असून रॉकेटच्या उड्डाण मार्गावरील निर्बंधित क्षेत्रही निश्चित केले आहे. हे पहिले चाचणी उड्डाण असल्याने त्यातून मिळणारी माहिती भविष्यात नियमित क्षेपणास्त्र सुरू करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे कंपनीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पवन कुमार चंदना यांनी सांगितले आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. राज्यात 46 दिवसात पावसाची सरासरीपेक्षा 11.2% तूट. एल निनोचा तीव्र तडाखा महाराष्ट्राला बसत आहे. 16 जुलैपर्यंत राज्यात सरासरी 378.4 मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात 336.2 मिलीमीटर पाऊस झाला, म्हणजे 11.2% तूट पडली आहे. 2 आठवड्यांपूर्वी मुंबई पुणे कोकणासह जोरदार पाऊस झाला, परंतु राज्याच्या इतर भागांमध्ये मात्र मोठी तूट आहे. कोकण विभाग वगळता महाराष्ट्रात चिंतेचे ढग दाटले आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यात परिस्थिती बिकट आहे. गेल्या वर्षी 16 जुलै 2025 नागपूर विभागात 113.6% इतका पाऊस नोंदवला गेला होता. यंदा 16 जुलै 2026 नागपूर विभागात तो 58.6% आहे. अमरावती विभागातही गेल्या वर्षीच्या 100.6 तुलनेत यंदा 73.6% पाऊस झाला. यंदा नाशिक 68.4 आणि पुणे विभागात 87% पावसाची नोंद झाली. कोकणात गेल्या वर्षीच्या 92.6 तुलनेत यंदा 109% पाऊस झाला. गतवर्षीच्या चांगल्या पावसानंतर यंदा 2026 प्रशांत महासागरातील बदलत्या हवामान स्थितीमुळे मान्सूनच्या प्रवासात अडथळे येत आहेत. मान्सून जूनच्या 2 आठवड्यात दाखल झाला असला तरी हंगामाच्या मुख्य काळात पावसाचा मोठा खंड राहण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. रथयात्रेत जय जगन्नाथचा 5 तास घोष. पंचवटी आणि इंदिरानगर परिसरात भगवान श्री जगन्नाथ रथयात्रेत जय जगन्नाथचा जयघोष करण्यात आला. पंचवटीतील श्री जगन्नाथपुरी रथयात्रा उत्सव समिती ट्रस्टतर्फे आयोजित भगवान श्री जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्रा माता यांच्या पारंपरिक रथयात्रेला पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातून गुरुवारी सकाळी प्रारंभ झाला. तत्पूर्वी सकाळी 8 मूर्तींना विधिवत अभिषेकानंतर तुलसी अर्चन करण्यात आले. त्यानंतर खिचडी दालमा आणि फळांचा नैवेद्य दाखवण्यात आला. नागपूरच्या भोसले घराण्याचे युवराज राजे जयसिंग मुधोजी भोसले यांच्या हस्ते महाआरती पार पडली. धार्मिक परंपरेसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत भाविकांना 700 तुळशीची रोपटे आणि 1,000 कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. 5 तास चाललेल्या या यात्रेत 10,000 भाविक सहभागी झाले. महापौर हिमगौरी अडके, मनपा आयुक्त मनीषा खत्री, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम, बाळासाहेब सानप, स्वामी सरस्वतीनंद महाराज इत्यादी उपस्थित होते. बातमीपत्रात आता एक विशेष निवेदन. कालिदास दिनानिमित्त संस्कृत भाषा सभेचं आयोजन. संस्कृत विद्यार्थी आणि मान्यवर यांचा सत्कार समारंभ दिनांक 19 जुलै 2026 रोजी आयोजित केला आहे. हा कार्यक्रम कुसुमाग्रज स्मारक स्वागत सभागृह गंगापूर रोड नाशिक या ठिकाणी 5 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे श्री प्रशांत बागड, श्री संजय करंजकर आणि श्री गिरीश नातू यांची. संस्कृत भाषा सभेतर्फे आयोजित कालिदास दिन कार्यक्रमास आपण संस्कृत प्रेमी आणि मित्रांसह अवश्य उपस्थित राहावे अशी विनंती आयोजकांनी केली आहे. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वासच्या ऍडमुळे शक्य झालं.
1: हो पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सांगते ऐका या चित्रपटामधलं जगदीश चेवडकर यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि विठ्ठल शिंदे यांच्या आवाजात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात हे गीत आहे कृष्णा कल्ले यांच्या आवाजात मीना बिडीकर यांची गीतरचना. हे गीत आहे दैव जाणिले कुणी या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे कुमार सेनगुप्ता यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं नाद हो महानोर यांचं गीत सरजा या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी।

0: गोष्ट देशपांडे काकांची, कदाचित आपल्याही घरची. रविवारची सकाळ होती. नेहमीप्रमाणे देशपांडे काका सकाळी फिरायला गेले. घरी आले, चहा घेतला आणि निवांत वर्तमानपत्र वाचत बसले. घरात सर्व काही नेहमीसारखे सुरू होते. मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. मुलगी पुण्यात MBA करत होती. पत्नी स्वयंपाकघरात कामात व्यस्त होती. थोड्याच वेळाने त्यांच्या पत्नीने पाहिलं, देशपांडे काका काही बोलत नव्हते, कोणतीही हालचाल करत नव्हते. घाईघाईने बिल्डिंग मधील डॉक्टरांना बोलवण्यात आलं, पण कार्डियक अरेस्ट. देशपांडे काका कायमचे निघून गेले. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही दिवसांनी हळूहळू वास्तव समोर येऊ लागलं. देशपांडे काकांनी आयुष्यभर कष्ट करून जमीन घेतली होती. म्युच्युअल फंड्स मध्ये नियमित गुंतवणूक केली होती. शेअर मार्केट मध्ये पैसे होते. विमा पॉलिसी होत्या, फिक्स डिपॉझिट होत्या, पण याची माहिती कोणालाच नव्हती. त्यांची बँक खाती कोणत्या बँकेत आहेत, किती गुंतवणूक आहे, कोणते कागद कुठे आहेत, कोणाला संपर्क करायचा, पत्नीला यातलं काहीच माहिती नव्हतं. शोधाशोध सुरू झाली. काही कागद सापडले, परंतु काही गुंतवणुकींचा मागमूसच लागत नव्हता. आजही त्या पैशांचं नेमकं काय झालं हे कदाचित कोणालाच माहीत नाही. अशी देशपांडे कुटुंबाची गोष्ट दुर्दैवाने अपवाद नाही. आपल्या आजूबाजूलाही असे अनेक देशपांडे आहेत. भारतात विविध वित्तीय संस्थांकडे वारसदार पुढे न असल्यामुळे सुमारे 78,000 कोटींची रक्कम आजही पडून आहे. रस्त्यात 1 रुपयाचे नाणे पडले तर ते उचलण्यासाठी ट्रॅफिक मध्ये जीव धोक्यात घालून उचलणारे आपण स्वतःच्या आयुष्याच्या कमाईची माहिती आपल्या कुटुंबाला मिळावी याबाबत किती निष्काळजी असतो. याच विचारातून बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक तयार करण्याचा विचार मनात आला. हे फक्त एक वर्कबुक नाही तर आपल्या कुटुंबासाठी माहितीचा विश्वासार्ह खजिना आहे. आपण मागे ठेवलेली जबाबदारी, प्रेम आणि काळजी आहे. यामध्ये आपण एकाच ठिकाणी नोंदवू शकता बँक खात्यांची माहिती, जमिनी आणि मालमत्तेचे तपशील, फिक्स डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड्स आणि शेअर गुंतवणूक, विमा पॉलिसी, पेन्शनची माहिती, वैयक्तिक आणि कौटुंबिक तपशील, तसेच वार्धक्य, आरोग्य, महत्वाच्या सूचना आणि आपल्या कुटुंबासाठी आवश्यक मार्गदर्शन. बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक आता अमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहे. किंमत आहे 1,500 रुपये. आपल्या जाण्याचे दुःख कोणी कमी करू शकत नाही, पण आपल्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या जीवनात भर पडू नये एवढी काळजी आपण आजच घेऊ शकतो. बियॉन्ड विल मध्ये सर्व तपशील लिहून ठेवा, म्हणजे उद्या आपल्या अनुपस्थितीतही आपल्या कुटुंबाला तुमची साथ, तुमचे मार्गदर्शन आणि तुमचे प्रेम जाणवत राहील. कदाचित आपल्या कुटुंबासाठी आपण देऊ शकणारी हीच शेवटची आणि सर्वात मौल्यवान भेट असेल, कारण मृत्यूपत्र फक्त संपत्ती कोणाला मिळेल हे सांगते. बियॉन्ड विल आपल्या कुटुंबाला आवश्यक असलेली उर्वरित सर्व माहिती जतन करून ठेवते. माहिती संकलन ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे, क्रिएटर
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. गळ्याची शपथ या चित्रपटामधला राजा बढे यांचं गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायक आहेत अनिरुद्ध वृषाली विश्वास भिडे. साथसंगत धवल कांचन नितीन कुंटे. तबला विनोद उषा विष्णू पुराणिक संवादिनी. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता पार्थ महाजन ठाकूर. समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक आशा पुरुषोत्तम रानडे. ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता विजय गोविंद मालपुरे. रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक. प्रवेश विनामूल्य.
1: कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके यांचं संगीत असलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत ऐकणार आहोत जशास तसे या चित्रपटावरचं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा, अशी आरजे श्रद्धा. रसिक हो, रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. यासोबतच नाशिकमध्ये घडणाऱ्या घडामोडींचा आढावा देखील आपण घेत असतो. याच अनुषंगाने आज माझ्याशी गप्पा मारण्यासाठी रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत नाशिकच्या सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, श्रीमती अर्पिता ठुबे मॅडम. आपल्याला तर माहितीच आहे की सध्या महाराष्ट्रात निवडणूक आयोगाकडून मतदार यादीच्या विशेष पुनर्निरीक्षणासाठी SIR म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मोहीम राबवली जात आहे. या प्रक्रियेअंतर्गत मतदार यादीतील त्रुटी दूर करणं, नवीन मतदारांची नावं समाविष्ट करणं आणि बोगस नावं वगळणं ही कामं केली जातात. याच विषयावरती अधिक माहिती देण्यासाठी मॅडम खास आज उपस्थित आहेत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: थँक्यू.
2: आणि सगळ्यात आधी तर तुमचे आभार की इतक्या तुमच्या बिझी शेड्यूल मधून तुम्ही आज वेळ काढून इथे आलात.
1: नो, माय प्लेजर.
2: मॅडम, विषयी सांगायचं म्हणजे त्या स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत आणि त्यांना 214 रँक मिळालेली आहे आणि आता सध्या त्या नाशिकचा पदभार सांभाळतात. तर थोडस तुमच्या विषयी जाणून घ्यायला आवडेल की आपलं बालपण कुठे गेलं आणि आपण IAS ऑफिसर व्हायचं कधी ठरवलं. एक तर आपण इलेक्ट्रिकल इंजिनियर आहात, मग स्पर्धा परीक्षा देणं हे सगळं कधी सुरू झालं?
1: मी तर बॉर्न अँड ब्रॉटअप ठाणेमध्ये आहे आणि माझं सगळं एज्युकेशन ठाणे आणि मुंबईमध्येच झालं होतं. माझं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई अंधेरीमध्ये जे आहे कॉलेज तिकडे झालं होतं. आणि UPSC द्यायचं हे काही माझं भरपूर लोकांसारखं लहानपणाचं ड्रीम नव्हतं. मी माझ्या इंजिनिअरिंगमध्ये जेव्हा ऑप्शन्स बघत होती, करिअर ऑप्शन्स आपल्याला काय करायचे आहेत, त्यामध्ये माझं बाकीच्यांसारखं जसं हर्ड मेंटॅलिटी असते तसं माझं पण डोक्यात होतं की मी बाहेर जाईल, GRE देईल आणि बाहेर मास्टर्स करेल. बट somehow माझं गट होतं की द काइंड ऑफ वर्क जे मला करायचं होतं म्हणजे समथिंग विच इज मोर एम्पॉवरिंग, लोकांना हेल्प पण होईल, ऍट द सेम टाइम इट विल बी अ गुड करिअर ऑप्शन फॉर मी. तसा ब्लेंड जो राहील तसं टाईपचं करिअर मला UPSC थ्रू जे IAS ऑफिसर्स बनतात ते वाटलं. त्यामुळे मग मी आय डिसाइडेड टू गिव्ह दिस एक्झाम आणि मग मी माझं इंजिनिअरिंग झाल्याबरोबर एक्झाम द्यायला सुरुवात केली आणि मग IAS ऑफिसर झाले.
2: मस्तच. तर आता मूळ मुद्द्यावर येऊया. आपण आज ज्या विषयावरती गप्पा मारण्यासाठी भेटलो आहोत, SIR म्हणजे नेमकं काय, त्याबद्दल थोडं सविस्तर तुमच्याकडून जाणून घ्यायचंय.
1: सो SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण. ह्याचं बेसिकली हे असतं की आपल्या मतदार यादीला आपण त्रुटीमुक्त करतो आणि अद्ययावत करतो, म्हणजे अपडेट करतो आपण त्याला. तर आपली जी इलेक्ट्रल रोल आहे ही SIR प्रोसेस ह्याच्या आधी 2002 झाली होती आणि आता त्याच्यामध्ये आता खूप सारे लोक मायग्रेटेड झाले असतील किंवा डेथ झाली असेल किंवा काही डुप्लिकेट एंट्रीज असतील. तर बेसिकली आपल्या ज्या इलेक्ट्रल रोल आहे, आपली मतदार यादी आहे, ह्याला प्रॉपरली अपडेट करणं, जे पात्र नागरिक आहेत त्यांचं नाव समाविष्ट असलं पाहिजे आणि काही चुका असतील, कोणाच्या काही दुरुस्ती असतील, त्या आपल्याला अपडेट करून घ्यायच्या आहे. हे आपलं स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन जे SIR आहे, या प्रोसेस थ्रू आपण ह्याचा मेन उद्देश आहे.
2: नक्कीच. तर ह्यासाठी लागणारी कागदपत्र नेमकी कोणती आहेत, त्याबद्दल काय सांगाल?
1: तर कागदपत्र असं एक्झॅक्टली लागत नाही. आपलं समजा नाव ऑलरेडी इलेक्ट्रल रोल किंवा मतदार यादीमध्ये जर असेल तर आता सध्या आपलं नाशिकमध्ये जसं महाराष्ट्रामध्ये हाऊस टू हाऊस एन्युमरेशन फॉर्म भरण्याचा प्रोग्राम सुरू आहे. म्हणजेच आपले जे BLO असतात हे घरोघरी जातात आणि लोकांना त्यांचं एन्युमरेशन फॉर्म देतात. त्याच्यामध्ये त्यांनी डिटेल्स भरून ते व्हेरीफाय करून घ्यायचे असतात की त्यांचं नाव मतदार यादीमध्ये कुठे होतं. त्यांच्या समजा त्यांचं नाव नव्हतं 2002 यादीमध्ये, तर त्यांच्या आई वडिलांचं किंवा त्यांच्या आजी आजोबांचं नाव होतं 2002 यादीमध्ये कुठे होतं, त्याची माहिती त्यांनी भरायची आहे. करंट त्यांचे डिटेल्स भरायचे आहेत आणि त्यांनी BLO ना तो फॉर्म भरून द्यायचा आहे. म्हणजे ते BLO व्हेरीफाय करतील.

0: वगळलं गेलं तर त्यासाठी काय खबरदारी घेतली पाहिजे?
1: तर ज्यांचं नाव ऑलरेडी मतदार यादीमध्ये ऑलरेडी असेल तरी सुद्धा त्या सगळ्यांनी ही प्रोसेस करायची आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याला ही इलेक्ट्रो मतदार यादीला परत एकदा चेक करायचंय, व्हेरीफाय करायचंय. तर जस्ट बिकॉज तुम्हाला वाटतंय की तुमचं नाव ऑलरेडी आहे तर आपल्याला फॉर्म भरून घ्यायची गरज नाहीये, व्हेरीफाय करायची गरज नाही, हे चुकीचा समज आहे. आपल्याला ते माहिती जी आहे तीच फक्त एकदा चेक करून घ्यायची आणि ती ओके करून व्हेरीफाय करून द्यायची आहे. आणि फक्त बीएलओ येतात तेव्हा आपण भरून घेणं असंच नाही आहे. तुम्ही स्वतः सुद्धा करू शकता ऑनलाईन. voter.eci.gov.in हे एक वेबसाईट आहे ज्यावर जाऊन तुम्ही सेल्फ एन्युमरेशन करू शकता. म्हणजेच त्यामध्ये तुम्ही तुमचं रजिस्टर करू शकता, तुमचे एपिक नंबर आणि डिटेल्स टाकून व्हेरीफाय करू शकता की तुमचे डिटेल्स बरोबर आहेत की नाही, आणि यू कॅन जस्ट सबमिट करू शकता. तर हे दोन वेज आहेत आपलं हे करणं, मतदार यादीमध्ये आपलं नाव चेक करणं आणि अपडेट करण्यामध्ये. आणि सगळ्यांना हे करायचंच आहे. आणि जस्ट जर इन केस तुमचं नाव ह्याच्यामध्ये ही प्रोसेस झाली नाही, जी आपली 29 जुलै पर्यंत सुरू आहे, ही प्रोसेस नाही झाली, तर तुमचा जो ड्राफ्ट आम्ही 5 ऑगस्टला ड्राफ्ट इलेक्टोरल रोल जो मतदार नोंदणीचा रोल आहे तो आम्ही जेव्हा पब्लिश करू त्यामध्ये तुमचं नाव जर नसलं तर त्याच्यानंतर एक दोन महिन्याचा कालावधी असणार आहे ज्यामध्ये तुम्ही ऑब्जेक्शन किंवा तुमचा क्लेम सबमिट करू शकता. आणि त्यामध्ये तुम्ही सांगू शकता की मग तेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट्स घेऊन यायचं आणि प्रूफ करावं लागेल की आमचं आम्ही मतदार आहोत आणि आम्हाला परत यादीमध्ये घ्या असं. त्यामुळे सगळ्यांना महत्वाचं आहे हे करणं.
0: वा, खूपच छान. तर पुढचा प्रश्न माझा असा आहे की अनेक अशा व्यक्ती आहेत की एकतर काही वयस्कर लोक आहेत, वृद्ध लोक आहेत किंवा काही दिव्यांग आहेत, आणि काही लोक असे आहेत की ते अति दुर्गम भागामध्ये राहतात. मग यांच्यासाठी काही प्रशासनाने काही वेगळ्या अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत का?
1: तर बेसिकली सगळ्यांसाठी, जे दिव्यांग असो किंवा जे आपण म्हणतो दुर्गम भागातले असो, आमचे बीएलओ तिकडे स्वतःहून पोचतायत, तिकडे स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांना सगळं भरून सगळं भरण्यामध्ये हेल्प करतायत, त्यांची माहिती काढून देतायत. तर ह्यामध्ये सेपरेट असं करण्याची गरजच नाही, कारण प्रत्येक सिटिझनसाठी, प्रत्येक मतदारासाठी आमचे बीएलओ हाऊस टू हाऊस जाऊन त्यांना फॉर्म भरून घेत आहेत त्यांचं.
0: नक्कीच, एकूणच हा सगळाच विषय किती महत्वाचा आहे त्याचं गांभीर्य प्रत्येकाने लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि जसं मॅडमनी आपल्याला मार्गदर्शन केलं तसंच आपण सगळ्यांनी वागूया, आपण एक सुजाण नागरिक असल्याचं कर्तव्य पार पाडूया. तर जाता जाता एक शेवटचा प्रश्न की रेडिओ विश्वासच्या माध्यमातून ऐकणाऱ्या सगळ्या जनतेला काय अपील कराल की ही प्रोसेस पूर्ण करणं किती गरजेचं आहे या संदर्भात?
1: मी सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की आपल्या लोकशाहीसाठी सर्वात महत्वाचं गोष्ट म्हणजे मतदान करणं आहे. आणि जर आपण आपल्या मतदार यादीला प्रॉपर नाही केलं, अद्ययावत नाही केलं, तर आपल्याला जी आपली इलेक्शन प्रोसेस आहे ती ट्रान्सपेरंटली आणि पारदर्शक प्रमाणे होणार नाही. त्यामुळे सगळ्यांचा हा, जसं मतदान सगळ्यांचा अधिकार आहे, तसंच त्यांचं हे महत्वाचं त्यांचं ड्युटी पण आहे सगळ्या लोकांची की त्यांनी या SIR प्रोसेसमध्ये स्वतः सहभाग करून, बीएलओंना मदत करून, स्वतः सेल्फ एन्युमरेशन करून या प्रोसेसला सक्सेसफुली सगळ्यांनी पार पाडावं.
0: नक्कीच, धन्यवाद मॅडम. अतिशय उपयुक्त अशी माहिती आपण योग्य वेळेत आपण सगळ्या नागरिकांपर्यंत पोहोचवतो आहोत. आज तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्या आणि इतकी छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि अशीच उत्तरोत्तर आपली प्रगती होत राहो अशा सदिच्छा देते. धन्यवाद.
1: थँक्यू. थँक्यू सो मच.
0: तर मंडळी, आज आपण SIR ह्या विषयावरती विशेष मार्गदर्शन मिळवलं IAS अधिकारी अर्पिता ठुबे यांच्याकडून, ज्या सध्या सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक ह्या पदावरती धुरा सांभाळत आहेत. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया मोलकरीण या चित्रपटामधला लता मंगेशकर यांच्या आवाजात. गदी माडगुळकर यांचं गीत आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: हे गीत ऐकूया वाट चुकलेला नवरा या चित्रपटामधला रामचंद्र हिंगणे यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिला आहे वसंत पवार यांनी.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: हे गीत आपण ऐकणार आहोत नवरा माझा ब्रह्मचारी या चित्रपटामधला उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत आहे राम उगावकर यांचं. आणि या गीताला संगीत दिलं आहे पांडुरंग दीक्षित यांनी.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संसार या चित्रपटामधलं सुधीर मोघे यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत सुरेश वाडकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे जगदीश खेवडकर यांचं, ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात। संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी आणि हे गीत ऐकूयात धन्य ते संताजी धनाजी या चित्रपटामधलं।

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे वावटळ या चित्रपटामधलं. शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे भारूड आपण ऐकणार आहोत संत एकनाथ यांचं आणि संगीत दिलं आहे राम कदम यांनी.
2: बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय. काय झालं बया बया बया बया
3: काय झालं
2: बया बया बया बया
3: बया बया
2: बया बया नको ग बाई मन नवरा नको ग बाई
3: नको ग बाई मन नवरा नको ग बाई
2: दादला नको ग बाई.

0: अगं पर असं का
1: मोडकच घर तुटकच छप्पर
0: मग असं ना
1: अहो मोडकच घर तुटकच छप्पर
0: मग राहा की त्यात
1: अगं पण राहायला

0: खचकच लुगडे तुटकी चोळी अगं ती तरी कुठे मिळते
1: अहो खचकच लुगडे तुटकी चोळी
0: मग शिवून घे ती
1: पण शिवाय

0: अंबड शिवाजी
1: अगं ती तर लई गोड वाटती.
0: अव कळण्याची भाकरण निश्चित अंबड शिवाजी.
1: मग काय झालं त्यात?
0: वरतेला सुधारत नाही मन गाला नको गाई गाला नको गाई.

0: अगं झालीस ना समरस पण तो रस येथे नाही कुठला तो रस येथे नाही मला दादला नको ग बाई
1: दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई
0: मग मग मग
1: सागर सागर सागर
0: बाई अगं मग मग मग मग नको
1: सागर बाई सागर बाई सागर बाई

0: नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आपण ऐकताय मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजातलं, पी सावळाराम यांचं मोलकरीण या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत आहे बोलकी बाहुली या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

कार्यक्रमात हे गीत आहे अरुण दाते यांच्या आवाजात गंगाधर महांबरे यांचं गीत सोबती या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. पी सावळाराम यांचं शिकलेली बायको या चित्रपटामधलं हे गीत ऐकणार आहोत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात, संगीतकार वसंत प्रभू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनिमुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

कार्यक्रमात संगीत ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांचं, संगीतकार सुधीर फडके, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. आणि हे गीत ऐकूया अनोळखी या चित्रपटामधलं.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ. आणि आता ऐकूयात कीचक वध या चित्रपटामधला लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. ग. दि. माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं.

आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत धाकटी बहीण या चित्रपटामधलं जगदीश खेळबुडकर यांचं गीत. ऐकूया संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात रवींद्र भट यांचं गीत ते माझे माहेर या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

0: सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायक आहेत अनिरुद्ध वृषाली विश्वास भिडे. सातसंगत धवल कांचन नितीन कुंटे. तबला विनोद उषा विष्णू पुराणिक संवादिनी. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता पार्थ महाजन ठाकूर. समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक आशा पुरुषोत्तम रानडे. ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता विजय गोविंद मालपुरे. रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक. प्रवेश विनामूल्य.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत भोळी भाबळी या चित्रपटामधलं. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार राम कदम.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात महेंद्र कपूर यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत मधुचंद्र या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे एन दत्ता यांचं.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत राजा शिवछत्रपती या चित्रपटामधलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत महेंद्र कपूर, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। श्रोते हो, आपण अनेकांशी गप्पा मारत असतो आणि आज आपल्याकडे आलेले आहेत सुभेदार मेजर धनसिंग बाजे साहेब। साहेब नमस्कार।
7: नमस्कार साहेब,
6: रेडिओ विश्वास वर आपलं खूप खूप स्वागत आहे।
7: तुमचं पण, मला इथं तुम्ही बाकीचे सगळेजण फक्त सेलिब्रिटींनाच बोलवतात, तुम्ही पहिल्या अशा व्यक्ती का ज्यांनी सैनिकाचं सगळे आदर करतात, सगळं करतात, पण असं बोलवणं काही आजपर्यंत कोणाकडून आलं नाही। ते तुम्ही आलं तर मला, मी मनापासून तुमचं फार फार आभार मानतो।
6: बाजेसाहेब, तुम्ही सेलिब्रिटी म्हटले पण आमच्यासाठी खरं तर मिलिटरीतले लोक, सैनिक जो आपल्या सीमेवरती उभा आहे,
7: येस,
6: तो सगळ्यात मोठा सेलिब्रिटी असतो आणि त्याच्यामुळे तुम्ही आले आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारतायत
7: सर,
6: मला खूप छान वाटतंय।
7: पण सर, ते जरी झालं, हे तुमचं म्हणजे मनापासून आहे, नाही तर असे सांगणारे 99% लोक आहेत आणि त्याला अंमली जामा पैलवणारे म्हणजे एक्झिक्युशन करणारे किती टक्के ते तुम्हालाही माहिती आहे।
6: मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की तुमचं सुभेदार मेजर ही पोस्ट आहे।
7: हो,
6: तुम्ही ज्या वेळेस आपल्या लष्करामध्ये सामील झाले
7: सर,
6: त्यावेळेची परिस्थिती कशी होती, तुम्ही का गेले, कसे गेले, सुरुवातीची तुमची पोस्ट कशी होती
7: सर,
6: ते जरा आम्हाला तुम्ही सांगा।
7: सर, माझे वडील ते पण मिलिटरीतून सुभेदार म्हणून रिटायर्ड आहे, श्री भक्तचंद बाजे। तर त्यांना पाहायचो तर आपल्याला मधली आर्मी काय ते माहीत नसतं, वडील ड्रेस घालायचे, त्या वर्दीचं आकर्षण होतं आणि पहिल्यापासून डोक्यात फिट झालं होतं का आर्मीतच जायचंय। आणि सर्वात महत्वाचं कारण हे होतं, मला असं वाटलं का आर्मीत गेल्यावर अभ्यास विभ्यास काही करावा लागणार नाही, आपलं रायफल घ्यायची, कॉक करायची आणि जायचं। पण तिथं गेल्यावर ते तर असतंच असतं, पण जे नरक वगैरे जे पाहायचं असतं ते आमची बेसिक ट्रेनिंग असते, त्याच्यात सगळे नरक आम्ही पाहून घेतलेले, आमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा सगळ्या तिथं एकदम म्हणजे धुळीला मिळतात आणि मग नंतर तो त्याच्यातून एक वेगळा, 6-7 महिन्यांनी एक वेगळा माणूस जन्माला येतो। पण ते जे करतात खूप वाईट करतात, पण त्याच्यातून खूप चांगलं हासिल होतं, मग त्याला ते फौलाद बनवून सोडतात त्या माणसाला, जे की आई वडील हे बाहेरचे कोणीच बनवू शकत नाही।
6: सुभेदार मेजर ही रँक तुम्हाला कशी मिळाली?
7: साहेब, सुभेदार मेजर मध्ये आमच्या एक सिपाही म्हणून भरती होतात आणि लास्ट रँक ही आहे त्यांची सुभेदार मेजर, याच्यातून म्हणजे आपलं पूर्ण करिअरचं हे पाहिलं जातं आणि 30-40 हजारातून एक जणाला सुभेदार मेजर म्हणून सिलेक्ट केलं जातं सर। मग तुमचा ACR पाहिला जातो, अॅन्युअल कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट्स, काय काय काम केलंय, पनिशमेंट वगैरे काय, कुठं सर्व्हिस केली, फील्डमध्ये केली, पी सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मग एक सुभेदार मेजरचं सिलेक्शन होतं सर।
6: सुभेदार मेजरच्या अंडर किती सैनिक असतात?
7: सर, एका रेजिमेंटमध्ये दोनच बॉस असतात, एक कमांडिंग ऑफिसर असतो जे क्लास 1 अधिकारी असतात आणि दुसरे सुभेदार मेजर साहेब, ते क्लास 2 अधिकारी असतात। कमांडिंग ऑफिसरला जे पाहिजे ते कागदावर देतात आणि त्याला एक्झिक्युशन करायचं काम सुभेदार मेजर साहेबांचं असतं। म्हणजे एका बटालियनमध्ये साधारण तुम्ही धरून घ्या 900 ते 1000 लोक असतात, त्यांचं सगळं सुभेदार मेजर साहेब पाहतात।
6: तुम्ही हे 900 लोकांची टीम तुम्ही हाताळली
7: सर,
6: याच्या मध्ये परत काही तुकडे असतात, भेद असतात, ते कसे असतात?
7: त्याच्यात पण मग सर बटालियन असतं, कंपनी असते, मग कंपनी कमांडर असतो, त्यांचे पण JCOs असतात, सुभेदार असतात ते, मग वेगवेगळ्या 4-5 अशा कंपन्या बनवून मग एक बटालियन बनते आणि मग बटालियनचा पण एक आपला सुभेदार मेजर साहेब असतो।
6: तुम्ही कुठे कुठे काम केलेलं आहे?
7: मी साहेब भारतात जवळपास बठिंडा, दिल्ली, मुंबई, जोशीमठ जे उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ जवळ, साऊथ सुडानमध्ये UN पीस कीपिंग फोर्समध्ये काम केलेलं आहे, त्याच्यानंतर लेह लद्दाख मध्ये केलेले -20-15 मध्ये तिकडे पण काम केलेलं आहे.
6: अशी मिलिटरीची सर्व्हिस जी असते हे बॉन्ड असतो, तो बॉन्ड म्हणतात त्याला, तो किती वर्षाचा असतो आणि तुमची सर्व्हिस किती झाली आहे?
7: सर एका जवानासाठी लास्ट त्याचं 52 इयर्स एज पर्यंतच ते राहू शकतात सैन्यात. कारण आर्मीची नोकरी इतकी आसान नाही आहे का बाबा, म्हणजे काही दिवसांनी असं होतं का यार कसं करायचं, तिथं खूप ट्रेनिंग हार्ड आहे. साधारण माणूस तर ती 40 च्या नंतरच करू शकत नाही, पण आम्ही 52 पर्यंत करतात आणि 52 ही आमचं लास्ट राहतं सर. आणि मॅक्झिमम सर्व्हिस 34 इयर्स किंवा 52 इयर्स ऑफ एज उचेवरी झाली.
6: मग तुम्ही किती वर्ष केलं?
7: मी 28 वर्ष केलं सर.
6: अच्छा, 28 वर्षानंतर तुम्ही रिटायर
7: झालो सर.
6: तुम्हाला रिटायर होऊन किती वर्ष आले?
7: 2 वर्ष झाले सर.
6: त्या या आता 2 वर्षामध्ये तुम्ही काय काय करताय?
7: सर आता मी 2 वर्ष रिटायर होऊन झाले तर मी एका कन्स्ट्रक्शन कंपनीत कामाला आहे, भाविक ग्रुप म्हणून आहे. आणि मी आता जी आपली नाशिक, आपला महाराष्ट्र हे सगळं एकदम जवळून पाहायला भेटतंय. आणि जी माझ्या डोक्यात एक प्रतिमा होती मिलिटरीत असताना, कारण मिलिटरीत असल्यावर माणूस जास्तीत जास्त 1-1.5 महिना महाराष्ट्रात येतं, बाकी आम्ही बाहेरच राहायचो, ती जी प्रतिमा होती ती थोडी आता ऑन ग्राउंड आल्यावर बरीच चेंज व्हायला लागलेली आहे आता. आणि माझा जो मला असा वाटतं तो माझा एक म्हणजे डाऊट होता असा, पण ते काही बरोबर वाटत नाही मला आता ओरिजिनल पाहिल्यावर.
6: तुम्ही सांगताना सांगितलं की तुम्ही बठिंडा किंवा महाराष्ट्र, मुंबई,
7: लखनौ
6: आणि इतर देशांमध्ये सुद्धा तुम्ही काम केलं. मिलिटरीच्या बाबतीत इतर देशांची मिलिटरी सुद्धा तुम्ही बघितली असेल
7: सर, सर
6: आणि भारतीय मिलिटरी याच्यामध्ये काय फरक वाटला हो तुम्हाला?
7: सर आता तुम्ही अमेरिकेचे पण सैनिक आहेत, त्यांच्याकडे हायली सोफिस्टिकेटेड वेपन्स आहेत, पण जो जिगरा जी म्हणजे कठीण परिस्थिती आणि शून्यातून काही निर्माण करण्याची जी कुवत आहे आजच्या तारखेला, ती फक्त भारतीय सैन्यामध्ये. आणि ते सुद्धा आपल्याला इराकमध्ये रिक्वेस्ट करत होते की तुम्ही इराकमध्ये पाठवा, हे पाठवा. जसं आम्ही UN मिशनमध्ये होतो तर तिथं गेल्यावर आम्हाला असं एक हॉस्पिटल सेटअप करायचं होतं आणि तिथं खूप मोठं गवत वाढलेलं होतं, तर ते इंग्लंड वगैरे ते पण त्यांचे पण सैनिक आलेले होते. मग ते ग्रास कटर मशीनसाठी वेट करत होते. मग आपलं कसं आहे, आर्मीवाल्यांचं इंडियनवाले सळ्या पडलेल्या होत्या, त्याच्यावर नजर पडली. त्याच्यात आमचा एक जवान लोहार होता घरचा, बोला साहेब इस्सेव तलवार बना देते, गरम केल्या वाकवल्या त्यांना तलवार केली, रात्रीतून सगळं काटून एकदम ग्राउंड छकाचक. आणि त्यांच्या आधी आम्ही सेटल होऊन गेलो. ते सकाळी पाहून असे हक्केबक्के झाले का, ओ इंडियन हाऊ यू गेट दिस ग्रास कटिंग मशीन. आम्ही सांगितलं दिस इज अवर ग्रास कटर, ती तलवार दाखवली आम्ही त्यांना. मग ते आम्हाला म्हणे अरे यू इंडियन आर माफिया, यू कॅन डू एनिथिंग. आणि साऊथ सुडानवाले बी लोक आहे ना, चायनावाले, ते त्यांना इतके लाईक नाही करत, ते इंडियन आर्मीला एकदम आपलं चांगलं मानतात सर. आपली प्रतिमा जी आहे ना बाहेर आहे ना इंडियन आर्मीची, म्हणजे आपण गर्वाने सांगू शकतो का खूपच चांगली आहे का बा. इंडियन आर्मी जिथं गेली तिथं काहीही करू शकतं आणि काही होऊ शकतं, इम्पॉसिबल असं त्यांच्यासाठी काहीच नाही.
6: प्रत्यक्ष युद्धात भाग घेण्याची संधी तुम्हाला मिळाली का?
7: सर 20-25 दिवस कारगिलच्या टायमाला, आणि देवाकडं म्हणजे विनंती करेल का असे प्रसंग कोणावरच नक. इथं बसून आपल्याला बोलायला खूप चांगलं वाटतं, वार व्हायला पाहिजे, घरात घुसून मारायला पाहिजे, हे बोलणं खूप सोपं आहे. पण जेव्हा तुम्ही तिथं -20 मध्ये जातात आणि डोंगराला चिटकून 20-20 दिवस राहतात आणि करावं तर लागतंच साहेब, पण आता तुम्ही विचार करा 15-15-20-20 दिवस तुम्ही जंगलात आहे, घरचा काही कॉन्टॅक्ट नाही, काहीच नाही, आणि शूट सुद्धा काढायला भेटले नाही. 15-15-20 वेळच नसतो साहेब, आपल्याला फक्त आपल्या टार्गेटवरती. आणि आमच्या टायमाला ते पाकिस्तानवाले वर बसलेले होते, आम्ही खाली होतो, त्यांनी एक दगड ढकलला तरी आपले 10-20 सैनिक मारायला काहीच प्रॉब्लेम नाही होता. तरी सुद्धा आपण जगातल्या सर्वात उंचीवरचं युद्ध हे जिंकलं, पण त्याच्यासाठी आपण चांगलीच कॉस्ट मोजलेली आहे.
6: तुम्ही 2 वर्ष झाले सिव्हिल याच्यामध्ये आहात
7: सर,
6: मिलिटरीचा तुम्ही जवळजवळ 28 वर्ष अनुभव घेतला
7: सर.
6: सिव्हिल जो भाग आहे तो आणि मिलिटरी
7: सर,
6: याच्यामधला तुम्हाला फरक काय जाणवला?
7: सर जमीन आसमानचा फरक जाणवला मला. मिलिटरी म्हणजे मिलिटरीत असं आहे की सांगून द्यायचं ही भिंत बनली पाहिजे, झोपून घ्यायचं, दुसऱ्या दिवशी आम्हाला आठवण ठेवायची बी गरज राहत नाही का मी 12 तासात ही भिंत बनवायला सांगेल, एकदम अज्युम्ड असतं की ती 12 तासात बनवून उभीच झालेली असेल. इकडं आल्यावर तर देवाच्याच भरोशावर आहे साहेब, कधी होईल काय होईल देवालाच माहिती, हा खूप मोठा फरक आहे साहेब.
6: तुम्ही मिलिटरीत असताना सुद्धा अनेक भागात आपल्या देशातल्या फिरले
7: सर,
6: महाराष्ट्र आणि इतर प्रदेश
7: सर,
6: याच्यात तुम्हाला काय फरक जाणवला?
7: सर आधी मला असं वाटायचं आपण सगळ्यांपेक्षा खूप पुढे, खूपच पुढे. पण जेव्हा मी आता आलोय इथं फिरतोय आणि अनेक कार्यालयांशी माझे संबंध येत आहे, स्व स्वतः मी पण घर बांधतोय हे करतोय तर बरेच कारण. तर मला असं वाटतंय आपण भ्रष्टाचाराच्या बाबतीत आपण निकम्मेपणाच्या बाबतीत म्हणजे असं बोलायला नाही पाहिजे. मला माझं राज्य आहे पण आज ही एकदम वस्तुस्थिती आहे. इथून जर UPBR वाले गेले तर आपल्या 80% कन्स्ट्रक्शन साईट आजच बंद पडून जातील. आणि कोणाला किती बी राग येऊ काय हो हे UPBR वालेच काम करताय. आपले लोक सर म्हणजे कामाकडे लक्षच देत नाही. आपण फालतूचेच उद्योग जास्त करतोय आणि आपल्या नाशिकची स्थिती पाहिजे तर तुम्ही पा पूर्ण नाशिक खोदून टाकलेलं आहे साहेब. एकही तुम्हाला नाशिकला असा रस्ता मी अभिमानाने माझ्या मित्रांना दाखवू शकत नाही की आ मेरे नाशिक मेर देखे रस्ता दिसतच नाही मला. आणि मी सकाळी घरून निघतो तर मला आधी 15 मिनिटं निघावं लागतं कारण रात्रीतून कुठं खोदून ठेवलं असेल काही पूर्व कल्पना नाही सर. आणि भ्रष्टाचार नसता आता जेवढे रस्ते आहे साहेब रस्त्याचा एक नियम आहे का हा रस्ता काम दिलं हा 4 लाखाला रस्ता दिला याचा बनवण्याचा अवधी इतका आणि हा संपवण्याचा अवधी इतका आहे हे बोर्ड लावणं कायदेशीर बंधनकारक आहे सगळ्या बिल्डरना. तुम्ही एकही मला लावताना दिसलेलं नाही एकही लावत नाही सगळे पाहताय सगळ्यांना माहिती आहे. मग त्यांचे माणसं जे ऑन ग्राउंड आहे ते काय ड्युटी करताय. आणि जर तुम्ही मोठे मोठे बोर्ड लावले का बा 5 लाखाला एक काम दिलंय हे 10 जानेवारीला 11 जानेवारीला कम्प्लीट होणार आहे तर त्या ठेकेदाराच्या मनात पण एक थोडीशी भीती निर्माण होईल का यार सगळी पब्लिक पाहतीये की बा हा हा रस्ता ह्या तारखेला पूर्ण होणार आहे एवढ्या एवढ्या पैशाला दिलेला आहे. मग लोकांना बी कळतं कितीला काम दिलं कुठंच काही नाही साहेब. पण नियमानुसार 100% असा बोर्ड लावणं

0: शकतील साहेब असं मला वाटतं. आता होऊ शकतं मी चुकीचाही असू शकतो, पण जर लेट होते मग का लेट होते सगळ्यांना माहिती. 2027 मध्ये कुंभमेळा आहे आणि इतका मोठा क्राऊड आपल्याला कंट्रोल करायचा आहे, मग ते आत्तापासूनच का नाही. तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो, आपलं निमानी बस स्टँड पहा सर, त्याच्यापेक्षा बिहारचं कोणतंही बस स्टँड सुद्धा चांगलं असेल, इतकी घाण परिस्थिती, रोज किती म्हातारे कोतारे लोक पडताय. एक काँक्रिटीकरण करायचे आपले ऐपत नाही सर. नाशिक महानगरपालिका आपण गोल्डन ट्रायंगल म्हणतो ज्याला, नाशिक मुंबई पुणे, त्या गोल्डन ट्रायंगलचा आपण एक भाग, आणि आपलं ते निमानी काय बस स्टॉप आहे साहेब, ते काय चिखले तिथं. तुम्ही जर तिथं जाल तर असं वाटेल आपण कुठे आहे आणि कशाचं प्रगतन कशाचा विकास, काहीच नाही सर, मग झिरो आहे आपण.
1: पण या सगळ्या याच्यामध्ये एक नागरिक म्हणून माझं स्वतःचं पण काय कर्तव्य आहे
0: सर. नागरिकाचं सर्वात आधीचं जे कर्तव्य ते आपण करत नाही. आधी तुम्ही पाहिलं असेल रस्त्याला खड्डे पडले, हे झालं, मोर्चे निघायचे, मोठे मोठे मोर्चे निघायचे, मग सगळे नोकरी पेशा लोक ॲक्सेप्टेड आहे. पण रविवारी सुट्टी आहे तर कोणी काढला मोर्चा तर तुम्ही बी जाना, आपण फक्त टी व्हीत बसून पाहायचं मोर्चा निघाला, हे झालं ते झालं, तुम्ही तुटून पडा ना आत. आणि आता तर तसं मला वाटतं का नाशकाचं विपक्ष काही राहिलेलाच नाही साहेब, विपक्ष दिसतच नाही आपल्याला. आता जर विपक्षी लोक जर ते बी स्ट्रॉंग असते, इमानदार असते, मग त्यांनी बी मोठे मोठे मोर्चे काढले असते, पण त्यांचं बी कुठं निकट काहीतरी रुतलेलं दिसतंय, ते बी बिचारे शांत आहे. म्हणून मला असं वाटतं नाशिकचं कोणी मायबापच राहिलेलं नाही साहेब.
1: पण मग प्रशासनाने आत्ताच्या परिस्थितीमध्ये नेमकं काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं
0: सर? जर ठरवलं का बा हे व्हायचंय, आता तुम्हाला आठवत असेल सर, RR पाटील आपले जे गृहमंत्री होते 100% इमानदार होते, आणि इमानदारी इतकं खतरनाक हत्यार आहे साहेब. त्यांनी काय सांगितलं होतं, गावठी दारू कुठं सापडली तर SP साहेबांना सस्पेंड करेल. दारू संपली होती साहेब, भेटायचीच नाही. आता तुम्ही PI ला साहेबांना आणि कॉन्स्टेबलला सस्पेंड कराल तर तुम्हाला दारू सापडलच. ते काय ते संध्याकाळी सस्पेंड, IPS साहेब त्यांना परत रात्री 2-4 दिवसांनी परत घेऊन घेतात. पब्लिकची याददाश्त 2-4 दिवसांसाठी असते. तुम्ही हाय लेवल जरा, आता आपल्या महाराष्ट्रात साहेब 226 IAS अधिकारी आहे. आता त्याच्यातून जर तुम्हाला नाव विचारलं, तुकाराम मुंडे साहेबांचं नाव लहान पोराला माहिती,
1: सगळ्यांना माहिती,
0: सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांचे पोरं विश्वेत होते त्याच्यात, हे आपले जे नेते लोक आहे ज्यांचे डेरे, त्यांचेही पोरं विश्वेत होते. कारण गरीबरच त्यांचं म्हशीच्या खालून दूध येतं, पण त्यांचा मुलगा हॉटेलवर जाऊन दूध पित असेल, चहा पित असेल, ते पण विशेष पित आहे. आता जर तुकाराम मुंडे साहेबांनी एवढ्या 2 महिन्यात एवढे एवढे दुधांचे करोडो लिटर म्हणजे घोटाळे बाहेर काढले, मग आधीचे जे आयुक्त होते ते काय फक्त पगारच घेत होते का? त्यांना काहीच दिसत नव्हतं का? आणि मला असं वाटतं मुंडे साहेब आल्यावरच लोकांना कळलं का हा पण काही विभाग असतो, भेसळ धरणारा, हॉटेली चेक करणारा. त्याच्या आधी मला असं वाटतं 98% लोकांना हे माहितीच नव्हतं का असा बी काही विभाग असतो बा, असं मला वाटतं साहेब.
1: त्याच्यामुळे मला वाटतं सगळ्याच प्रशासनाच्या कार्यालयांमध्ये असे अधिकारी यावेत.
0: बिल्कुल.
1: आणि त्यांनी
0: जर समजा सर एकच अधिकारी एवढं करू शकतो, आणि जर यांना खरंच आपल्या देशाबद्दल, आपल्याला तुम्ही जे भाषण करतात आपले पुढारी लोक, त्यांची देश श्रद्धा हे पाहून असं आमच्या तर डोळ्यात आश्रू येऊन जातात सर. काय त्याग त्यांचा, काय महान त्याग, आणि ते कसे. आता आम्ही असे पण पाहिलेले मनोहर पर्रिकरण साहेब जे स्कूटरवर जायचे मुख्यमंत्री असताना, है ना, आणि मी APJ अब्दुल कलाम साहेब आर्मी हॉस्पिटल R&R दिल्लीला असताना अशी व्यक्ती राष्ट्रपती पाहिली की जी एक सुटकेस घेऊन निघून गेली होती, आणि त्यांचा पगार आल्यावर ते सगळा पगार त्यांची माळी, त्यांचे नावी, त्यांच्या पोरांची विचारायचे, कोणाची फी भरली, त्याची नाही भरली, त्याची भर, त्याची भर, आणि त्यांची फी साहेब संपून जायची. मी अशा लोकांना पाहून आलोय, आणि मग यांचा त्याग पाहिला तर मग तुम्ही कम्पॅरिझन करायला गेलं तर कळतं. आता सरंजा सर तुम्हाला शाळा आहे, आपल्या शाळा ठीक करायच्या आहे, काहीच करू नका साहेब. आपले जे मोठे मोठे अधिकारी IAS IPS MPSC जे क्लास 1 अधिकारी आहे त्यांना नोकरीवर ठेवताना बॉन्ड लिहून घ्या की 10वीपर्यंत मी माझ्या पोराला गव्हर्नमेंट शाळेत शिकवल. आता कलेक्टर साहेबांचा पोरगा शाळेत गेला आणि शाळेत पाणी येत नाहीये प्यायला, तो घरी जाऊन पप्पांना सांगेल, कंप्लेंट करायची गरज नाही ना सर. संध्याकाळी प्रॉब्लेम ऑटोमॅटिक सॉल्व होऊन जाईल, पोरगा दुसऱ्या दिवशी जायचा आहे, कारण कलेक्टर साहेबाच्या पोराला पाणी नाही मिळालं. पण आता होतं काय सर, आता पुढारी साहेब जेवढे आहेत सगळे सांगतात मराठी शिकवा, मराठी शाळा शिकवा, त्यांचे पोर इथं काय, मी तर म्हणतो भारतात नाही विदेशातच शिकतात. आता त्या पुढारी लोकांची सगळे पोरं मराठी शाळेत गेले, मोठे मोठे अधिकाऱ्यांचे गेले, तुम्हाला काहीच करायची गरज नाही साहेब. शाळा एकदम चकाचक होतील, झाडूवाला टायमावर. आता कलेक्टरचं पोर जिथे शिकेल त्याला माहिती आहे, कलेक्टर साहेब पोराला घ्यायला आले मग माझ्या शाळेची माझी नोकरी जाईल, तो एकदम शाळा झाडून ठेवल, शिक्षक जीव तोडून शिकवतील. एखाद्या शिक्षकाला नाही आलं तो अभ्यास करून येईल, बाबा कलेक्टर साहेब आले पोराला घ्यायला मला काही प्रश्न. करा ना साहेब, तुम्ही सर्व इमानदार आहे, कोणी म्हणतं का नाही आता मी गद्दार आहे बाबा, मी देशासाठी काही करणार नाही. तुमची इमानदारी आहे ना.

0: मग तुम्ही करा ना, देशासाठी करा. सगळ्या जे कर्मचारी आहेत त्यांच्या पोरं दहावीपर्यंत, ठीक आहे, दहावीच्या नंतर सगळ्यांच्या आपल्या आपल्या वाटत, दहावीपर्यंत तुम्ही सरकारी शाळांमध्ये शिकवणार असं त्यांच्याकडून अंडरटेकिंग लिहून घ्या. नसेल दिलं तर दुसऱ्याला चान्स द्या ना सर, मग त्यांना गरज नाही आहे. आता फडणवीस साहेब आहे आपले, खूप चांगले मुख्यमंत्री आहे, शिस्तबद्ध आहे, सगळे इमानदारपणे इथपर्यंत मला वाटतं. त्यांना एकदम ट्रान्सपेरन्सी आणायची, एकदम ट्रान्सपेरन्सी. प्रत्येक गावात ग्रामपंचायतमध्ये एक एक वेबसाईट द्या साहेब. 500 रुपयाचा हा रस्ता मंजूर झाला, प्रत्येकाच्या फोनवर टाकून द्या ना तुम्ही. आता आपल्याला पैसे घ्यायचं आहे, लाईट बिल सगळ्यांच्या ह्याच्यात चाललं जातं का सर? तुमचं लाईट बिल एवढं जोपर्यंत भरत नाही 10 वेळा मेसेज येतो, माणूस उगून जातो. आणि त्याच्यात हे पण लिहिलेलं असतं, ई पेड प्लीज इग्नोर. त्याच्यापेक्षा पण तुमच्या गावचे सगळे नंबर आहेत, ग्रामसेवकाला म्हणा एक ग्रुप बनव, पूर्ण गावचा मोबाईलचा एक ग्रुप बनव. 100 लोकांपैकी 60 लोकांकडे मोबाईल असतील, 60 लोकांपैकी 30च हुशार असतील, आणि 30 पैकी 10% लोक वाचणारे असतील, तरी त्यांना कळेल का माझ्या गावाला हँडपंपसाठी एवढा निधी आला, किती फंड्स आले. तर मग 100 रुपये तुम्ही पाठवले साहेब, तर त्याच्यात मानून घ्या 20-30 रुपयाचा भ्रष्टाचारही झाला, 60-70 रुपयाचं तर काम होईल. मला असे गावं माहिती आहे का जिथं काय फंड आला काय गेलं कोणाला माहितीच नाही, मिसलेनियसमध्ये काय झालं काहीच माहित नाही साहेब. तर तिथं कसं होईल? मग तुम्ही बनवा, प्रत्येक गावाला वेबसाईट बनवा. फडणवीस साहेबांना पार गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार आहे, आता त्यांच्याकडे काही एक्सक्यूज नाही, काही इथं आमचं सरकार नाही. तुमचं पार खालून वरपर्यंत विपक्ष राहिलेला पण नाही आता, आणि तुम्ही एकदम डॉन आहे आजच्या तारखेला, काही निर्णय घेऊ शकता. तुम्ही प्रत्येक गावाला एक वेबसाईट बनवा, नाशिकची वेबसाईट बनवा. नाशिकचे लोक घरपट्टी भरतात, पाणीपट्टी त्यांना द्या, हा तुमच्या इलाकाचा रस्ता हा एवढ्या एवढ्या रुपयाला बनतोय, त्याची सीमा ही आहे, एवढ्या दिवसांनी बनल, नाही बनलं तर एवढा एवढा त्यांना प्रतिदिन दंड आहे. बनवा ना साहेब, ठेकेदार ऑटोमॅटिक प्रेशर निर्माण होईल आणि तुमचे चांगले रस्ते बनतील. आता मी फिरतोय 2 महिन्यापासून, मी तुम्हाला सांगतो की गंजमाचा जो सिग्नल आहे साहेब, तिथून जो आपला चर्च आहे तिथपर्यंत तो रस्ता खरडून ठेवलेला आहे. ठीक आहे, तुम्ही काम करणार आहे, 6 महिन्यापासून खरडून ठेवला, लोक गाड्या बॅलेन्स जातोय, तिथं काही शून्य काम आहे अजून, मग खरडला कशाला? म्हणजे तुमचे जे मोठे मोठे अधिकारी आहे त्यांचं काम आहे, अरे बाबा काहीतरी टाइम लिमिट ठेवा, काहीतरी नियमाने काम करा. तो आला का तो खोदतो, तो आला का तो, यांचे एक यांची टीम बनवली पाहिजे, इलेक्ट्रिक बाजूला प्लंबरवाले सगळे त्यांचे साहेब एक करा, बो हा रस्ता बनवायचा आहे सांगा, टाइम लाईन द्या त्यांना, तो गेला का तो खोदतो, तो गेला का. आणि हा टॅक्सपेयरचा खूप प्रचंड पैसा वाया जातोय साहेब, असं एकदम मला. आणि मी आता जसं द्वारका होतो साहेब, द्वारकाला जो राऊंड आहे तिथं गुडघ्या इतकं मागच्या पावसाळ्यात पाऊस होता, किती म्हातारे लोक बाया बी पडताना पाहिल्या, खूप मनाला वाईट वाटलं. मग एक दिवशी भुजबळ साहेब आले तिथं, त्याच्यानंतर थोडी कारवाई झाली, आणि त्याच्यानंतर 2 महिन्यांनी पूर्ण खड्डे बुजून जो द्वारकाचा जो सर्कल होता तो एकदम चकाचक करण्यात आला. खूप चांगलं वाटलं साहेब, का बस झाली बा, रस्ते दुरुस्तीचा काहीतरी फंड येतो आणि त्याचा काहीतरी उपयोग झाल्याचं खूप समाधान झालं. पण दुःख याचं झालं का सर, 15 दिवसांनी तो रस्ता खोदून काढला हो, म्हणे तर अंडरपास बनायचंय, मग तो 15 दिवसासाठी तो पैसा घालवला का? म्हणजे एवढे मोठे मोठे आता ज्या अधिकाऱ्यांनी ते सँक्शन केलं त्याला माहिती ना 15 दिवसांनी तर आपण खोदणार आहे, मग त्याने तो पैसा वाया का घालवला सर? तो टॅक्सपेअरचा अकाउंटेबिलिटी कोणाचीच नाही सर. आणि मला असं वाटतं सर की अकाउंटेबिलिटी सेट करणं फारच महत्वाचं आहे. अकाउंटेबिलिटी इन द सेन्स, तुम्ही क्लास 1 अकाउंटेबिलिटी सेट करा. आता कर्णिक साहेबांनी थोडासाच नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला दाखवला, मोठे मोठे डॉन अंडरग्राऊंड होऊन गेले साहेब, थोडासाच दाखवलं. मला वाटतं त्यांनी अजून 50% गेलेलं नाही साहेब, जर विचार करा ते 100% आलं तर काय होईल, कोणी पाकिटही मारणार नाही. तर हीच गोष्ट, इथं थोडे खतरनाक माणसं पाहिजे का, झोपेत पण कलेक्टर साहेब दिसले पाहिजे, अरे काही चुकीचं केलं तर साहेब आहे. आणि ते आणि जे इथले लोक जे जमलेले असतात जाड कातडीचे झालेले असतात साहेब, आता काही काही डिपार्टमेंट असे पैसे घेतल्याशिवाय त्यांचा पेनच चालत नाही हो. आता याला कोणाला चॅलेंज करायचं असेल माझ्या संघ या, मी त्याला प्रत्येक डिपार्टमेंट छुपा कॅमेरा घ्या, माझ्या संघ फिरा, मग मी साबित करून टाकेल, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण ही साहेब वस्तुस्थिती. आणि मला आधी असं वाटत होतं का बा आपण महाराष्ट्र खूप पुढे आहे, ते जरा माझ्या मनात आता थोडस चुकीचं वाटू लागलंय मला.
1: नाही पण आता तुमची देशभक्ती आणि तुमचा हा जो काही बाणा आहे हा तुम्ही मिलिटरीमध्ये गेल्यामुळे जास्त तुम्हाला ते हे आलेलं आहे. मग सर तुम्ही आजच्या तरुण पिढीला किंवा मुलांना जे शिकताय त्यांना काय सांगाल?
0: सर मी सांगतो आर्मी का गरजेची आहे. जर तुम्हाला पाहिजे, आता आपले सगळे पुढारी म्हणतात हे व्हायला पाहिजे ते व्हायला पाहिजे, सर्वात आधी काय करा सर, सगळ्या पुढाऱ्यांना म्हणा आपला एक एक मुलगा तरी आर्मीत पाठवा, एक एक मुलगा, फक्त एकच पाठवा, जास्त नका पाठवू. अरे बाबा तुझा नको पाठवू, तुझ्या भावाचाच पाठव पुढाऱ्यांचा, आणि त्याला बॉर्डरवर जाऊ द्या, त्याला कळू द्या का देश काय राहतो. जर तुम्हाला विचारायचं की तिरंग्याची काय व्हॅल्यू आहे, ते रोहिंग्या बिचारे आपले बांगलादेश बॉर्डरवर येत आहे, बांगलादेश लात मारतोय तिकडनं, आपण लात मारतोय तिकडनं, त्यांना हेच माहित नाही की माझ्या देशाचा झेंडा कोण, मी कोणत्या देशाचा मी नॅशनॅलिटी मध्ये लिहू काय, तेव्हा तुम्हाला कळतं सर इंडियन लिन म्हणजे किती करोडो अरब रुपयाची आपली प्रॉपर्टी का आपण अभिमानाने सांगतो आय एम इंडियन. त्यांना काय सांगतील साहेब ते, ना बांगलादेशी सांगतात ना नेपाळ, काहीच नाही. तो धक्का तिकडं मारतोय, तो धक्का तिकडं मारतोय, मग तिथं जाऊन जर आजच्या पिढीने पाहिलं तर त्यांना कळलं सर देश काय आणि देशासाठी लोक का मारतात आणि इंडियनचा काय ब्रँड आहे आपला. ते आता हळूहळू इंडिया लोकांनाही माहिती व्हायला लागलं. जर तुम्हाला ती पाहायचं तर रोहिंग्यांची परिस्थिती पाहून घ्या तुम्ही. मग त्याच्यासाठी मी हेच म्हणाल का इंडियन आर्मी तुम्ही जा आणि पुढाऱ्यांनी खरंच त्यांच्या मुलांना ना जाऊन असं सांगा. फक्त निर्मला सीतारामन मॅडम होते, त्यांच्या मुली मुलगी कॅप्टन होती, तर मग मॅडम बजेट बिजेट बी चांगला दिला असेल का बाबा असं आहे का नाही सर. आता बाकीचे आहे त्यांना काही माहितीच नाही. जसे मुलायम सिंग होते त्यांचे भाऊ होते लान्स नाईक, त्यांनी मुलायम सिंग संरक्षण मंत्री असताना सैनिकांसाठी खूप काही केलं का भाऊ जेवून सांगत. आता मी तुम्हाला आताच थोड्या वेळात सांगितलं ना,
2: तुम्ही सांगितलं
0: का शाळेत जसं गेलं कलेक्टर साहेबाच्या पोराला ब्रेक मध्ये पाणी नि प्यायला भेटलं का संध्याकाळी, नळ ठीक होतील पाण्याची टंकी भरल, सेम आलं ना सर तिथंच. मुलायम सिंग साहेबांचा भाऊ लान्स नाईक होता, एक छोटा शिपाई होता, त्यांनी त्याच्या समस्या तो त्यांना सांगायचा झालं, लगेच त्यांनी तो फंड बिन रिलीज केला आणि चांगलं झालं. नाही तर आधी आर्मीवाल्यांना काही पगार आर्मीची काही आवश्यकता अशी म्हणजे फक्त भाषण द्यायपुरती होती, ऑन ग्राउंड नव्हती. पण आता कळलं का काय बा, म्हणून माझी जेथले आपले पुढारी आणि ते सगळे देशासाठी त्याग करणारेच पुढारी आहे. कोणी भ्रष्टाचारी नाहीये, कोणी सेल्फिश नाहीये. मग त्यांनी असं करावं की आपल्या एक सगळ्या पोरांना पहिलं तर 10वीपर्यंत सरकारी शाळेत टाकावं आणि त्याच्यानंतर ते झाले का एक पोरगा, सगळ्यांचं तर बस बात नाही, एक पोरगा तुम्ही देशासाठी सैन्यात पाठवा, मग मला वाटतं काही प्रश्नच राहणार नाही.
1: सैनिकी शिक्षण मिळालं तर ती तेवढी त्यांच्यामध्ये एक शिस्त आणि देशासाठी जगण्याची प्रवृत्ती पण निर्माण होईल,
0: प्रवृत्ती निर्माण होईल. आणि ते येऊन सांगतील, आता समजा एक सैनिक आहे त्याला काही प्रॉब्लेम झाली, समजा एक मुलगा आहे त्यांचा आणि बॉर्डरवर जास्त टँक टुंग आले, तो लगेच पप्पांना फोन करेल, इकडनं लगेच कारो एकदम फास्ट होऊन जाईल ना साहेब असं. त्याच्यामुळं प्रत्येकाने आणि देशाला वाचवण्यासाठी सगळ्यांचाच हातभार पाहिजे सर. आपण त्या आपण कचरा कुठं टाकतो त्याला वाटतं मला काय करायचं, अरे तो जो कचरा उचलणार आहे तो बी आपणच आहे. आपण जपानचे लोक पाहतो, ते आता स्टेडियमचं एक आलं होतं, स्टेडियम मधून उठताना त्यांनी तिथल्या सगळ्या बाटल्या सगळे रॅपर सगळे उचलून घेऊन गेले, ते फक्त जापानीज होते. आणि म्हणून त्यांचं सगळं जग आदर करतं इन्क्लुडिंग आपण. आपण सगळं खूप चांगले आपण, पण आपण तिथंच रॅपर फेकणार, गाडीतूनच फेकणार, या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण केल्या सर तर आपला देश खूप काही चांगला होऊ शकतो असं मला वाटतं.
1: क्या बात आहे बाजीसाहेब, तुम्ही इतक्या छान आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारल्या
0: सर.
1: तुम्ही रेडिओ विश्वासवरती आलात
0: सर
1: आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारल्यात, खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद साहेब, आपण मला बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे फार फार आभार सर, धन्यवाद.
1: श्रोते हो, हे होते सुभेदार मेजर धनसिंग बाजे. आणि खरंच त्यांना ऐकल्यानंतर आपल्या नाशिकसाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या भारत देशासाठी आपण काय केलं पाहिजे आणि कसं वागलं पाहिजे ह्याची शिकवण आपल्याला त्यांच्या या मुलाखतीतून मिळते. तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात रमेश पंत यांचं मन्नाडे यांच्या आवाजात. अधिकार चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.
3: फैशन की दीवानी ये गुड़िये है जापानी. अरे फैशन

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत अंधेरा या चित्रपटामधलं. ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात, गुलशन बावरा यांची शब्दरचना. या गीताला संगीत दिलं आहे सोनिक ओमी यांनी.

0: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: डाई अक्षर प्रेम के या चित्रपटाबद्दल समीर यांचं गीत आता ऐकूयात अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात, संगीतकार जतीन ललित.

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ.
1: अच्छा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
0: कार्यक्रमात आता ऐकूया मेरे हम सफर या चित्रपटामधलं गीत, आनंद बक्षी यांची गीतरचना. ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आणि गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: या चित्रपटामधलं लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. आनंद बक्षी यांच्या या शब्दरचनेला संगीत साज आहे उत्तम सिंग यांचा.

गोष्ट देशपांडे काकांची, कदाचित आपल्याही घरची. रविवारची सकाळ होती. नेहमीप्रमाणे देशपांडे काका सकाळी फिरायला गेले. घरी आले, चहा घेतला आणि निवांत वर्तमानपत्र वाचत बसले. घरात सर्व काही नेहमीसारखे सुरू होते. मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. मुलगी पुण्यात MBA करत होती. पत्नी स्वयंपाकघरात कामात व्यस्त होती. थोड्याच वेळाने त्यांच्या पत्नीने पाहिलं, देशपांडे काका काही बोलत नव्हते, कोणतीही हालचाल करत नव्हते. घाईघाईने बिल्डिंगमधील डॉक्टरांना बोलवण्यात आलं, पण कार्डियक अरेस्ट. देशपांडे काका कायमचे निघून गेले. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही दिवसांनी हळूहळू वास्तव समोर येऊ लागलं. देशपांडे काकांनी आयुष्यभर कष्ट करून जमीन घेतली होती. म्युच्युअल फंड्स मध्ये नियमित गुंतवणूक केली होती. शेअर मार्केट मध्ये पैसे होते. विमा पॉलिसी होत्या, फिक्स डिपॉझिट होत्या, पण याची माहिती कोणालाच नव्हती. त्यांची बँक खाती कोणत्या बँकेत आहेत, किती गुंतवणूक आहे, कोणते कागद कुठे आहेत, कोणाला संपर्क करायचा, पत्नीला यातलं काहीच माहिती नव्हतं. शोधाशोध सुरू झाली. काही कागद सापडले, परंतु काही गुंतवणुकींचा मागमूसच लागत नव्हता. आजही त्या पैशांचं नेमकं काय झालं हे कदाचित कोणालाच माहीत नाही. अशी देशपांडे कुटुंबाची गोष्ट दुर्दैवाने अपवाद नाही. आपल्या आजूबाजूलाही असे अनेक देशपांडे आहेत. भारतात विविध वित्तीय संस्थांकडे वारसदार पुढे न असल्यामुळे सुमारे 78,000 कोटींची रक्कम आजही पडून आहे. रस्त्यात 1 रुपयाचे नाणे पडले तर ते उचलण्यासाठी ट्रॅफिक मध्ये जीव धोक्यात घालून उचलणारे आपण स्वतःच्या आयुष्याच्या कमाईची माहिती आपल्या कुटुंबाला मिळावी याबाबत किती निष्काळजी असतो. याच विचारातून बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक तयार करण्याचा विचार मनात आला. हे फक्त एक वर्कबुक नाही तर आपल्या कुटुंबासाठी माहितीचा विश्वासार्ह खजिना आहे. आपण मागे ठेवलेली जबाबदारी, प्रेम आणि काळजी आहे. यामध्ये आपण एकाच ठिकाणी नोंदवू शकता बँक खात्यांची माहिती, जमिनी आणि मालमत्तेचे तपशील, फिक्स डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड्स आणि शेअर गुंतवणूक, विमा पॉलिसी, पेन्शनची माहिती, वैयक्तिक आणि कौटुंबिक तपशील, तसेच वार्धक्य, आरोग्य, महत्वाच्या सूचना आणि आपल्या कुटुंबासाठी आवश्यक मार्गदर्शन. बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक आता अमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहे. किंमत आहे 1,500 रुपये. आपल्या जाण्याचे दुःख कोणी कमी करू शकत नाही, पण आपल्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या जीवनात भर पडू नये एवढी काळजी आपण आजच घेऊ शकतो. बियॉन्ड विल मध्ये सर्व तपशील लिहून ठेवा, म्हणजे उद्या आपल्या अनुपस्थितीतही आपल्या कुटुंबाला तुमची साथ, तुमचे मार्गदर्शन आणि तुमचे प्रेम जाणवत राहील. कदाचित आपल्या कुटुंबासाठी आपण देऊ शकणारी हीच शेवटची आणि सर्वात मौल्यवान भेट असेल, कारण मृत्यूपत्र फक्त संपत्ती कोणाला मिळेल हे सांगते. बियॉन्ड विल आपल्या कुटुंबाला आवश्यक असलेली उर्वरित सर्व माहिती जतन करून ठेवते. माहिती संकलन ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे, क्रिएटर बियॉन्ड विल.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। नमस्कार, मी सुषमा दाते आपल्या जीवनरंग कार्यक्रमात पुण्याच्या गौरी नातू यांची मुलाखत घेणार आहे। मागे मी एक मुलाखत त्यांची घेतलीच आणि आपण पाहिलं की त्या LLB आहेत, MA संस्कृत आहेत, MA सायकोलॉजी आहेत, डिप्लोमा इन जेरॉन्टॉलॉजी केलं आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी खूप काम केलंय। सुखसोपान ही ज्येष्ठ नागरिकांना ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी घेतलेली ज्येष्ठांची एक प्रकारची शाळाच, हे सगळं आपण पहिल्या मुलाखतीतनं समजून घेतलं, ऐकलं, आपल्याला मजाही आली। खरं तर मागच्या मुलाखतीतनं हे ऐकलं असलं तरी त्यांचा आणखी एक उपक्रम सुरू आहे, म्हणून मी त्यांना विनंती केली की मी दुसरी मुलाखत तुमची घेणार आहे। तो उपक्रम कुठला आहे? तर मन मस्तिष्क की पाठशाला। तर हे सगळं काय आहे हे त्यांच्याचकडनं आपण जाणून घेऊया। नमस्कार गौरीताई।
6: नमस्कार।
5: तुमच्याकडनं हे मन मस्तिष्क की पाठशाला याबद्दल बरंच काही जाणून घ्यायचं आहे, तर सुरुवातीला ही संकल्पना काय आहे आणि कधी सुरू केलं हे जरा सांगा।
6: मला ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करण्याची प्रेरणा माझ्या आईमुळे आणि डॉक्टर आनंद नाडकर्णींमुळे मिळाली आणि त्याचमुळे सुखसोपान या ऍक्टिव्हिटी सेंटरला सुरुवात झाली। सुखसोपानमध्ये काम करत असताना ना काही गोष्टी जाणवल्या की बरीच कारण आहेत, तब्येतीचं कारण असेल, प्रवासाची अडचण असेल किंवा इतर काही कारण असतील, प्रत्येक सुखसोपानपर्यंत सगळे ज्येष्ठ नागरिक नाही पोहोचू शकत। असा विचार आला की असं काहीतरी सुरू करावं की जे सगळ्या ज्येष्ठांपर्यंत पोहोचू शकेल आणि तिथून या कामाची सुरुवात झाली। अर्थात प्रिव्हेंटिव्ह आणि एंगेजमेंट बेस्ड काम करायचं हा विचार निश्चित होता आणि तिथून पुढे दिशा मिळाली।
5: बरोबर। आणि त्यामुळे हे तुम्ही ऑनलाईन सुरू केलंय ना?
6: हो। आता मनमस्तिष्की पाठशाला म्हणजे काय? तर बरेच वेळेला आपण म्हणतो ना की काहीतरी शिका, नवीन अनुभव घ्या, सतत काहीतरी करत राहा, पण हे म्हणजे काही फक्त वेळ घालवणं नाही ना, आणि असं करा म्हणजे काय करा नक्की?
5: हो।
6: तर याचं मार्गदर्शन करायचं हाही एक उद्देश होता आणि म्हणून मी स्वतःला काउन्सिलर किंवा समुपदेशक नाही म्हणत, मी म्हणते की मी एज्युकेट करेन, मी मार्गदर्शन करते की तुम्ही नवीन काहीतरी काय शिका, कसं करा आणि त्यातून मुख्य म्हणजे आनंद कसा घ्या, हे महत्वाचं। आणि म्हणून ऑनलाईन सुरुवात केली, ऑनलाईन ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपामध्ये हे काम चालतं।
5: अरे वा, आणि हे ज्येष्ठांसाठी तुम्ही सुरू केलंय हे छान झालंय, कारण काहीतरी नवीन शिका आणि त्याच्यातनं आनंदही घ्या ही दुहेरी भूमिका खूप छान आहे, म्हणजे इंटरेस्ट निर्माण होतो आणि आपण तयार असतो हे शिकायला किंवा करायला। बरोबर। हे कुठे कुठे असतं ऑनलाईन? म्हणजे
6: मी मगाशी म्हणलं तसं की बरेचसे विषय शिकण्यात इंटरेस्ट आहे असं जाणवलं। पहिल्यांदा आम्ही युट्यूब चॅनलला सुरुवात केली, मनमस्तिष्की पाठशाला। यामध्ये मी साध्या सोप्या अगदी 2-2.5 मिनिटांमध्ये कुठल्याही साधनांशिवाय कोणत्याही वयोगटाची लोक करू शकतील अशा ऍक्टिव्हिटी सांगते, हा एक उपक्रम झाला। त्याशिवाय ऑनलाईन वर्कशॉप होतात ज्यामध्ये एखादा विषय असतो, त्या विषयाबद्दल जाणून घ्यायची इच्छा असते किंवा आणखीन डिटेलमध्ये जाऊन शिकण्याची इच्छा असते, जसं की भूगोल आहे किंवा मध्यंतरी आम्ही मोबाईल फोन फोटोग्राफीवरती पण वर्कशॉप घेतलं जे ऑफलाईन होतं, कारण आपण बाहेर जातो आणि सगळ्यांचे मोबाईल एकदम अद्ययावत असतात, पण फोटो काढता येत नाही, मग मेमरी फुल होते, मग याकरता हे एकदा छान शिकून घेतलं की बाहेर गेलं की एकच फोटो काढला की फ्री असं,
7: आणि प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहलं सगळं सुंदर निसर्ग.
6: त्यानंतर रील मेकिंग, हल्ली इन्स्टावर फेसबुकवर रील बनवून टाकले जातात, तर रील बनवणं म्हणजे काय, तर ते खरं तर एक छान छोटीशी गोष्ट सांगणं आहे,
7: म्हणजे
6: छान फिर्या काढलेल्या फोटोंचं व्हिडिओचं एक रील बनवलं गेलं तर मग ते मेमरी म्हणून तुमच्या मोबाईलमध्ये राहतं, तर मग रील मेकिंगचा एक वर्कशॉप
7: घेतला.
6: असंही लक्षात आलं की परदेशात मुलांकडे जाणारे ज्येष्ठ नागरिक असतात काही काळासाठी, आणि मग त्यांना ते चार महिन्याचा सहा महिन्याचा काळ असतो की जेव्हा आपल्या इथली वेळ आणि तिथली वेळ ही मॅच होत नाही, आणि मग थोडासा सोशल कनेक्शन कमी होतं, संपर्क लोकांच्या तेवढा राहत नाही, मग अशा वेळेला काय करायचं, मग अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी पण इंडिव्हिज्युअल सेशन्स वर्कशॉप याला सुरुवात झाली. आणि मग आम्ही टेस्टिंगला पण सुरुवात केली, कारण बरेच वेळेला ना सगळ्यांना उगीच वाटतं की मला अल्झायमर झालाय, मला डिमेन्शिया झालाय, खरं काही प्रत्येक वेळेला थोडस
7: विस्मरण झालं की वाटायला लागतं की ही सुरुवात तर नसेल आपल्याला डिमेन्शिया व्हायला, भीती ही असतेच ज्येष्ठ नागरिकांच्या मनात, आणि वेळ असल्यामुळे स्वतःकडे बघून नक्की काय काय होत आहे आणि पाहायला लागलं की जास्तच काय काय होत असतं,
6: मग त्यासाठी टेस्टिंगला सुरुवात केली, मग त्यातून खरं काय आहे ते समोर येत ना की खरंच काही त्रास आहे का असं वाटतंय नुसतं.
7: बरोबर.
6: मग असे प्रत्येकाला हवे तसे कस्टमाइज वर्कशॉप ऑनलाईन सेशन या सगळ्याची सुरुवात झाली.
7: अरे वा, म्हणजे हे खरंच चांगलं आहे की ज्येष्ठ नागरिकांनी मनाने आणि बुद्धीने गुंतून राहावं, चांगलं काहीतरी करावं ही कल्पना यातून साध्य होते. फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब या तिन्हीवरनं हे डिस्प्ले होतं का?
6: हो, मनमस्तिष्क पाठशाला तिन्हीवरनं दिसतं, आणि त्याशिवाय जे वर्कशॉप घेतले जातात ते गुगल मीटच्या माध्यमातून घेतले जातात, ऑनलाईन जे असतात ते, ऑफलाईन जे असतात तिथे प्रत्यक्ष येऊनच आपल्याला शिकायचं असतं.
7: बरोबर आहे, पण ऑनलाईन घेतलं तरी सुद्धा अनेक लोकांना सहभागी होता येतं, देशात विदेशात कुठल्याही लोकांना सहभागी होता येतं, आणि तुमच्या बऱ्याच 40-50 ऍक्टिव्हिटीज झाल्या आहेत या ज्येष्ठ नागरिकांसाठी तुम्ही जी मनमस्तिष्क की पाठशाला घेता त्यात, तर ह्या ऍक्टिव्हिटीज बद्दल सांगा ना थोडं, कुठल्या कुठल्या कशा प्रकारच्या असतात, म्हणजे मला आठवत आहे तर एक असं आहे की एक ऑड शब्द ओळखायचा, नाहीतर आकडे दिलेले आहेत त्यातनं वेगवेगळ्या ठिकाणी ते आकडे आहेत, तर 1, 2, 3, 4 असं ओळीने पटापट शोधत जायचं, असे अनेक ऍक्टिव्हिटीज आहेत, मग हे तुम्ही कसं शोधता किंवा कसं ठरवता?
6: साधारणपणे ना मेमरीला चालना देणाऱ्या आपल्या त्याच्यासाठी काही ऍक्टिव्हिटीज असतात, त्यानंतर क्रिएटिव्हिटीसाठी काही असतात, काही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्निक्स डेव्हलप व्हावी ह्या करता असतात, काही मी म्हटलं तसं शब्द संपदा वाढावी किंवा छान शब्दांचे आपल्याला खेळ खेळता यावे म्हणून असतात, गोष्ट तयार करण्यासाठी असतात, त्यामुळे अशा प्रत्येक वेळेला ऍक्टिव्हिटी तयार करताना असा विचार केला जातो की ह्यामुळे कुठल्या तरी एका गोष्टीला म्हणजे स्मरण शक्तीला, विचार शक्तीला, तुमच्या
7: सर्जनशीलतेला
6: अशी चालना मिळेल, अशा प्रकारे त्या ऍक्टिव्हिटी डिझाईन केल्या जातात. आणि प्रत्येक वेळी हाही विचार असतो की सगळ्या वयोगटातले लोक कुठलंही साधन न वापरता या ऍक्टिव्हिटी करू शकतील, एक अवेअरनेस क्रिएट करणं हाही याच्या मागचा उद्देश आहे.
7: आणि मला आणखी एक वाटतं की जे इंग्रजी माध्यमातून शिकतायत हल्ली मुलं शाळेमध्ये, तर त्यांना मराठी आपली मातृभाषा असूनही येत नाही, पण हे निदान पाहिल्यानंतर त्यांना अनेक मराठी शब्द माहीत होतील, अनेक खेळ माहीत होतील, अनेक इंटरेस्ट वेगवेगळ्या प्रकारे उत्पन्न होईल, मातृभाषेची ओळख सुद्धा या सगळ्या ऍक्टिव्हिटीज बंद होईल आणि त्यामुळे हे आबालवृद्धांसाठी आहे असं म्हटलं तरी हरकत नाही.
6: हो, कितीतरी जण फोन करून सांगतात मला की आम्ही सगळे कुटुंबातले एकत्र बसून ऍक्टिव्हिटी करतो, किंवा एका आजोबांनी फोन करून सांगितलं होतं की माझी आणि नातवाची या ऍक्टिव्हिटी करायला लागल्यानंतर खूपच छान गट्टी जमली आहे, म्हणजे मी या ऍक्टिव्हिटी बघून मी सुद्धा काही काही नवीन नवीन तयार करायला लागलो खेळ, आणि आता आमचा दोघांचा वेळ खूप छान मजेत जातो. तेव्हा असं ऐकलं की खूप मस्त वाटतं.
7: अरे वा, म्हणजे एक छान बॉन्डिंग तयार झालंय मागच्या आणि पुढच्या पिढीचं या निमित्ताने, हे छान. आणि मग तुम्ही फीडबॅक वगैरे असा घेता का?
6: खूप जण फोन करतात, म्हणजे प्रामाणिकपणे सांगायचं झालं ना तर मला अपेक्षेपेक्षा खूपच छान प्रतिसाद मिळाला. आणि सगळेजण ऍक्टिव्हिटी करतात, आवर्जून फोन करतात, मेसेज करतात, मी जेव्हा वेगवेगळ्या वर्कशॉपना जाते तेव्हा भेटून सांगतात, आणि त्यामुळे असे कित्येक जण ना छान या उपक्रमाशी जोडले गेले, आणि हे बघून त्यांच्यात सुद्धा नवीन विषय शिकण्याची ना उत्सुकता निर्माण झाली असं सुद्धा मला जाणवतं, आणि हा सगळ्यात मोठा प्रतिसाद आहे असं मला वाटतं.
7: अगदी खरंय, कारण मी सुद्धा हे मनमस्तिष्क की पाठशालेचे अनेक एपिसोड्स पाहिले आणि नंतर मला लक्षात आलं की आपण रेडिओ विश्वासतर्फे आपली मुलाखत घेता आली तर किती छान होईल, माझ्यासारख्या अनेकांना या गोष्टी माहीत होतील, कारण खूप लोकांना हे कळलं ना तर त्याच्यातली मजा आणि आनंद मिळवता येतो. खरंच आहे, तुमच्या सारखं आणखी मला आणखी एक वाटतं की वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा असे वर्कशॉप्स व्हायला हवेत.
6: म्हणजे मनमस्तिष्कचा विचार आहे की हे मनमस्तिष्की पाठशाला हा युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर तर नवीन नवीन ऍक्टिव्हिटीज टाकायच्या आहेतच, पण एक मी म्हटलं ना तसं ही एक चळवळ आहे म्हणायला हरकत नाही की मानसिक आरोग्य छान राहावं म्हणून काहीतरी करत राहणं, काहीतरी पर्पजफुल करत राहणं, हे एकदा छान सगळ्यांना पटलं ना तर मग सगळेच जण त्यांचं आयुष्य असं मस्त सक्रिय ठेवतील असं वाटतं.
7: सक्रिय ठेवतील, आनंदाने पण जगतील, कारण प्रत्येकाला काही ना काही दुःख असतात, काही ना

0: ह्या वेगवेगळ्या मार्गदर्शकांची खूप छान टीम आहे आणि त्यातले बरेचसे मार्गदर्शक हे छान तरुण वयातले, त्यामुळे त्यांची एक वेगळी एनर्जी लेवल असते आणि त्यांच्या बरोबर शिकताना ना आणखीन खूप जास्ती मजा येते.
1: खरंच आहे. आणि आनंद नाडकर्णी सरांची तर खरी आठवण येते. अनेक त्यांचे युट्यूब आणि फेसबुक वरती ते आठवणी सोडून गेलेत, लोकांना मार्गदर्शन करून गेलेत आणि तुम्ही त्यांचा वारसा पुढे चालवताय असं मला वाटतं. मुंबईला पुण्याला अशा सर्वत्र ठिकाणी तुम्ही या वर्कशॉप्स घेतलीत का?
0: मुंबईमध्ये पुण्यामध्ये हे वर्कशॉप सुरू असतात आणि ऑनलाईन आहेत, त्यामुळे काय अगदी जगभरातले कोणीही ते वर्कशॉप अटेंड करू शकतात.
1: अरे वा. आणि असेच मनमस्तिष्क की पाठीशाला मध्ये अनेक उपक्रम अनेक एपिसोड याचे होऊ देत आणि लोकांना ते लॉग इन करता यावयासाठी तुमच्या नावाने करायचं की कसं सापडेल लोकांना?
0: मनमस्तिष्क पाठशाला या नावाने सर्च केलं ना तर नक्की तुम्हाला फेसबुक इन्स्टा आणि युट्यूबवरचे व्हिडिओ बघता येतील. त्याचबरोबर आमची मनमस्तिष्क नावाची वेबसाईट सुद्धा आहे.
1: अरे वा, हे छान सांगितलं. म्हणजे अनेक ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या माध्यमातून पोहोचता येईल आणि ज्येष्ठ नागरिकांना तुमच्यापर्यंत तुम्ही सांगितल्यामुळे पोहोचता येईल. रेडिओ विश्वास तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि परत भेटूया. आणखी वेगळे तुम्ही उपक्रम राबवाल तेव्हा पुन्हा एकदा धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: ऐकत रहा रेडिओ विश्वास. याच दिवशी याच वारी आज आपण पुण्याच्या गौरी नातू यांना भेटलो आणि मुलाखतीतनं ज्येष्ठांसाठी आबालवृद्धांसाठी किती वेगवेगळे उपक्रम असतात ऑनलाईन सुद्धा हे जाणून घेतलं. पुन्हा भेटूया याच दिवशी याच वारी. तर ऐकत रहा रेडिओ विश्वास.

एक बार चले आओ या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत नितीन मुकेश आणि आशा भोसले यांच्या आवाजात. समीर यांच्या गीताला संगीत दिलं आहे चांद परदेसी यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: ऐकूया आशा भोसले आणि कुमार सानू यांनी गायलेलं समीर यांचं गीत. गीताला संगीत साज आहे नदीम श्रवण यांचा. तर हे गीत आपण ऐकणार आहोत दिल का क्या कसूर या चित्रपटामधलं.

0: मी दिलीप प्रभावळकर, रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात शब्बीर कुमार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं कातील या चित्रपटामधलं समीर यांचं गीत. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

नजर देखा।

you call?

0: विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायक आहेत अनिरुद्ध वृषाली विश्वास भिडे. साथसंगत धवल कांचन नितीन कुंटे. तबला विनोद उषा विष्णू पुराणिक संवादिनी. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता पार्थ महाजन ठाकूर. समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक आशा पुरुषोत्तम रानडे. ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता विजय गोविंद मालपुरे. रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक. प्रवेश विनामूल्य.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात देश का दुश्मन या चित्रपटामधला आशा भोसले यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत. संगीतकार सोनी कोमी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
2: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया जंगल लव या चित्रपटामधलं समीर यांचं गीत अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. गीताला संगीत दिला आहे आनंद मिलिंद यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: सुरेश वाडकर यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं, चित्रपट द्रोही.

0: नमस्कार, मी अजित बुरे. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, रेडिओ विश्वास.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे धरम करम या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची. संगीतकार राहुल देव बर्मन. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, मी डॉक्टर रवी कुरान्ये. आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज. कालाय तस्मै नमः या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत कहाणी याहू मॅनची. शम्मी कपूर की पुरुष बलिनय होत समय होत बलवान, भिल्लन लुटत गोपिका वही अर्जुन वही बाण. अर्थात करणारे करवणारे आपण कोणी नसतो, तर काळ आपल्याकडनं सर्व करवून घेत असतो. आणि एकदा का काळ संपला की धनुर्धारी अर्जुनाला गुराख्याचा बाण चुकवता आला नाही. आपण जे यशस्वी कलाकार बघतो त्यांचा यशस्वी सुवर्ण काळ बघतो, पण त्याआधी त्यांनी पराभवाचे किती पर्वत पार केले असतात हे जाणून घेतलं तर पुढचा प्रवास अधिक गोड वाटेल. शम्मी कपूर नूतन यांचा रोमॅटिक सिनेमा लाट साहब, दिग्दर्शक हरी वालिया, संगीतकार पुन्हा शंकरजय किसन, सर्वच गाणी हिट. हे गाणं तर ऐकलं नसेल असे शक्यच नाही. सवेरे वाली गाडी से चले जाएंगे, सवेरे वाली गाडी से.

निर्माता जी पी सिप्पी, निर्देशक बप्पी सोनी यांचा ब्रह्मचारी, ज्या शम्मी कपूर, राजश्री, प्राण यात बरीचशी लहान मुलं ज्यांचा सांभाळ शम्मी कपूर करत असतो. एक गाणं शंकर खान यांनी नसीर हुसेन यांच्या देवानंदच्या सिनेमासाठी केलं होतं, पण देवानंदला पसंत पडलं नाही. मग तेच गाणं ससुरालमध्ये राजेंद्र कुमारला पण पसंत पडलं नाही, पण हे गाणं शम्मी कपूर जेव्हा ऐकलं तेव्हा त्यांनी लगेच आपल्या सिनेमात घ्यायचं ठरवलं. या गाण्यात त्याच्याबरोबर मुमताज आहे. आणि काय असतं, जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा सगळं काही चांगलंच होत राहतं, असं म्हणतात की तेव्हा शम्मी कपूर आणि मुमताज देवर अबाउट टू मॅरी, इतके प्रेमात होते ते. गाणं होतं, आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर सबको मालूम.

त्याच्या मनात अजून एक कठीण गाणं होतं रफीने म्हटलेलं. संपूर्ण ध्रुपद एकाच दमात म्हणायचं होतं, जे फारच कठीण काम होतं. दिल के झरो के में तुझको बैठा कर, यादों को तेरी महफिल हम बना कर, रखूंगा मैं दिल के पास.

मैं गाऊं तुम सो जाऊं आणि या गाण्याला फिल्मफेअर अवॉर्ड पण मिळाला होता. या सिनेमामुळे शम्मी कपूरला पहिला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला, शंकर सेन यांना पण अवॉर्ड मिळालं, रफीला मैं गाऊं तुम सो जाऊं करता होता, आणि शैलेंद्राला हे गाणं लिहिण्याबद्दल बेस्ट लिरिसिस्ट.

अजून एक मधुर युगलगीत होत आहे रश्मी अंडल तांबेशकरांचं, बच के जाने ना दूंगी दिलदार तेरी मेरी लागे सरत,

0: जोशी मेहरा आणि लेखनाने यांचा प्रिन्स चांगलाच चालला. कबाईच्या बाबतीत हा चौथ्या नंबरवर होता. यानंतर सिनेमा होता दिग्दर्शक प्रमोद चक्रवर्ती यांचा तुमसे अच्छा कौन है.
1: आपण जाणून घेऊया पुढच्या भागात. तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
2: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: गोष्ट देशपांडे काकांची, कदाचित आपल्याही घरची. रविवारची सकाळ होती. नेहमीप्रमाणे देशपांडे काका सकाळी फिरायला गेले. घरी आले, चहा घेतला आणि निवांत वर्तमानपत्र वाचत बसले. घरात सर्व काही नेहमीसारखे सुरू होते. मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. मुलगी पुण्यात MBA करत होती. पत्नी स्वयंपाकघरात कामात व्यस्त होती. थोड्याच वेळाने त्यांच्या पत्नीने पाहिलं, देशपांडे काका काही बोलत नव्हते, कोणतीही हालचाल करत नव्हते. घाईघाईने बिल्डिंगमधील डॉक्टरांना बोलवण्यात आलं, पण कार्डियक अरेस्ट. देशपांडे काका कायमचे निघून गेले. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही दिवसांनी हळूहळू वास्तव समोर येऊ लागलं. देशपांडे काकांनी आयुष्यभर कष्ट करून जमीन घेतली होती. म्युच्युअल फंड्स मध्ये नियमित गुंतवणूक केली होती. शेअर मार्केट मध्ये पैसे होते. विमा पॉलिसी होत्या. फिक्स डिपॉझिट होत्या. पण याची माहिती कोणालाच नव्हती. त्यांची बँक खाती कोणत्या बँकेत आहेत, किती गुंतवणूक आहे, कोणते कागद कुठे आहेत, कोणाला संपर्क करायचा, पत्नीला यातलं काहीच माहिती नव्हतं. शोधाशोध सुरू झाली. काही कागद सापडले, परंतु काही गुंतवणुकींचा मागमूसच लागत नव्हता. आजही त्या पैशांचं नेमकं काय झालं हे कदाचित कोणालाच माहीत नाही. अशी देशपांडे कुटुंबाची गोष्ट दुर्दैवाने अपवाद नाही. आपल्या आजूबाजूलाही असे अनेक देशपांडे आहेत. भारतात विविध वित्तीय संस्थांकडे वारसदार पुढे न असल्यामुळे सुमारे 78,000 कोटींची रक्कम आजही पडून आहे. रस्त्यात 1 रुपयाचे नाणे पडले तर ते उचलण्यासाठी ट्रॅफिक मध्ये जीव धोक्यात घालून उचलणारे आपण स्वतःच्या आयुष्याच्या कमाईची माहिती आपल्या कुटुंबाला मिळावी याबाबत किती निष्काळजी असतो. याच विचारातून बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक तयार करण्याचा विचार मनात आला. हे फक्त एक वर्कबुक नाही तर आपल्या कुटुंबासाठी माहितीचा विश्वासार्ह खजिना आहे. आपण मागे ठेवलेली जबाबदारी, प्रेम आणि काळजी आहे. यामध्ये आपण एकाच ठिकाणी नोंदवू शकता बँक खात्यांची माहिती, जमिनी आणि मालमत्तेचे तपशील, फिक्स डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड्स आणि शेअर गुंतवणूक, विमा पॉलिसी, पेन्शनची माहिती, वैयक्तिक आणि कौटुंबिक तपशील, तसेच वार्धक्य, आरोग्य, महत्वाच्या सूचना आणि आपल्या कुटुंबासाठी आवश्यक मार्गदर्शन. बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक आता अमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहे. किंमत आहे 1,500 रुपये. आपल्या जाण्याचे दुःख कोणी कमी करू शकत नाही, पण आपल्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या जीवनात भर पडू नये एवढी काळजी आपण आजच घेऊ शकतो. बियॉन्ड विल मध्ये सर्व तपशील लिहून ठेवा, म्हणजे उद्या आपल्या अनुपस्थितीतही आपल्या कुटुंबाला तुमची साथ, तुमचे मार्गदर्शन आणि तुमचे प्रेम जाणवत राहील. कदाचित आपल्या कुटुंबासाठी आपण देऊ शकणारी हीच शेवटची आणि सर्वात मौल्यवान भेट असेल, कारण मृत्यूपत्र फक्त संपत्ती कोणाला मिळेल हे सांगते. बियॉन्ड विल आपल्या कुटुंबाला आवश्यक असलेली उर्वरित सर्व माहिती जतन करून ठेवते. माहिती संकलन ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे, क्रिएटर
1: कलवंत जाने यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत संगीतकार पप्पी लहरे यांच्या आवाजात. हे गीत आहे एक बार कहो या चित्रपटामधलं.

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात माया गोविंद यांचं गीत. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि हे गीत आहे जलते बदन या चित्रपटामधलं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया धुंद या चित्रपटावरलं. साहिर लुधियानवी यांची शब्दरचना, संगीत दिला आहे रवी यांनी. आणि हे गीत ऐकूयात मन्नाडे आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमातनं. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत मोहरे या चित्रपटामधलं शक्ती कुमार यांचं गीत. आशा भोसले यांनी गायलेलं. संगीत दिलं आहे वनराज भाटिया यांनी.

0: सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायक आहेत अनिरुद्ध वृषाली विश्वास भिडे. साथसंगत धवल कांचन नितीन कुंटे. तबला विनोद उषा विष्णू पुराणिक संवादिनी. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता पार्थ महाजन ठाकूर. समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक आशा पुरुषोत्तम रानडे. ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता विजय गोविंद मालपुरे. रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक. प्रवेश विनामूल्य.
1: कार्यक्रमात यानंतर संगीत आहे आनंद बक्षी यांचं चांदणी या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे शिवहरी यांचं आणि हे गीत ऐकूयात पमेला चोप्रा यांच्या आवाजात.

0: मेरी चांदनी, तू मेरी चांदनी।
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं।
1: हो पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला।
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात। तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर।
3: आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत। जबरदस्त या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळ

नमस्कार नाशिककर, मी नेहा पेंडसे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: क्यों ना मनाए

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: बच्चे होते हम भी अगर बच्चे होते नाम हमारा होता गबलू बबलू खाने को मिलते लड्डू.

0: की फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: कहाँ जाना मैडम, बोलो। हाँ बोलो बोलो।
3: मुझे कहीं भी ले चलो।
2: कहीं भी ले चलो। कमाल,

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: रसिक हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळ

7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर प्रसारित होईल शुभंकर होती. 7:10 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा, सादर करत्या राधिका जोशी. 8:30 रोटरी सेवा कनेक्ट या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. रात्री 9 जीवनरंग या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात, सादर करत्या सुषमा दाते. रात्री 10 आजचे पाहुणे या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात, सादर करत्या मेघना साने. रात्री 11 कालाय तस्मै नमहा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण सादर करते डॉक्टर रवी कोरांने. सकाळी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:05 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादर करते दत्ता सरदेशमुख. सकाळी 6:10 भक्ती संगीत. 6:30 आम्ही प्रसारित करणार आहोत दासबोध हा कार्यक्रम, सादर करते पद्माकर देशपांडे. 6:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम प्रभात विश्व, सादर करते ऋषिकेश अयाचित. तर ही होती आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बर का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, आजच्या श्लोकाचे निरूपण समर्थ भक्त नीलाताई इनामदार यांच्या आवाजात।
1: जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम। मनोबोध श्लोक क्रमांक 109। जनी वाद वे वाद सोडो निद्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा। जगी तो चितो शोक संताप हारी, तुटे वाद संवाद तो हितकारी। श्रीराम। श्रोते हो, समर्थांनी वादविवाद सोडून द्यायला सांगताना सुख संवादाचा पर्याय सांगितला आहे। सुखसंवाद हा अतिशय गोड शब्द आहे। वादे वादे जायते तत्वबोध, यालाच सुखसंवाद म्हणतात। अहंकारी माणसाला वाद घालण्याची खूप हौस असते। वाद घालणारा माणूस काही शिकू शकत नाही आणि इच्छित पण नाही। समोरच्याला निरुत्तर करून आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करणं यातच त्याला धन्यता वाटते। व्यर्थ वाद विवाद करण्यात त्यांना उत्साह असतो। अगदी हॉटेलमध्ये गेल्यावर आपली ऑर्डर लवकर आली नाही, शेजारची जी उशीर आली तर त्यांची आधी, दर्शनाला गेले तरी आमचा VIP पास आहे आम्ही आधी, बसमध्ये रेल्वेमध्ये आरक्षण रिझर्वेशन अशावरून अनेक शुल्लक गोष्टी वादाच्या विषय होतात, त्यानिमित्ताने उखाळ्या पाखळ्या निघतात, वाद हमरे तुमरेवर येतात। असे वाद काय कामाचे? निरुत्तर होण्याचा प्रसंग आला तरी तुमच्यासारखे आम्हाला बोलता येत नाही पण तुमचे म्हणणे पटत नाही असेच म्हणणार, आपला आग्रह सोडणार नाहीत। यामध्ये केवळ अहंकार असतो। या वादविवादामुळे डोके तापते, कंठशोष होतो, म्हणून असे वादविवाद करूच नाहीत। जिज्ञास वृत्तीने सुखसंवाद करावा। ऐकलं पाहिजे, वाचलं पाहिजे, शंका आल्या पाहिजेत, विचार केला पाहिजे, मनन केलं पाहिजे। म्हणून संकोच न करता कुणी जाणता भेटला तर आपल्या शंकांचं निरसन करून घेतलं पाहिजे। प्रामाणिकाशी बोलताना जाणत्यालाही आनंद होतो बर का। अर्जुनाने जिज्ञास वृत्तीने प्रश्न विचारलं भगवंतांनाही फार आवडत होतो। सुखसंवादामध्ये एखाद्या प्रश्नाची विविध बाजू समजून घेतल्या जातात, त्याने आपली प्रगती होऊन व्यापकता वाढते। मनुष्य हा बुद्धिमान प्राणी आहे, सांगोपान विचार करण्याची त्याची क्षमता आहे। सुखसंवादामध्ये मन लवचिक असतं। स्वामी विवेकानंदांनी आपले गुरु भगवान रामकृष्ण परमहंस यांच्याशी दीर्घकाळ वाद घातला। मूर्तीपूजा त्यांना मान्य नव्हती पण सद्गुरूंच्या सहवासात आल्यावर अनुभवल्यावर त्यांनी स्वतःमध्ये बदल केला। वादामध्ये मनाची कवड बंद होतात आणि सुखसंवादात मनाची कवड खुली होतात। सुखसंवाद हिताचा असतो कारण तो माणसाला नम्र बनवतो, अभ्यासू बनवतो। वाद हा माणसाला अहंकारी बनवतो आणि अहंकारी मनुष्य काही शिकू शकत नाही। म्हणून समर्थ म्हणतात तुटे वाद संवाद तो हितकारी। जय जय रघुवीर समर्थ।
0: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे। पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी, तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास। धन्यवाद।

0: रेडी फाटा, हनुमंता नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांची, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586-26611 या क्रमांकांवर.
1: संत गोरा कुंभार या चित्रपटामधलं संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरामध्ये ग.दि. माडगूळकर यांचं भक्तिगीत आता आपण ऐकणार आहोत.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोध कथा आपण ऐकू शकणार आहात या सुखांनुया या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुनः प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखांनुया.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

पूर्वविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायक आहेत अनिरुद्ध वृषाली विश्वास भिडे. साथसंगत धवल कांचन नितीन कुंटे. तबला विनोद उषा विष्णू पुराणिक संवादिनी. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप. डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता पार्थ महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक आशा पुरुषोत्तम रानडे. ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता विजय गोविंद मालपुरे. रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक. प्रवेश विनामूल्य.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा. आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
4: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतर संगीत आपण ऐकणार आहोत अंजान यांचं आंधी तुफान या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहिरे यांनी.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: कब्बान मिर्झा यांच्या स्वरामध्ये रझिया सुलतान या चित्रपटामधले जान निसार अख्तर यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार खय्याम.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात. अमर प्रेम चित्रपटामधलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया वर्मा मलिक यांचं दो झूट या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी, नितीन मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात.
3: ना मुझको हिच की आई, ना पाँव मेरा फिसला. अरे अरे अरे अरे, ना मुझ

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी
2: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं नया जमाना या चित्रपटामधलं गीत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं.

0: इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात चोरों का चोर या चित्रपटामधलं गीत. फारुख कैसर यांची शब्दरचना, गीताला संगीत आहे एन दत्ता यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि श्यामा हेमाडे यांच्या आवाजात.

0: नमस्कार, मी अंकुश चौधरी. तुम्ही ऐकता रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, रोटरी सेवा कनेक्ट या रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि आजही आपल्या सोबत आहेत डॉक्टर लक्ष्मीकांत पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी नामको चॅरिटेबल ट्रस्टचे, नामको हॉस्पिटल. डॉक्टर साहेब, खूप खूप स्वागत आहे तुमचं.
2: नमस्कार.
1: रेडिओ विश्वास.
2: नमस्कार श्रोते हो.
1: सर, आपण नामको चॅरिटेबल ट्रस्टचे हॉस्पिटल आणि त्याच्यातले वेगवेगळे विभाग जे आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण मागच्या भागामध्ये बघितली.
2: हो,
1: तुम्ही खूपच सुंदर माहिती सगळ्या आमच्या श्रोत्यांना दिलीत.
2: बरोबर.
1: पण या नामकोच्या हॉस्पिटलमध्ये ज्या तुम्ही वेगवेगळ्या सोयी सुविधा सांगितल्या त्याच्यामध्ये ऍडमिशन कशी घ्यायची आणि त्याच्या पुढची प्रक्रिया कशी नेमकी असते?
2: सर्वप्रथम रेडिओ विश्वास आणि रोटरी क्लब यांचे दोघांचे मी आभार मानतो की त्यांनी नामको हॉस्पिटलला हा एक प्लॅटफॉर्म आणि एक ओरिएंटेशन उपलब्ध करून दिलं की जेणेकरून सर्वसामान्य रुग्णांना नामको हॉस्पिटलची माहिती होईल. सरांनी विचारलं ऍडमिशनसाठी आपण 24 तास प्रवेश प्रक्रिया ऍडमिशन इमर्जन्सी ER आणि अत्यावश्यक रुग्णांसाठी सुरू असतं. सरळ पॅरालिसिस किंवा इतर कुठलाही गंभीर आजार असेल आपण ER ला जा, पहिल्यांदा पेशंट ऍडमिट करा, ER मध्ये पेशंटची व्यवस्थित ट्रीटमेंट घ्या, पेशंट सेटल करा, पेशंट रिव्हाइव्ह करा, ब्लड प्रेशर वाढलेलं असेल किंवा अजून काही त्रास असेल त्याची ट्रीटमेंट करा आणि ते ट्रीटमेंट होईपर्यंत आमचे ऍडमिशनचे एक्झिक्युटिव्ह आपल्यापर्यंत येतील आणि आपल्याकडून ऍडमिशनची प्रक्रिया पार पडून घेतील. ऍडमिशनसाठी आपल्याला रेशन कार्ड, आधार कार्ड बरोबर असणं किंवा फोटो बरोबर असणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला 50,000 डिपॉझिट भरण्याची गरज असते असं नामको हॉस्पिटलमध्ये नाही. मी मागच्या भागात सांगितलं, नामको हॉस्पिटल हे गरिबांना परवडणारं आणि श्रीमंतांना आवडणारही आहे आणि श्रीमंतांना आवडणारं असल्यामुळे श्रीमंतांच्या आवडण्याच्या या सगळ्या श्रेयावरून नामको हॉस्पिटल गरिबांना रुग्णसेवा देत आहे. प्रवेश प्रक्रियेचं जो सरांनी विचारलं, प्रवेश काउंटरवरती जाऊन तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा रेशन कार्ड देऊन एक छोटा फॉर्म भरून तत्काळ प्रवेश उपलब्ध करू शकतात. आपल्याकडे सहसा बेड अव्हेलेबल नाहीत अशी परिस्थिती कधीही नसते. परिपूर्णतेने आपल्याला इमिजिएट बेड सुद्धा दिला जातो. ICU असो, NICU असो, डायलिसिस असो, बोन मॅरो असो, कुठल्याही विभागात आपल्याला बेडची व्यवस्था केली जाते आणि साधारण 5 ते 15 मिनिटाच्या वेळामध्ये प्रवेश प्रक्रिया ही सुलभतेने पार पाडली जाते.
1: सर, खूपच छान माहिती सांगितली तुम्ही. यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो तुम्ही सांगताना बोललात की ऍडमिशनच्या वेळेस भरणाऱ्या डिपॉझिटचा खर्चाचा कसा आपण म्हणजे रुग्णाच्या बाबतीत केला जातो?
2: सर, खर्च तसं म्हटलं तर रुग्णांचा खर्च रुग्णांसाठीच वापरणे हे एक संस्थेचे सचिव शशिकांतजी पारख यांचं पहिल्या दिवसापासूनचं ध्येय आणि पहिल्या दिवसापासूनचा मोटो होता. जो काय पैसा रुग्णांच्या सेवेतून आणि रुग्णांच्या उपचारातून प्राप्त होतो तो त्याच ठिकाणी वापरणे आणि त्याच्यातून हॉस्पिटलची आणि नंतर येणाऱ्या रुग्णांची व्यवस्था करणे, उपचार देणे हा सगळा त्याच्यामध्ये भाग असतो. शासनाच्या काही स्कीम्स असतात, शासनाच्या योजना असतात. जसं आपल्याला माहिती आहे पंतप्रधान आरोग्य निधी किंवा PMJY, महात्मा फुले जन आरोग्य योजना, MJPY या सगळ्या योजनांमधून पैसा उपलब्ध होत असतो. त्याच्यासाठी आपलं आयुष्यमान कार्ड तयार असणं गरजेचं आहे, रेशन कार्ड अद्ययावत असणं गरजेचं आहे, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी जर असतील तर नामको हॉस्पिटलमध्ये निश्चितच मी अति ठामपणे सांगू शकतो की तुमचा कॅशलेस उपचार हे सगळे होऊ शकतात. या सगळ्या स्कीमच्या व्यतिरिक्त नामको चॅरिटेबल ट्रस्ट आहे, नावातच चॅरिटेबल हे असल्यामुळे आमचे सर्व प्रकारचे जे उपचाराचे दर आहेत हे कुठल्याही हॉस्पिटलपेक्षा 30-40% कमी आहेत. उपचार महत्वाचा आहे, रुग्ण महत्वाचा आहे, माणुसकी महत्वाची आहे आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पैशाचा विचार येतो आणि ज्यावेळेस पैशाचा विचार येतो नामको चॅरिटेबल ट्रस्ट आपल्या पाठीशी भक्कमपणे, ठामपणे आणि अतिशय विश्वासाने सर्वोत्तम तज्ञांसह, सर्वोत्तम टेक्नॉलॉजीसह अद्ययावत 24 तास उभे असते.
1: सर, आपण ऍडमिशन आणि याच्याबद्दल बोललो, पैशांच्या बद्दलही बोललो. माझ्याकडे जर कधी माझा मेडिक्लेम असेल तर काय?
2: सर, मी मगाशी म्हटलं की श्रीमंतांना आवडणार, आपल्याकडे 750 रुपये पर डे पासून अगदी 12-15 हजार रुपये पर डे पर्यंतच्या सुपर एक्झिक्युटिव्ह डिलक्स सूट देखील उपलब्ध आहेत. सर्व प्रकारचे महाराष्ट्रातले, भारतातले आणि आंतरराष्ट्रीय प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटचे जेवढ्या काही सगळ्या मेडिक्लेम कंपन्याज आहेत त्या सगळ्या टॉपच्या मेडिक्लेम इन्शुरन्स कंपन्या नामको हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. कॅशलेस फॅसिलिटीज उपलब्ध आहेत, रिएम्बर्स फॅसिलिटीज उपलब्ध आहेत आणि कुठल्याही प्रकारच्या मेडिक्लेमसाठी आपण फक्त आपला पॉलिसी नंबर द्यायचा किंवा मेडिक्लेमचं कार्ड द्यायचं, आपली प्रवेश प्रक्रिया पार पाडली जाते, आपल्या कंपनीकडून प्री ऑथोरायझेशन आपल्या उपचारांचं घेतलं जातं आणि हे सगळं सुरू असताना ऑलरेडी आपल्या पेशंटचे उपचार सुरू देखील झाले.
1: सर, आपण हे ऍडमिशनच्या बद्दल बोललो, थोडी माहिती जरा ओपीडी बद्दल पण सांगा.
2: सर, ओपीडी मध्ये जर आपण बघितलं तर ओपीडी मध्ये अगदी यादी सांगायचं म्हटलं तर मेडिसिन, जनरल डायबिटोलॉजी, जनरल मेडिसिन, कार्डियाक, हार्ट, पेडियाट्रिक, ऑर्थोपेडिक, गायनेकोलॉजी, गॅस्ट्रो एंटरोलॉजी, डेंटल, फिजिओथेरपी, ईएनटी अशा सर्व प्रकारच्या ओपीडी सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत नामको हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असतात. स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी असे दोन विभाग ओपीडीचे आहेत. स्पेशालिटीमध्ये जनरल मेडिसिन, डायबेटोलॉजी, स्त्रीरोग तज्ञ, ऑर्थोपेडिक, पेडियाट्रिक, डेंटल या सगळ्या स्पेशालिटी टाईपच्या ओपीडीज येतात आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की या ओपीडी नामको विश्वस्त मंडळामध्ये अतिशय कमी दरामध्ये म्हणजे 200 रुपये पर कन्सल्टेशन या ओपीडीज ठेवलेल्या आहेत, जेव्हा की बाहेर यांचा रेट मिनिमम 500 ते 600 रुपये असतो. आणि सुपर स्पेशालिटी ओपीडीज मध्ये जसं न्यूरोलॉजी आहे, युरोलॉजी आहे किंवा अजून त्याहीपेक्षा न्यूनॅटोलॉजी आहे, यांचा सगळ्यांचा जो दर बाहेर 1000 रुपयापेक्षा जास्त असतो पर कन्सल्टेशन, तो आपल्याकडे 500 रुपये कन्सल्टेशनने उपलब्ध असतो. आपण कुठल्याही नामको हॉस्पिटलच्या वेबसाईटवर किंवा मगाशी सांगितलेल्या नंबरवर आपण जर अपॉइंटमेंट घेतली तर आपल्याला अपॉइंटमेंट पण दिली जाते. डायरेक्ट हॉस्पिटलला आला तर आपला नंबर लावून आमचे फॅसिलिटी मॅनेजर आपली मदत करतात आणि योग्य त्या डॉक्टरांकडे. बऱ्याचदा पेशंटला कन्फ्युजन असतं की बाबा मी कोणाकडे दाखवावं, ऑर्थोपेडिककडे दाखवलं तर माझे पैसे वाया जातील, मेडिसिनकडे दाखवलं तर माझे पैसे वाया जातील. त्यासाठी आमच्या हॉस्पिटलमध्ये आपण प्रत्येक ओपीडी विभागामध्ये डॉक्टर्स उपलब्ध असतात, आरएमओज उपलब्ध असतात आणि ते तुमची सर्व केस स्टडी फाईल बघून आपल्याला योग्य सल्ला देतात की तुम्ही मेडिसिनला दाखवा, ऑर्थोपेडिकला दाखवा, त्याप्रमाणे आपल्याला ऑर्थोपेडिक मेडिसिन किंवा

0: जी काय आवश्यक फॅसिलिटी असेल त्या फॅसिलिटीकडे नंबर लावून त्या कन्सल्टंटकडे दाखवून आपले उपचार तपासण्या आणि याबाबत योग्य ते मार्गदर्शन आवश्यक ते मार्गदर्शन केलं जातं.
1: सर खरंच तुम्ही खूप छान माहिती दिली. पैसे कमी लागतात, आपल्याकडे कॅशलेस मेडिक्लेमची सुविधा उपलब्ध आहे, पण बऱ्याच वेळा अशा हॉस्पिटल्समध्ये जे डॉक्टर्स असतात तज्ज्ञ ते कितपत तज्ज्ञ असतील याची थोडीशी शंका येत असते. नामको हॉस्पिटल बद्दल तुम्ही काय सांगाल?
0: सर माझ्याकडे आता न्यूरोलॉजिस्ट आहेत नामको हॉस्पिटलमध्ये डॉक्टर चंद्रतेज कदम, हे भारत सरकारच्या राष्ट्रपती पदक विजेते आहेत आणि यांनी न्यूरोलॉजीमध्ये एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी आणि ब्रेन सर्जरीमध्ये राष्ट्रपती पदक गोल्ड मेडल विजेते हे आहेत. आपल्याकडे डॉक्टर मुकुल घरवटे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहेत आणि हे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट भारतभरामध्ये रिसर्च ओरिएंटेशन साठी प्रसिद्ध आहेत. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्च, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन त्यांच्या नावावरती आहेत. अनेक वेगवेगळ्या कॅन्सरवरती नवीन नवीन उपचार पद्धतीमुळे अनेक रुग्णांना त्यांचं जीवनदान मिळत आहे. आपल्याकडे डॉक्टर अमोक काळे आणि डॉक्टर नागेश मधनुरकर यांच्यासारखे सिनियर आणि रिसर्च ओरिएंटेड टाइम टेस्टेड कॅन्सर सर्जन अवेलेबल आहेत. डॉक्टर प्रसाद अंधारे ज्यांचा वैयक्तिक आणि कौटुंबिक असा 30 ते 40 वर्षाचा वैद्यकीय सेवेचा रुग्णसेवेचा अनुभव असलेले आणि ज्यांना ग्रामीण भागातल्या रुग्णांच्या आरोग्य व्यवस्थेची आजारांची योग्य जाण असलेले कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर प्रसाद अंधारे आपल्याकडे पूर्ण वेळ असतात. त्यानंतर कार्डिओथोरॅसिक सर्जरी बायपास सर्जरीसाठी डॉक्टर नितीन ठाकरे जे उत्तर महाराष्ट्रामध्ये कार्डिओथोरॅसिक सर्जरीसाठी अतिशय नावाजलेले डॉक्टर आहेत ते आपल्याकडे उपलब्ध असतात. सर न्यूनॅटोलॉजी मी मगाशी म्हटलं की आपला हा अतिशय महत्वाकांक्षी उपक्रम होता. मी मोठ्या अभिमानाने सांगेल की नामको हॉस्पिटल मधले जे आत्ताचे न्यूरोनॅटोलॉजिस्ट आहेत ते कदाचित उत्तर महाराष्ट्रात किंवा नाशिक मधले सगळ्यात हायली एज्युकेटेड न्यूरोनॅटोलॉजिस्ट आमच्याकडे आहेत. डॉक्टर निखिल कुलकर्णी MD पेडियाट्रिक, MD न्यूरोनॅटोलॉजी, DNB पेडियाट्रिक, DNB न्यूरोनॅटोलॉजी आणि DM न्यूरोनॅटोलॉजी आणि आता ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये न्यूरोनॅटोलॉजी म्हणजे नवजात शिशूंच्या उपचारांच्या बाबतीत PhD करत आहेत. त्याच्यामुळे सर्वोत्तम तंत्रज्ञान, सर्वोत्तम डॉक्टर्स आणि तरीही रुग्णांचा कमीत कमी खर्च अशा 3 सूत्रांवरती नामको चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सोनलालजी भंडारी आणि शशिकांतजी पारख यांचा भर असतो. सर्वोत्तम तंत्रज्ञान रुग्णांना उपलब्ध झालं पाहिजे. नामको हॉस्पिटलमध्ये असणारे कन्सल्टंट हे सर्वोत्तम असले पाहिजेत आणि टेक्नॉलॉजी चांगल्यातल्या चांगली असली पाहिजे. त्याच्यामुळे आज नामको हॉस्पिटलमधला ट्रीटमेंटचा दर, ट्रीटमेंटचा सक्सेस रेट हा अतिशय चांगला आणि वाखाणण्याजोगा आहे.
1: क्या बात है सर. तर तुम्ही खूप सुंदर माहिती दिलीत. बऱ्याच वेळेला नाव माहिती असतं आपल्याला हॉस्पिटलचं, पण त्यात नेमकं काय सुविधा दिले जाते आणि कशा प्रकारे दिले जाते याबद्दल शंका असतात. पण आमच्या श्रोत्यांच्या याबद्दलच्या सगळ्या शंका तुमच्या या आणि आजच्या आपल्या मुलाखतीद्वारे खूप सुंदर निराकरण होतील याबद्दल शंका नाही.
0: धन्यवाद सर.
1: पण माझ्या मनामध्ये अजूनही भरपूर प्रश्न आहेत. आपण पुढच्या भागामध्ये या प्रश्नांची उकल करूयात.
0: नक्की.
1: तोपर्यंत तुम्ही आमच्या श्रोत्यांना या नामको हॉस्पिटल कुठे आणि त्याच्यात कशी चौकशी करायची असेल तर जावं याबद्दल माहिती सांग.
0: सर आता जर विचार केला तर जे सिंहस्थाची कामं चालू आहेत त्या सिंहस्थाच्या कामांनंतर 2 महिन्यानंतर नामको हॉस्पिटल हा सेंटर ऑफ द सिटी असं म्हटलं तरी चालणार नाही. कारण रिंग रोड कनेक्टेड नामको हॉस्पिटल आहे, त्याच्यामुळे तुम्हाला नाशिक मधल्या कुठल्याही भागातून नामको हॉस्पिटलला यायचं असेल तर तुम्ही सरळ नवीन रिंग रोडने नामको हॉस्पिटल पेट रोड RTO ऑफिसच्या समोर येऊ शकतात. मुंबई नाक्यापासून कमीत कमी 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावर, नाशिक रोड रेल्वे स्टेशन पासून 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावर, पंचवटी निमाणी बस स्टँड पासून 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावर नामको हॉस्पिटल पेट रोडला RTO ऑफिसच्या एक्झॅक्ट समोर, किंवा जे कांदा बटाटा मार्केट किंवा जे मार्केट कमिटी ज्याला आपण म्हणतो त्याच्या बाजूला नामको हॉस्पिटल पेट्रोलला आहे. आणि कुठल्याही भागातून आपण अगदी सोप्या रीतीने, सहज रीतीने नामको हॉस्पिटलला पोहोचू शकतात. नामको हॉस्पिटलचे संपर्क क्रमांक मी आपल्याला सांगतो, 90 21 48 27 98, 94 222 54 762.
1: सर आपण रेडिओ विश्वास वरती आलात आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारल्या, खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद सर. धन्यवाद
1: श्रोते. रोटरी सेवा कनेक्ट या रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या कार्यक्रमामध्ये आपण गप्पा मारत होतो डॉक्टर लक्ष्मीकांत पाठक मुख्य कार्यकारी अधिकारी नामको चॅरिटेबल ट्रस्टचे नामको हॉस्पिटल यांच्याशी. आणि तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत अमित कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं एम जी हसमत यांचं गीत. हे गीत आहे आवारा बाप या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत आहे आर डी बर्मन यांचं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात लिबास या चित्रपटामधलं. शब्दरचना आहे गुलजार यांची, गीताला संगीत साज राहुल देव बर्मन यांचा, आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार, मी सुषमा दाते आपल्या जीवनरंग कार्यक्रमात पुण्याच्या गौरी नातू यांची मुलाखत घेणार आहे. मागे मी एक मुलाखत त्यांची घेतलीच आणि आपण पाहिलं की त्या LLB आहेत, MA संस्कृत आहेत, MA सायकोलॉजी आहेत, डिप्लोमा इन जेरॉन्टॉलॉजी केलं आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी खूप काम केलंय. सुखसोपान ही ज्येष्ठ नागरिकांना ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी घेतलेली ज्येष्ठांची एक प्रकारची शाळाच, हे सगळं आपण पहिल्या मुलाखतीतनं समजून घेतलं, ऐकलं, आपल्याला मजाही आली. खरं तर मागच्या मुलाखतीतनं हे ऐकलं असलं तरी त्यांचा आणखी एक उपक्रम सुरू आहे, म्हणून मी त्यांना विनंती केली की मी दुसरी मुलाखत तुमची घेणार आहे. तो उपक्रम कुठला आहे? तर मन मस्तिष्क की पाठशाला. तर हे सगळं काय आहे हे त्यांच्याचकडनं आपण जाणून घेऊया. नमस्कार गौरीताई.
1: नमस्कार.
0: तुमच्याकडनं हे मन मस्तिष्क की पाठशाला याबद्दल बरंच काही जाणून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला ही संकल्पना काय आहे आणि कधी सुरू केलं हे जरा सांगा.
1: मला ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करण्याची प्रेरणा माझ्या आईमुळे आणि डॉक्टर आनंद नाडकर्णींमुळे मिळाली आणि त्याचमुळे सुखसोपान या ऍक्टिव्हिटी सेंटरला सुरुवात झाली. सुखसोपानमध्ये काम करत असताना ना काही गोष्टी जाणवल्या की बरीच कारण आहेत, तब्येतीचं कारण असेल, प्रवासाची अडचण असेल किंवा इतर काही कारण असतील, प्रत्येक सुखसोपानपर्यंत सगळे ज्येष्ठ नागरिक नाही पोहोचू शकत. असा विचार आला की असं काहीतरी सुरू करावं की जे सगळ्या ज्येष्ठांपर्यंत पोहोचू शकेल आणि तिथून या कामाची सुरुवात झाली. अर्थात प्रिव्हेंटिव्ह आणि एंगेजमेंट बेस्ड काम करायचं हा विचार निश्चित होता आणि तिथून पुढे दिशा मिळाली.
0: बरोबर. आणि त्यामुळे हे तुम्ही ऑनलाईन सुरू केलंय ना?
1: हो. आता मनमस्तिष्की पाठशाला म्हणजे काय? तर बरेच वेळेला आपण म्हणतो ना की काहीतरी शिका, नवीन अनुभव घ्या, सतत काहीतरी करत राहा, पण हे म्हणजे काही फक्त वेळ घालवणं नाही ना, आणि असं करा म्हणजे काय करा नक्की. तर याचं मार्गदर्शन करायचं हाही एक उद्देश होता आणि म्हणून मी स्वतःला काउन्सिलर किंवा समुपदेशक नाही म्हणत. मी म्हणते की मी एज्युकेट करेन, मी मार्गदर्शन करते की तुम्ही नवीन काहीतरी काय शिका, कसं करा आणि त्यातून मुख्य म्हणजे आनंद कसा घ्या हे महत्वाचं. आणि म्हणून ऑनलाईन सुरुवात केली. ऑनलाईन ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपामध्ये हे काम चालतं.
0: अरे वा. आणि हे ज्येष्ठांसाठी तुम्ही सुरू केलंय हे छान झालंय, कारण काहीतरी नवीन शिका आणि त्याच्यातनं आनंदही घ्या ही दुहेरी भूमिका खूप छान आहे. म्हणजे इंटरेस्ट निर्माण होतो आणि आपण तयार असतो हे शिकायला किंवा करायला. बरोबर. हे कुठे कुठे असतं ऑनलाईन? म्हणजे
1: मी मगाशी म्हणलं तसं की बरेचसे विषय शिकण्यात इंटरेस्ट आहे असं जाणवलं. पहिल्यांदा आम्ही युट्यूब चॅनलला सुरुवात केली, मनमस्तिष्की पाठशाला. यामध्ये मी साध्या सोप्या अगदी 2-2.5 मिनिटांमध्ये कुठल्याही साधनांशिवाय कोणत्याही वयोगटाची लोक करू शकतील अशा ऍक्टिव्हिटी सांगते. हा एक उपक्रम झाला. त्याशिवाय ऑनलाईन वर्कशॉप होता ज्यामध्ये एखादा विषय असतो, त्या विषयाबद्दल जाणून घ्यायची इच्छा असते किंवा आणखीन डिटेलमध्ये जाऊन शिकण्याची इच्छा असते, जसं की भूगोल आहे किंवा मध्यंतरी आम्ही मोबाईल फोन फोटोग्राफीवरती पण वर्कशॉप घेतलं जे ऑफलाईन होतं, कारण आपण बाहेर जातो आणि सगळ्यांचे मोबाईल एकदम अद्ययावत असतात, पण फोटो काढता येत नाही, मग मेमरी फुल होते. मग याकरता हे एकदा छान शिकून घेतलं की बाहेर गेलं की एकच फोटो काढला की फ्री असं.
0: आणि प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहा ना सगळं सुंदर निसर्ग.
1: त्यानंतर रील मेकिंग, हल्ली इन्स्टावर फेसबुकवर रील बनवून टाकले जातात, तर रील बनवणं म्हणजे काय तर ते खरं तर एक छान छोटीशी गोष्ट सांगणं आहे. म्हणजे छान फेऱ्या काढलेल्या फोटोंचं व्हिडिओचं एक रील बनवलं गेलं तर मग ते मेमरी म्हणून तुमच्या मोबाईल मध्ये राहतं. तर मग रील मेकिंगचा एक वर्कशॉप
0: घेतला.
1: असंही लक्षात आलं की परदेशात मुलांकडे जाणारे ज्येष्ठ नागरिक असतात काही काळासाठी आणि मग त्यांना ते चार महिन्याचा सहा महिन्याचा काळ असतो की जेव्हा आपल्यातली वेळ आणि तिथली वेळ ही मॅच होत नाही आणि मग थोडासा सोशल कनेक्शन कमी होतं, संपर्क लोकांच्या तेवढा राहत नाही. मग अशा वेळेला काय करायचं? मग अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी पण इंडिव्हिज्युअल सेशन्स, वर्कशॉप याला सुरुवात झाली आणि मग आम्ही टेस्टिंगला पण सुरुवात केली, कारण बरेच वेळेला ना सगळ्यांना उगीच वाटतं की मला अल्झायमर झालाय, मला डिमेन्शिया झालाय. खरं काही प्रत्येक वेळेला थोडंसं
0: विस्मरण झालं की वाटायला लागतं की ही सुरुवात तर नसेल आपल्याला डिमेन्शिया व्हायला. भीती ही असतेच ज्येष्ठ नागरिकांच्या मनात आणि वेळ असल्यामुळे स्वतःकडे बघून नक्की काय काय होत आहे आणि पाहायला लागलं की जास्तच काय काय होत असतं.
1: मग त्यासाठी टेस्टिंगला सुरुवात केली. मग त्यातून खरं काय आहे ते समोर येत ना की खरंच काही त्रास आहे का असं वाटतंय नुसतं.
0: बरोबर.
1: मग असे प्रत्येकाला हवे तसे कस्टमाइज वर्कशॉप, ऑनलाईन सेशन्स या सगळ्याची सुरुवात झाली.
0: अरे वा, म्हणजे हे खरंच चांगलं आहे की ज्येष्ठ नागरिकांनी मनाने आणि बुद्धीने गुंतून राहावं, चांगलं काहीतरी करावं ही कल्पना यातून साध्य होते. फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब या तिन्ही वरनं हे डिस्प्ले होतं का?
1: हो, मन मस्तिष्क पाठशाला तिन्ही वरनं दिसतं आणि त्याशिवाय जे वर्कशॉप घेतले जातात ते गुगल मीटच्या माध्यमातून घेतले जातात. ऑनलाईन जे असतात ते ऑफलाईन जे असतात तिथे प्रत्यक्ष येऊनच आपल्याला शिकायचं असतं.
0: बरोबर आहे. पण ऑनलाईन घेतलं तरी सुद्धा अनेक लोकांना सहभागी होता येतं, देशात विदेशात कुठल्याही लोकांना सहभागी होता येतं. आणि तुमच्या बऱ्याच 40-50 ऍक्टिव्हिटीज झाल्या आहेत या ज्येष्ठ नागरिकांसाठी. तुम्ही जी मनमस्तिष्क की पाठशाला घेता त्यात, तर ह्या ऍक्टिव्हिटीज बद्दल सांगा ना थोडं, कुठल्या कुठल्या कशा प्रकारच्या असतात? म्हणजे मला आठवत आहे तर एक असं आहे की एक ऑड शब्द ओळखायचा, नाहीतर आकडे दिलेले आहेत त्यातनं वेगवेगळ्या ठिकाणी ते आकडे आहेत, तर 1, 2, 3, 4 असं ओळीने पटापट शोधत जायचं. असे अनेक ऍक्टिव्हिटीज आहेत. मग हे तुम्ही कसं शोधता किंवा कसं ठरवता?
1: साधारणपणे ना मेमरीला चालना देणाऱ्या आपल्या त्याच्यासाठी काही ऍक्टिव्हिटीज असतात, त्यानंतर क्रिएटिव्हिटीसाठी काही असतात, काही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्निक्स डेव्हलप व्हावी ह्या करता असतात, काही मी म्हटलं तसं शब्द संपदा वाढावी किंवा छान शब्दांचे आपल्याला खेळ खेळता यावे म्हणून असतात, गोष्ट तयार करण्यासाठी असतात. त्यामुळे अशा प्रत्येक वेळेला ऍक्टिव्हिटी तयार करताना असा विचार केला जातो की ह्यामुळे कुठल्या तरी एका गोष्टीला म्हणजे स्मरण शक्तीला, विचार शक्तीला, तुमच्या
0: सर्जनशीलतेला
1: अशी चालना मिळेल. अशा प्रकारे त्या ऍक्टिव्हिटी डिझाईन केल्या जातात आणि प्रत्येक वेळी हाही विचार असतो की सगळ्या वयोगटातले लोक कुठलंही साधन न वापरता या ऍक्टिव्हिटी करू शकतील. एक अवेअरनेस क्रिएट करणं हा याच्या मागचा उद्देश आहे.
0: आणि मला आणखी एक वाटतं की जे इंग्रजी माध्यमातून शिकतायत हल्ली मुलं शाळेमध्ये, तर त्यांना मराठी आपली मातृभाषा असूनही येत नाही, पण हे निदान पाहिल्यानंतर त्यांना अनेक मराठी शब्द माहीत होतील, अनेक खेळ माहीत होतील, अनेक इंटरेस्ट वेगवेगळ्या प्रकारे उत्पन्न होईल, मातृभाषेची ओळख सुद्धा या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मधून होईल आणि त्यामुळे हे आबाल वृद्धांसाठी आहे असं म्हटलं तरी हरकत नाही.
1: हो, कितीतरी जण फोन करून सांगतात मला की आम्ही सगळे कुटुंबातले एकत्र बसून ऍक्टिव्हिटी करतो, किंवा एका आजोबांनी फोन करून सांगितलं होतं की माझी आणि नातवाची या ऍक्टिव्हिटी करायला लागल्यानंतर खूपच छान गट्टी जमली आहे, म्हणजे मी या ऍक्टिव्हिटी बघून मी सुद्धा काही काही नवीन नवीन तयार करायला लागलो खेळ, आणि आता आमचा दोघांचा वेळ खूप छान मजेत जातो. तेव्हा असं ऐकलं की खूप मस्त वाटतं.
0: अरे वा, म्हणजे एक छान बॉन्डिंग तयार झालंय मागच्या आणि पुढच्या पिढीचं या निमित्ताने. हे छान. आणि मग तुम्ही फीडबॅक वगैरे असा घेता का?
1: खूप जण फोन करतात, म्हणजे प्रामाणिकपणे सांगायचं झालं ना तर मला अपेक्षेपेक्षा खूपच छान प्रतिसाद मिळाला आणि सगळेजण ऍक्टिव्हिटी करतात, आवर्जून फोन करतात, मेसेज करतात, मी जेव्हा वेगवेगळ्या वर्कशॉपना जाते तेव्हा भेटून सांगतात आणि त्यामुळे असे कित्येक जण ना छान या उपक्रमाशी जोडले गेले आणि हे बघून त्यांच्यात सुद्धा नवीन विषय शिकण्याची ना उत्सुकता निर्माण झाली असं सुद्धा मला जाणवतं आणि हा सगळ्यात मोठा प्रतिसाद आहे असं मला वाटतं.
0: अगदी खरंय, कारण मी सुद्धा हे मनमस्तिष्क की पाठशालेचे अनेक एपिसोड पाहिले आणि नंतर मला लक्षात आलं की आपण रेडिओ विश्वासतर्फे आपली मुलाखत घेता आली तर किती छान होईल. माझ्यासारख्या अनेकांना या गोष्टी माहीत होतील, कारण खूप लोकांना हे कळलं ना तर त्याच्यातली मजा आणि आनंद मिळवता येतो. खरंच आहे, तुमच्या सारखं आणखी मला आणखी एक वाटतं की वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा असे वर्कशॉप्स व्हायला हवेत.
1: म्हणजे मनमस्तिष्कचा विचार आहे की हे मनमस्तिष्क की पाठशाला हा युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर तर नवीन नवीन ऍक्टिव्हिटीज टाकायच्या आहेतच, पण एक मी म्हटलं ना तसं ही एक चळवळ आहे म्हणायला हरकत नाही की मानसिक आरोग्य छान राहावं म्हणून काहीतरी करत राहणं, काहीतरी पर्पजफुल करत राहणं, हे एकदा छान सगळ्यांना पटलं ना तर मग सगळेच जण त्यांचं आयुष्य असं मस्त सक्रिय ठेवतील असं वाटतं.
0: सक्रिय ठेवतील, आनंदाने पण जगतील, कारण प्रत्येकाला काही ना काही दुःख असतात, काही ना काही नको वाटणाऱ्या गोष्टी येत असतात, किंवा शारीरिक दुखण्यामुळे नकोच काय करायला असंही वाटतं, पण यामुळे आपण कार्यरत राहतो, ऍक्टिव्ह राहतो, जगण्यातला आनंद मिळतो यामुळे. तर तुम्ही या अशा कार्यशाळा ठिकठिकाणी घ्या, मन मस्तिष्क की पाठशाळा सारख्या वेगवेगळ्या जिल्ह्यातनं घ्या. म्हणजे एक शाळा तुम्ही केलीये सुखसोपान आणि एक चळवळ उभी केलीये मन मस्तिष्क की पाठशाला म्हणून. आणखी कोण कोण तुमच्या सोबत असतं हे काम करण्यासाठी?
1: हे काम करण्यासाठी माझी मैत्रीण संगीता जोशी माझी पार्टनर आहे आणि त्याचबरोबर आमच्याकडे ना वेगवेगळ्या मार्गदर्शकांची खूप छान टीम आहे आणि त्यातले बरेचसे मार्गदर्शक हे छान तरुण वयातले,
0: अरे
1: त्यामुळे त्यांची एक वेगळी एनर्जी लेवल असते आणि त्यांच्या बरोबर शिकताना ना आणखीन खूप जास्ती मजा येते.
0: खरंच आहे, आणि आनंद नाडकर्णी सरांची तर खरी आठवण येते. अनेक त्यांचे युट्यूब आणि फेसबुक वरती ते आठवणी सोडून गेलेत, लोकांना मार्गदर्शन करून गेलेत आणि तुम्ही त्यांचा वारसा पुढे चालवताय असं मला वाटतं. मुंबईला पुण्याला अशा सर्वत्र ठिकाणी तुम्ही या वर्कशॉप्स घेतलीत का?
1: मुंबईमध्ये पुण्यामध्ये हे वर्कशॉप सुरू असतात आणि ऑनलाईन आहेत, त्यामुळे काय अगदी जगभरातले कोणीही ते वर्कशॉप अटेंड करू शकतात.
0: अरे वा, आणि असेच मनमस्तिष्क की पाठशाला मध्ये अनेक उपक्रम अनेक एपिसोड याचे होऊ देत आणि लोकांना ते लॉग इन करता यावं यासाठी तुमच्या नावाने करायचं की कसं सापडेल लोकांना?
1: मनमस्तिष्की पाठशाला या नावाने सर्च केलं ना तर नक्की तुम्हाला फेसबुक, इन्स्टा आणि युट्यूबवरचे व्हिडिओ बघता येतील. त्याचबरोबर आमची मनमस्तिष्क नावाची वेबसाईट सुद्धा आहे.
0: अरे वा, हे छान सांगितलं, म्हणजे अनेक ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या माध्यमातून पोहोचता येईल आणि ज्येष्ठ नागरिकांना तुमच्यापर्यंत तुम्ही सांगितल्यामुळे पोहोचता येईल. रेडिओ विश्वासतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि परत भेटूया, आणखी वेगळे तुम्ही उपक्रम राबवाल तेव्हा पुन्हा एकदा धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: ऐकत रहा रेडिओ विश्वास, याच दिवशी याच वारी. आज आपण पुण्याच्या गौरी नातू यांना भेटलो आणि मुलाखतीतनं ज्येष्ठांसाठी, आबालवृद्धांसाठी किती वेगवेगळे उपक्रम असतात

0: नमस्कार, नाशिककर. मी नाना पाटेकर बोलतो आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: जगजीत सिंग यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. आनंद बक्षी यांची गीतरचना आणि गीताला संगीत आहे उत्तम सिंग यांचं. हे गीत आहे दुश्मन या चित्रपटामधलं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत येसुदास यांच्या आवाजात, गीतरचना गुलजार यांची. ऐकूया सदमा या चित्रपटामधलं हे गीत, संगीतकार इलाई राजा.

0: गोष्ट देशपांडे काकांची, कदाचित आपल्याही घरची. रविवारची सकाळ होती. नेहमीप्रमाणे देशपांडे काका सकाळी फिरायला गेले. घरी आले, चहा घेतला आणि निवांत वर्तमानपत्र वाचत बसले. घरात सर्व काही नेहमीसारखे सुरू होते. मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. मुलगी पुण्यात MBA करत होती. पत्नी स्वयंपाकघरात कामात व्यस्त होती. थोड्याच वेळाने त्यांच्या पत्नीने पाहिलं, देशपांडे काका काही बोलत नव्हते, कोणतीही हालचाल करत नव्हते. घाईघाईने बिल्डिंग मधील डॉक्टरांना बोलवण्यात आलं, पण कार्डियक अरेस्ट. देशपांडे काका कायमचे निघून गेले. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही दिवसांनी हळूहळू वास्तव समोर येऊ लागलं. देशपांडे काकांनी आयुष्यभर कष्ट करून जमीन घेतली होती. म्युच्युअल फंड्स मध्ये नियमित गुंतवणूक केली होती. शेअर मार्केट मध्ये पैसे होते. विमा पॉलिसी होत्या, फिक्स डिपॉझिट होत्या, पण याची माहिती कोणालाच नव्हती. त्यांची बँक खाती कोणत्या बँकेत आहेत, किती गुंतवणूक आहे, कोणते कागद कुठे आहेत, कोणाला संपर्क करायचा, पत्नीला यातलं काहीच माहिती नव्हतं. शोधाशोध सुरू झाली. काही कागद सापडले, परंतु काही गुंतवणुकींचा मागमूसच लागत नव्हता. आजही त्या पैशांचं नेमकं काय झालं हे कदाचित कोणालाच माहीत नाही. अशी देशपांडे कुटुंबाची गोष्ट दुर्दैवाने अपवाद नाही. आपल्या आजूबाजूलाही असे अनेक देशपांडे आहेत. भारतात विविध वित्तीय संस्थांकडे वारसदार पुढे न असल्यामुळे सुमारे 78,000 कोटींची रक्कम आजही पडून आहे. रस्त्यात 1 रुपयाचे नाणे पडले तर ते उचलण्यासाठी ट्रॅफिक मध्ये जीव धोक्यात घालून उचलणारे आपण स्वतःच्या आयुष्याच्या कमाईची माहिती आपल्या कुटुंबाला मिळावी याबाबत किती निष्काळजी असतो. याच विचारातून बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक तयार करण्याचा विचार मनात आला. हे फक्त एक वर्कबुक नाही तर आपल्या कुटुंबासाठी माहितीचा विश्वासार्ह खजिना आहे. आपण मागे ठेवलेली जबाबदारी, प्रेम आणि काळजी आहे. यामध्ये आपण एकाच ठिकाणी नोंदवू शकता बँक खात्यांची माहिती, जमिनी आणि मालमत्तेचे तपशील, फिक्स डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड्स आणि शेअर गुंतवणूक, विमा पॉलिसी, पेन्शनची माहिती, वैयक्तिक आणि कौटुंबिक तपशील, तसेच वार्धक्य, आरोग्य, महत्वाच्या सूचना आणि आपल्या कुटुंबासाठी आवश्यक मार्गदर्शन. बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक आता अमेझॉन वर सुद्धा उपलब्ध आहे. किंमत आहे 1,500 रुपये. आपल्या जाण्याचे दुःख कोणी कमी करू शकत नाही, पण आपल्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या जीवनात भर पडू नये एवढी काळजी आपण आजच घेऊ शकतो. बियॉन्ड विल मध्ये सर्व तपशील लिहून ठेवा, म्हणजे उद्या आपल्या अनुपस्थितीतही आपल्या कुटुंबाला तुमची साथ, तुमचे मार्गदर्शन आणि तुमचे प्रेम जाणवत राहील. कदाचित आपल्या कुटुंबासाठी आपण देऊ शकणारी हीच शेवटची आणि सर्वात मौल्यवान भेट असेल, कारण मृत्यूपत्र फक्त संपत्ती कोणाला मिळेल हे सांगते. बियॉन्ड विल आपल्या कुटुंबाला आवश्यक असलेली उर्वरित सर्व माहिती जतन करून ठेवते. माहिती संकलन ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे, क्रिएटर.
1: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. कपिल कुमार यांची गीतरचना, संगीत दिलं आहे रवींद्र जैन यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत हाथी के दंत या चित्रपटावरलं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं सावन कुमार यांचं गीत लैला. या चित्रपटामधलं संगीत आहे उषा खन्ना यांचं.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: आशा भोसले यांनी गायलेलं असद भोपाली यांचं गीत हे गीत आहे इन्सान और शैतान या चित्रपटावरलं. गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायक आहेत अनिरुद्ध वृषाली विश्वास भिडे. सातसंगत धवल कांचन नितीन कुंटे. तबला विनोद उषा विष्णू पुराणिक संवादिनी. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता पार्थ महाजन ठाकूर. समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक आशा पुरुषोत्तम रानडे. ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता विजय गोविंद मालपुरे. रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक. प्रवेश विनामूल्य.
1: आपकी फरमाइश. श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता. कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
2: गाणे गा रे, गाणे गा.
3: मंतर या चित्रपटामधलं जाननिसार अख्तर यांचं गीत आता ऐकूयात गीता दत्त यांच्या आवाजात. संगीतकार ओ पी नय्यर.

0: टाइमचेक
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आपण अनेकांशी गप्पा मारत असतो आणि आज आपल्याकडे आलेले आहेत सुभेदार मेजर धनसिंग बाजे साहेब. साहेब नमस्कार.
6: नमस्कार साहेब.
5: रेडिओ विश्वासवर आपलं खूप खूप स्वागत आहे.
6: तर तुमचं पण मला इथं, तुम्ही बाकीचे सगळेजण फक्त सेलिब्रिटींनाच बोलवतात, तुम्ही पहिल्या अशा व्यक्ती का ज्यांनी सैनिकाचं सगळे आदर करतात, सगळं करतात, पण असं बोलवणं काही आजपर्यंत कोणाकडून आलं नाही. ते तुम्ही आलं तर मला, मी मनापासून तुमचं फार फार आभार मानतो.
5: बाजे साहेब, तुम्ही सेलिब्रिटी म्हटले पण आमच्यासाठी खरं तर मिलिटरीतले लोक, सैनिक जो आपल्या सीमेवरती उभा आहे, तो सगळ्यात मोठा सेलिब्रिटी असतो आणि त्याच्यामुळे तुम्ही आले आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारतायत
6: सर,
5: मला खूप छान वाटतंय.
6: पण सर, ते जरी झालं, हे तुमचं म्हणजे मनापासून आहे, नाही तर असे सांगणारे 99% लोक आहेत आणि त्याला अंमली जामा पहिला होणार आहे, म्हणजे एक्झिक्युशन करणार आहे किती टक्के ते तुम्हालाही माहिती आहे.
5: मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की तुमचं सुभेदार मेजर ही पोस्ट आहे.
6: हो,
5: तुम्ही ज्या वेळेस आपल्या लष्करामध्ये सामील झाले
6: सर,
5: त्यावेळेची परिस्थिती कशी होती, तुम्ही का गेले, कसे गेले, सुरुवातीची तुमची पोस्ट कशी होती
6: सर,
5: ते जरा आम्हाला तुम्ही सांगा.
6: सर, माझे वडील ते पण मिलिटरीतून सुभेदार म्हणून रिटायर्ड आहे, श्री भक्तचंद बाजे. तर त्यांना पाहायचो तर आपल्याला मधली आर्मी काय ते माहीत नसतं. वडील ड्रेस घालायचे, त्या वर्दीचं आकर्षण होतं आणि पहिल्यापासून डोक्यात फिट झालं होतं का आर्मीतच जायचंय. आणि सर्वात महत्वाचं कारण हे होतं, मला असं वाटलं का आर्मीत गेल्यावर अभ्यास विभ्यास काही करावा लागणार नाही, आपलं रायफल घ्यायची, कॉक करायची आणि जायचं. पण तिथं गेल्यावर ते तर असतंच असतं, पण जे नरक वगैरे जे पाहायचं असतं ते आमची बेसिक ट्रेनिंग असते, त्याच्यात सगळे नरक आम्ही पाहून घेतलेले. आमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा सगळ्या तिथं एकदम म्हणजे धुळीला मिळतात आणि मग नंतर तो त्याच्यातून एक वेगळा, 6-7 महिन्यांनी एक वेगळा माणूस जन्माला येतो. पण ते जे करतात खूप वाईट करतात, पण त्याच्यातून खूप चांगलं हासिल होतं. मग त्याला ते फॉलो

0: बनवून सोडतात त्या माणसाला, जे की आई वडील हे बाहेरचे कोणीच बनवू शकत नाही.
1: सुभेदार मेजर ही रँक तुम्हाला कशी मिळाली?
0: साहेब, सुभेदार मेजर मध्ये आमच्या एक सिपाही म्हणून भरती होतात आणि लास्ट रँक ही आहे त्यांची सुभेदार मेजर. याच्यातून म्हणजे आपलं पूर्ण करिअरचं हे पाहिलं जातं आणि 30-40 हजारातून एक जणाला सुभेदार मेजर म्हणून सिलेक्ट केलं जातं. सर, मग तुमचा ACR पाहिला जातो, अॅन्युअल कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट, काय काय काम केलंय, पनिशमेंट वगैरे काय, कुठं सर्व्हिस केली, फील्डमध्ये केली, पी सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मग एक सुभेदार मेजरचं सिलेक्शन होतं. सर,
1: सुभेदार मेजरच्या अंडर किती सैनिक असतात?
0: सर, एका रेजिमेंटमध्ये दोनच बॉस असतात, एक कमांडिंग ऑफिसर असतो जे क्लास 1 अधिकारी असतात आणि दुसरे सुभेदार मेजर साहेब ते क्लास 2 अधिकारी असतात. कमांडिंग ऑफिसरला जे पाहिजे ते कागदावर देतात आणि त्याला एक्झिक्युशन करायचं काम सुभेदार मेजर साहेबांचं असतं. म्हणजे एका बटालियनमध्ये साधारण तुम्ही धरून घ्या 900 ते 1000 लोक असतात, त्यांचं सगळं सुभेदार मेजर साहेब पाहतात.
1: तुम्ही हे 900 लोकांची टीम तुम्ही हाताळली आहे
0: सर,
1: याच्या मध्ये परत काही तुकडे असतात, भेद असतात, ते कसे असतात?
0: त्याच्यात पण मग सर बटालियन असतं, कंपनी असते, मग कंपनी कमांडर असतो, त्यांचे पण JCO असतात, सुभेदार असतात ते. मग वेगवेगळ्या 4-5 अशा कंपन्या बनून मग एक बटालियन बनते आणि मग बटालियनचा पण एक आपला सुभेदार मेजर साहेब असतो.
1: तुम्ही कुठे कुठे काम केलेलं आहे?
0: मी साहेब भारतात जवळपास बठिंडा, दिल्ली, मुंबई, जोशीमठ जे उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ जवळ, साऊथ सुडानमध्ये UN पीस किपिंग फोर्समध्ये काम केलेलं आहे, त्याच्यानंतर लेह लद्दाखमध्ये केलेलं आहे -20-15 तिकडं पण काम केलेलं आहे आम्ही.
1: अशी मिलिटरीची सर्व्हिस जी असते हे बॉन्ड असतो, तो बॉन्ड म्हणतात त्याला, तो किती वर्षाचा असतो आणि तुमची सर्व्हिस किती झाली आहे?
0: सर, एका जवानासाठी लास्ट त्याचं 52 इयर्स एज पर्यंतच ते राहू शकतात सैन्यात. कारण आर्मीची नोकरी इतकी आसान नाही आहे का बाबा, म्हणजे काही दिवसांनी असं होतं का यार कसं करायचं, तिथं खूप ट्रेनिंग हार्ड आहे. साधारण माणूस तर ती 40 नंतरच करू शकत नाही, पण आम्ही 52 पर्यंत करतात आणि 52 हे आमचं लास्ट राहतं सर. आणि मॅक्झिमम सर्व्हिस 34 इयर्स किंवा 52 इयर्स ऑफ एज, उच एव्हरी जार लिअर.
1: मग तुम्ही किती वर्ष केलं?
0: मी 28 वर्ष केलं सर.
1: अच्छा, 28 वर्षानंतर तुम्ही रिटायर
0: झालो सर.
1: तुम्हाला रिटायर होऊन किती वर्ष आले?
0: 2 वर्ष झाले सर.
1: त्या या आता 2 वर्षामध्ये तुम्ही काय काय करताय?
0: सर, आता मी 2 वर्ष रिटायर होऊन झाले तर मी एका कन्स्ट्रक्शन कंपनीत कामाला आहे, भाविक ग्रुप म्हणून आहे. आणि मी आता जी आपली नाशिक, आपला महाराष्ट्र हे सगळं एकदम जवळून पाहायला भेटतंय आणि जी माझ्या डोक्यात एक प्रतिमा होती मिलिटरीत असताना, कारण मिलिटरीत असल्यावर माणूस जास्तीत जास्त 1-1.5 महिना महाराष्ट्रात येतं, बाकी आम्ही बाहेरच राहायचो, ती जी प्रतिमा होती ती थोडी आता ऑन ग्राउंड आल्यावर बरीच चेंज व्हायला लागलेली आहे आता. आणि माझा जो मला असा वाटतं का तो माझा एक म्हणजे डाऊट होता असा, पण ते काही बरोबर वाटत नाही मला आता ओरिजिनल पाहिल्यावर.
1: तुम्ही सांगताना सांगितलं की तुम्ही बठिंडा किंवा महाराष्ट्र, मुंबई,
0: लखनौ
1: आणि इतर देशांमध्ये सुद्धा तुम्ही काम केलं. मिलिटरीच्या बाबतीत इतर देशांची मिलिटरी सुद्धा तुम्ही बघितली असेल
0: सर, सर,
1: आणि भारतीय मिलिटरी, याच्यामध्ये काय फरक वाटला हो तुम्हाला?
0: सर, आता तुम्ही अमेरिकेचे पण सैनिक आहेत, त्यांच्याकडे हायली सोफिस्टिकेटेड वेपन्स आहेत, पण जो जिगरा जी म्हणजे कठीण परिस्थिती आणि शून्यातून काही निर्माण करण्याची जी कुवत आहे आजच्या तारखेला, ती फक्त भारतीय सैन्यामध्ये. आणि ते सुद्धा आपल्याला इराकमध्ये रिक्वेस्ट करत होते की तुम्ही इराकमध्ये पाठवा, हे पाठवा. जसं आम्ही UN मिशनमध्ये होतो तर तिथं गेल्यावर आम्हाला असं एक हॉस्पिटल सेटअप करायचं होतं आणि तिथं खूप मोठं गवत वाढलेलं होतं, तर ते इंग्लंड वगैरे ते पण त्यांचे पण सैनिक आलेले होते. मग ते ग्रास कटर मशीनसाठी वेट करत होते. मग आपले कसं आर्मीवाल्यांचं इंडियनवाले सळ्या पडलेल्या होत्या, त्याच्यावर नजर पडली. त्याच्यात आमचा एक जवान लोहार होता घरचा, बोला साहेब इसे तलवार बना देते, गरम केल्या वाकवल्या त्यांना तलवार केली, रात्रीतून सगळं काटून एकदम ग्राउंड छकाचक. आणि त्यांच्या आधी आम्ही सेटल होऊन गेलो. ते सकाळी पाहून असे हक्केबक्के झाले का, ओ इंडियन हाऊ यू गेट दिस ग्रास कटिंग मशीन. आम्ही सांगितलं दिस इज अवर ग्रास कटर, ती तलवार दाखवली आम्ही त्यांना. मग ते आम्हाला म्हणे अरे यू इंडियन आर माफिया आर, यू कॅन डू एनिथिंग एनिथिंग. आणि साऊथ सुडानवाले बी लोक आहे ना, चायनावाले, ते त्यांना इतके लाईक नाही करत, ते इंडियन आर्मीला एकदम आपलं चांगलं मानतात सर. आपली प्रतिमा जी आहे ना बाहेर आहे ना इंडियन आर्मीची, म्हणजे आपण गर्वाने सांगू शकतो का खूपच चांगली आहे. का इंडियन आर्मी जिथं गेली तिथं काहीही करू शकतो, काही होऊ शकतं, इम्पॉसिबल असं त्यांच्यासाठी काहीच नाही.
1: प्रत्यक्ष युद्धात भाग घेण्याची संधी तुम्हाला मिळाली का?
0: सर, 20-25 दिवस कारगिलच्या टायमाला, आणि देवाकडं म्हणजे विनंती करेल का असे प्रसंग कोणावरच नक, इथं बसून आपल्याला बोलायला खूप चांगलं वाटतं, वार व्हायला पाहिजे, घरात घुसून मारायला पाहिजे, हे बोलणं खूप सोपं आहे. पण जेव्हा तुम्ही तिथं -20 मध्ये जातात आणि डोंगराला चिटकून 20-20 दिवस राहतात आणि करावं तर लागतंच साहेब. पण आता तुम्ही विचार करा, 15-15, 20-20 दिवस तुम्ही जंगलात आहे, घरचा काही कॉन्टॅक्ट नाही, काहीच नाही, आणि शूट सुद्धा काढायला भेटले नाही. 15-15 वेळच नसतो साहेब. आपल्याला फक्त आपलं टार्गेट वरती, आणि आमच्या टायमाला ते पाकिस्तानवाले वर बसलेले होते, आम्ही खाली होतो, त्यांनी एक दगड ढकलला तरी आपले 10-20 सैनिक मारायला काहीच प्रॉब्लेम नाही होता. तरी सुद्धा आपण जगातल्या सर्वात उंचीवरचं युद्ध हे जिंकलं, पण त्याच्यासाठी आपण चांगलीच कॉस्ट मोजलेली आहे साहेब.
1: तुम्ही 2 वर्ष झाले सिव्हिल याच्यामध्ये आहात
0: सर,
1: मिलिटरीचा तुम्ही जवळजवळ 28 वर्ष अनुभव घेतला
0: सर.
1: सिव्हिल जो भाग आहे तो आणि मिलिटरी
0: सर,
1: याच्यामधला तुम्हाला फरक काय जाणवला हो?
0: सर, जमीन आसमानचा फरक जाणवला मला. मिलिटरी म्हणजे मिलिटरी तर असं आहे की सांगून द्यायचं ही भिंत बनली पाहिजे, झोपून घ्यायचं, दुसऱ्या दिवशी आम्हाला आठवण ठेवायची बी गरज राहत नाही. कमी 12 तासात ही भिंत बनवायला सांगेल, एकदम अज्युम्ड असतं की ती 12 तासात बनवून उभीच झालेली असेल. इकडं आल्यावर तर देवाच्याच भरोशावर आहे साहेब, कधी होईल काय होईल देवालाच माहिती. हा खूप मोठा फरक आहे साहेब.
1: तुम्ही मिलिटरीत असताना सुद्धा अनेक भागात आपल्या देशातल्या फिरले
0: सर,
1: महाराष्ट्र आणि इतर प्रदेश
0: सर,
1: याच्यात तुम्हाला काय फरक जाणवला?
0: सर, आधी मला असं वाटायचं आपण सगळ्यांपेक्षा खूप पुढे आहे, खूपच पुढे आहे. पण जेव्हा मी आता आलोय इथं फिरतोय आणि अनेक कार्यालयांशी माझे संबंध येत आहे, स्वतः मी पण घर बांधतोय, हे करतोय, तर बरेच कारण, तर मला असं वाटतंय आपण भ्रष्टाचाराच्या बाबतीत, आपण निकम्मेपणाच्या बाबतीत, म्हणजे असं बोलायला नाही पाहिजे, मला माझं राज्य आहे, पण आज ही एकदम वस्तुस्थिती आहे. इथून जर UPBR वाले गेले तर आपल्या 80% कन्स्ट्रक्शन साईट आजच बंद पडून जातील, आणि कोणाला किती बी राग येऊ काही हो, हे UPBR वालेच काम करताय. आपले लोक सर म्हणजे कामाकडे लक्षच देत नाही, आपण फालतूचेच उद्योग जास्त करतोय. आणि आपल्या नाशिकची स्थिती पाहिजे तर तुम्ही पा, पूर्ण नाशिक खोदून टाकलेलं आहे साहेब. एकही तुम्हाला नाशिकला असा रस्ता मी अभिमानाने माझ्या मित्रांना दाखवू शकत नाही की आमेरे नाशिक मेवर देखील रस्ता दिसतच नाही मला. आणि मी सकाळी घरून निघतो तर मला आधी 15 मिनिटं निघावं लागतं, कारण रात्रीतून कुठं खोदून ठेवलं असेल काही पूर्वकल्पना नाही सर. आणि भ्रष्टाचार नसता, आता जेवढे रस्ते आहे साहेब, रस्त्याचा एक नियम आहे का, हा रस्ता काम दिलं, हा 4 लाखाला रस्ता दिला, याचा बनवण्याचा अवधी इतका आणि हा संपल्या संपवण्याचा अवधी इतका आहे, हे बोर्ड लावणं कायदेशीर बंधनकारक आहे सगळ्या बिल्डरना. तुम्ही एकही मला लावताना दिसलेलं नाही, एकही लावत नाही, सगळे पाहताय, सगळ्यांना माहिती आहे. मग त्यांचे माणसं जे ऑन ग्राउंड आहे ते काय ड्युटी करताय? आणि जर तुम्ही मोठे मोठे बोर्ड लावले का बा 5 लाखाला हे काम दिलंय, हे 10 जानेवारीला 11 जानेवारीला कम्प्लीट होणार आहे, तर त्या ठेकेदाराच्या मनात पण एक थोडीशी भीती निर्माण होईल का यार, सगळी पब्लिक पाहतीये का बा हा हा रस्ता ह्या तारखेला पूर्ण होणार आहे, एवढ्या एवढ्या पैशाला दिलेला आहे. मग लोकांना बी कळतं कितीला काम दिलं, कुठंच काही नाही साहेब. पण नियमानुसार 100% असा बोर्ड लावणं गरजेचं आहे आणि बंधनकारक पण आहे. आणि आता नाशिकचं तर कोणी मायबापच राहिलेलं नाही साहेब. आता प्रशासन इन द सेन्स की काही ना काही त्यांच्या टीम असतील. आता कुंभमेळा येतोय सर, सरकारचं पण काम आहे का, जिथं 10 लोकांचं काम आहे तिथं कमीत कमी आता 15 लोक द्यायला हवे, वर्कलोड आहेच ना सर. जर आपण 2027 कुंभमेळ्यासाठी जातोय तर आयुक्त सुद्धा ॲडिशनल आयुक्त दिले पाहिजे, एकच आयुक्त किती पाहणार? त्यांचं जे आयुक्ताचं ऑथरायझेशन आहे ते जे आपले नेहमीचं रुटीन काम नाशिक जिल्हा चालवण्यासाठी जे आहे ते आहे. पण आता कुंभमेळा म्हणजे करोडो लोकांना मॅनेज करायचं आहे सर, मग त्याच्यासाठी ॲडिशनल यांनी IAS अधिकारी 2-4 दिले पाहिजे. एक तर सरकारचं इथं मला असं वाटतं की थोडंफार यांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि हे काम आता लांबून लांबून लांबून यांचं मला एकच दिसतं कॉन्ट्रॅक्टर लोकांचं का बा याला 27 न्यायचं, मग सगळा मीडिया, भारताचा सगळा मीडिया इथं नाशिकवर तुटून पडेल. मग रातोरात रस्ते बनवायचे, मग परत तेच होणार सर, परत रातोरात रस्ते बनतील, लगेच बिलं निघतील, आणि 2 महिने कुंभमेळा झाला का परत रस्ते आपले तुटतील साहेब, असं मला वाटतं. आता होऊ शकतं मी चुकीचाही असू शकतो, पण जर लेट होतंय मग का लेट होतंय, सगळ्यांना माहिती 2027 कुंभमेळा आहे आणि इतका मोठा क्राऊड आपल्याला कंट्रोल करायचा आहे, मग ते आत्तापासूनच का नाही? तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो, आपलं निमानी बस स्टँड पहा सर, त्याच्यापेक्षा बिहारचं कोणतंही बस स्टँड सुद्धा चांगलं असेल, इतकी घाण परिस्थिती, रोज किती म्हातारे कोतारे लोक पडताय. एक काँक्रिटीकरण करायचे आपले ऐपत नाही सर. नाशिक महानगरपालिका आपण गोल्डन ट्रँगल म्हणतो ज्याला, नाशिक मुंबई पुणे, त्या गोल्डन ट्रँगलचा आपण एक भाग, आणि आपलं ते निमानी काय बस स्टॉप आहे साहेब, ते काय चिखल आहे तिथं. तुम्ही जर तिथं जाल तर असं वाटेल आपण कुठे आहे आणि कशाचं प्रगतन, कशाचा विकास, काहीच नाही सर, मग 0 आहे आपण.
1: पण या सगळ्या याच्यामध्ये एक नागरिक म्हणून माझं स्वतःच पण काय कर्तव्य आहे
0: सर? नागरिकाचं सर्वात आधी जे कर्तव्य ते आपण करत नाही. आधी तुम्ही पाहिला असेल रस्त्याला खड्डे पडले, हे झालं, मोर्चे निघायचे, मोठे मोठे मोर्चे निघायचे, मग सगळे नोकरी पेशा लोक ऍक्सेप्टेड आहे. पण रविवारी सुट्टी आहे तर कोणी काढला मोर्चे तर तुम्ही बी जा ना. आपण फक्त टीव्हीत बसून पाहायचं मोर्चा निघाला, हे झालं ते झालं, तुम्ही तुटून पडा ना. आणि आता तर तसं मला वाटतं का नाशकात विपक्ष काही राहिलेलाच नाही साहेब, विपक्ष दिसतच नाही आपल्याला. आता जर विपक्षी लोक जर ते बी स्ट्रॉंग असते, इमानदार असते, मग त्यांनी बी मोठे मोठे मोर्चे काढले असते, पण त्यांचं बी कुठं निकट काहीतरी रुतलेलं दिसतंय, ते बी बिचारे शांत आहे. म्हणून मला असं वाटतं नाशिकचं कोणी मायबापच राहिलेलं नाही साहेब.
1: पण मग प्रशासनाने आत्ताच्या परिस्थितीमध्ये नेमकं काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं?
0: सर जर ठरवलं का बा हे व्हायचंय, आता तुम्हाला आठवत असेल सर आर आर पाटील आबा आपले जे गृहमंत्री होते 100% इमानदार होते, आणि इमानदारी इतकं खतरनाक हत्यार आहे साहेब. त्यांनी काय सांगितलं होतं, गावठी दारू कुठं सापडली तर SP साहेबांना सस्पेंड करेल. दारू संपली होती साहेब, भेटायचीच नाही. आता तुम्ही PI साहेबांना आणि कॉन्स्टेबलला सस्पेंड कराल तर तुम्हाला दारू सापडलच. ते काय ते संध्याकाळी सस्पेंड IPS साहेब त्यांना परत रात्री 2-4 दिवसांनी परत घेऊन घेता. पब्लिकची याददाश्त 2-4 दिवसांसाठी असते. तुम्ही हाय लेवल जरा, आता आपल्या महाराष्ट्रात साहेब 226 IAS अधिकारी, आता त्याच्यातून जर तुम्हाला नाव विचारलं तुकाराम मुंडे साहेबांचं नाव लहान पोराला माहिती,
1: सगळ्यांना माहिती,
0: सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांचे पोर विश्वेत होते, त्याच्यात हे आपले जे नेते लोक आहे ज्यांचे डेरे त्यांचे पोर विश्वेत होते. कारण गरीबर त्यांचं म्हशीच्या खालून दूध येतं, पण त्यांचा मुलगा हॉटेलवर जाऊन दूध पित असेल, चहा पित असेल, ते पण विषच पित आहे. मग आता जर तुकाराम मुंडे साहेबांनी एवढ्या 2 महिन्यात एवढे एवढे दुधांचे करोडो लिटर म्हणजे घोटाळे बाहेर काढले, मग आधीचे जे आयुक्त होते ते काय फक्त पगारच घेत होते का? त्यांना काहीच दिसत नव्हतं का? आणि मला असं वाटतं मुंडे साहेब आल्यावरच लोकांना कळलं का हा पण काही विभाग असतो, भेसळ धरणारा, हॉटेल चेक करणारा. त्याच्या आधी मला असं वाटतं 98% लोकांना हे माहितीच नव्हतं का असा बी काही विभाग असतो बा, असं मला वाटतं साहेब.
1: त्याच्यामुळे मला वाटतं सगळ्याच प्रशासनाच्या कार्यालयांमध्ये असे अधिकारी यावेत.
0: बिल्कुल.
1: आणि त्यांनी
0: जर समजा सर एकच अधिकारी एवढं करू शकतो, आणि जर यांना खरंच आपल्या देशाबद्दल आपल्याला तुम्ही जे भाषण करतात आपले पुढारी लोक त्यांची देश श्रद्धा हे पाहून असं आमच्या तर डोळ्यात आश्रू येऊन जातात सर. काय त्याग त्यांचा, काय महान त्याग, आणि ते कसे आता आम्ही असे पण पाहिलेले मनोहर पर्रिकरण साहेब जे स्कूटरवर जायचे मुख्यमंत्री असतात आहे ना, आणि मी APJ अब्दुल कलाम साहेब आर्मी हॉस्पिटल R&R दिल्लीला असताना अशी व्यक्ती राष्ट्रपती पाहिली की जी एक सुटकेस घेऊन निघून गेली होती, आणि त्यांचा पगार आल्यावर ते सगळा पगार त्यांचे माळी त्यांचे नावी त्यांच्या पोरांची विचारायचे कोणाची फी भरली त्याची नाही भरली त्याची भर आणि त्यांची फी साहेब संपून जायची. मी अशा लोकांना पाहून आलोय, आणि मग यांचा त्याग पाहिला तर मग तुम्ही कम्पॅरिझन करायला गेलं तर कळतं. आता सरंजा सर तुम्हाला शाळा आहे, आपल्या शाळा ठीक करायच्या आहे, काहीच करू नका साहेब. आपले जे मोठे मोठे अधिकारी IAS IPS MPSC जे क्लास 1 अधिकारी आहे त्यांना नोकरीवर ठेवताना बॉन्ड लिहून घ्या की 10वीपर्यंत मी माझ्या पोराला गव्हर्नमेंट शाळेत शिकवल. आता कलेक्टर साहेबांचा पोरगा शाळेत गेला आणि शाळेत पाणी येत नाहीये प्यायला, तो घरी जाऊन पप्पांना सांगेल, कंप्लेंट करायची गरज नाही ना सर. संध्याकाळी प्रॉब्लेम ऑटोमॅटिक सॉल्व्ह होऊन जाईल, पोरगा दुसऱ्या दिवशी जायचा आहे कारण कलेक्टर साहेबाच्या पोराला पाणी नाही मिळालं. पण आता होतं काय सर, आता पुढारी साहेब जेवढे आहेत सगळे सांगतात मराठी शिकवा, मराठी शाळा शिकवा, त्यांचे पोर इथं काय मी तर म्हणतो भारतात नाही विदेशातच शिकतात. आता त्या पुढारी लोकांची सगळे पोरं मराठी शाळेत गेले, मोठे मोठे अधिकाऱ्यांचे गेले, तुम्हाला काहीच करायची गरज नाही साहेब. शाळा एकदम चकाचक होतील, झाडूवाला टायमावर. आता कलेक्टरचं पोरग जिथं शिकेल त्याला माहिती आहे कलेक्टर साहेब पोराला घ्यायला आले मग माझ्या शाळेची माझी नोकरी जाईल, तो एकदम शाळा झाडून ठेवल, शिक्षक जीव तोडून शिकवतील. एखाद्या शिक्षकाला नाही आलं तो अभ्यास करून येईल, बाबा कलेक्टर साहेब आले पोराला घ्यायला मला काही प्रश्न करा ना साहेब. तुम्ही सर्व इमानदार आहे, कोणी म्हणतं का नाही आता मी गद्दार आहे बाबा मी देशासाठी काही करणार नाही, तुमची इमानदारी आहे ना, मग तुम्ही करा ना देशासाठी करा. सगळ्या जे कर्मचारी आहे त्यांचे पोर 10वीपर्यंत ठीक आहे, 10वीच्या नंतर सगळ्यांच्या आपल्या आपल्या वाटत, 10वीपर्यंत तुम्ही सरकारी शाळांमध्येच शिकवणार असं त्यांच्याकडून अंडरटेकिंग लिहून घ्या. नसेल दिलं तर दुसऱ्याला चान्स द्या ना सर, मग त्यांना गरज नाही आहे. आता फडणवीस साहेब आहे आपले, खूप चांगले मुख्यमंत्री आहे, शिस्तबद्ध आहे सगळे, इमानदारपणे इथपर्यंत मला वाटतं. त्यांना एकदम ट्रान्सपेरन्सी आणायची, एकदम ट्रान्सपेरन्सी. प्रत्येक गावात ग्रामपंचायतमध्ये एक एक वेबसाईट द्या साहेब, 500 रुपयाचा हा रस्ता मंजूर झाला प्रत्येकाच्या फोनवर टाकून द्या ना तुम्ही. आता आपल्याला पैसे घ्यायचं आहे लाईट बिल, सगळ्यांच्या याच्यात चाललं जातं का सर तुमचं लाईट बिल एवढं, जोपर्यंत भरत नाही 10 वेळा मेसेज येतो, माणूस उबगून जातो. आणि त्याच्यात हे पण लिहिलेलं असतं ई पेड प्लीज इग्नोर. मग त्याच्यापेक्षा पण तुमच्या गावचे सगळे नंबर आहेत, ग्रामसेवकाला म्हणा एक ग्रुप बनव, पूर्ण गावचा मोबाईलचा एक ग्रुप बनवू,

0: एवढ्या दिवसांनी बनल, नाही बनलं तर एवढा एवढा त्यांना प्रतिदिन दंड आहे. बनवाना साहेब, ठेकेदार ऑटोमॅटिक प्रेशर निर्माण होईल आणि तुमचे चांगले रस्ते बनतील. आता मी फिरतोय 2 महिन्यापासून, मी तुम्हाला सांगतो की गंजमाचा जो सिग्नल आहे साहेब, तिथून जो आपला चर्च आहे तिथपर्यंत तो रस्ता खरडून ठेवलेला आहे. ठीक आहे, तुम्ही काम करणार आहे, 6 महिन्यापासून खरडून ठेवला, लोक गाड्या बॅलेन्स जातोय, तिथं काही शून्य काम आहे अजून, मग खरडला कशाला? म्हणजे तुमचे जे मोठे मोठे अधिकारी आहे त्यांचं काम आहे, अरे बाबा काहीतरी टाइम लिमिट ठेवा, काहीतरी नियमाने काम करा. तो आला का तो खोदतो, तो आला का तो, यांची एक यांची टीम बनवली पाहिजे. इलेक्ट्रिक बाजूला प्लंबरवाले सगळे त्यांचे साहेब एक करा, बा हा रस्ता बनवायचा आहे, सांगा टाइम लाईन द्या त्यांना. तो गेला का तो खोदतो, तो गेला का. आणि हा टॅक्सपेअरचा खूप प्रचंड पैसा वाया जातोय साहेब. असं एकदम मला, आणि मी आता जसं द्वारका होतो साहेब, द्वारकाला जो राऊंड आहे तिथं गुडघ्या इतकं मागच्या पावसाळ्यात पाऊस होता, किती म्हातारे लोक बाया बी पडताना पाहिल्या, खूप मनाला वाईट वाटलं. मग एक दिवशी भुजबळ साहेब आले तिथं, त्याच्यानंतर थोडी कारवाई झाली आणि त्याच्यानंतर 2 महिन्यांनी पूर्ण खड्डे बुजून जो द्वारकाचा जो सर्कल होता तो एकदम चकाचक करण्यात आला. खूप चांगलं वाटलं साहेब, का बस झाली बा, रस्ते दुरुस्तीचा काहीतरी फंड येतो आणि त्याचा काहीतरी उपयोग झाल्याचं खूप समाधान झालं. पण दुःख याचं झालं का सर, 15 दिवसांनी तो रस्ता खोदून काढला हो, म्हणे तर अंडरपास बनायचंय. मग तो 15 दिवसांसाठी तो पैसा घालावला का? म्हणजे एवढे मोठे मोठे, आता ज्या अधिकाऱ्याने ते सँक्शन केलं त्याला माहिती ना 15 दिवसांनी इथं आपण खोदणार आहे, त्याने तो पैसा वाया का घालवला सर? तो टॅक्सपेअरचा अकाउंटेबिलिटी कोणाचीच नाही सर. आणि मला असं वाटतं सर की अकाउंटेबिलिटी सेट करणं फारच महत्वाचं आहे. अकाउंटेबिलिटी इन द सेन्स, तुम्ही क्लास 1 अकाउंटेबिलिटी सेट करा. आता कर्णिक साहेबांनी थोडासाच नाशिक जिल्हा कायद्याचा बाल्यकिल्ला दाखवला, मोठे मोठे डॉन अंडरग्राऊंड होऊन गेले साहेब, थोडासाच दाखवलं. मला वाटतं त्यांनी अजून 50% गेलेलं नाही साहेब. जर विचार करा ते 100% आलं तर काय होईल, कोणी पाकिटही मारणार नाही. तर हीच गोष्ट, इथं थोडे खतरनाक माणसं पाहिजे का, झोपेत पण कलेक्टर साहेब दिसले पाहिजे, अरे काही चुकीचं केलं तर साहेब आहे. आणि ते आणि जे इथले लोक जे जमलेले असतात, जाड कातडीचे झालेले असतात साहेब. आता काही काही डिपार्टमेंट असे पैसे घेतल्याशिवाय त्यांचा पेनच चालत नाही. आता याला कोणाला चॅलेंज करायचा असेल माझ्या संघ, आम्ही त्याला प्रत्येक डिपार्टमेंट छुपा कॅमेरा घ्या, माझ्या संघ फिरा, मग मी साबित करून टाकेल, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण ही साहेब वस्तुस्थिती आहे. आणि मला आधी असं वाटत होतं का बा आपण महाराष्ट्र खूप पुढे आहे, ते जरा माझ्या मनात आता थोडंसं चुकीचं वाटू लागलंय मला.
1: नाही पण आता तुमची देशभक्ती आणि तुमचा हा जो काही बाणा आहे
0: सर,
1: हा तुम्ही मिलिटरीमध्ये गेल्यामुळे जास्त तुम्हाला ते हे आलेलं आहे. मग
0: सर
1: तुम्ही आजच्या तरुण पिढीला किंवा मुलांना जे शिकताय त्यांना काय सांगाल?
0: सर मी सांगतो आर्मी का गरजेची आहे. जर तुम्हाला पाहिजे, आता आपले सगळे पुढारी म्हणतात हे व्हायला पाहिजे ते व्हायला पाहिजे, सर्वात आधी काय करा सर, सगळ्या पुढाऱ्यांना म्हणा आपला एक एक मुलगा तरी आर्मीत पाठवा, एक एक मुलगा, फक्त एकच पाठवा, जास्त नका पाठवू. अरे बाबा तुझा नको पाठवू, तुझ्या भावाचाच पाठव पुढाऱ्यांचा, आणि त्याला बॉर्डरवर जाऊ द्या, त्याला कळू द्या का देश काय राहतो. जर तुम्हाला विचारायचं की तिरंग्याची काय व्हॅल्यू आहे, ते रोहिंग्या बिचारे आपले बांगलादेश बॉर्डरवर येत आहे, बांगलादेश लात मारतोय तिकडनं, आपण लात मारतोय तिकडनं, त्यांना हेच माहीत नाही की माझ्या देशाचा झेंडा कोण, मी कोणत्या देशाचा मी नॅशनॅलिटीमध्ये लिहू काय. तेव्हा तुम्हाला कळतं सर इंडियन लिहिणं म्हणजे किती करोडो अरब रुपयाची आपली प्रॉपर्टी का, आपण अभिमानाने सांगतो आय एम इंडियन, त्यांना काय सांगतील साहेब ते, ना बांगलादेशी सांगतात ना नेपाळ, काहीच नाही. तो धक्का तिकडं मारतोय, तो धक्का तिकडं मारतोय, मग तिथं जाऊन जर आजच्या पिढीने पाहिलं तर त्यांना कळेल सर देश काय आणि देशासाठी लोक का मरतात आणि इंडियनचा काय ब्रँड आहे आपला. ते आता हळूहळू इंडिया लोकांनाही माहिती व्हायला लागलं. जर तुम्हाला ती पाहायचं तर रोहिंग्यांची परिस्थिती पाहून घ्या तुम्ही. मग त्याच्यासाठी मी हेच म्हणाल का इंडियन आर्मी तुम्ही जा आणि पुढाऱ्यांनी खरंच त्यांच्या मुलांना आहे ना जाऊन असं सांगा. फक्त निर्मला सीतारामन मॅडम होत्या, त्यांच्या मुली मुलगी कॅप्टन होती, तर मग मॅडम बजेट बिजेट बी चांगला दिला असेल का बा असं आहे का नाही सर. आता बाकीचे आहे त्यांना काही माहितीच नाही. जसे मुलायम सिंग होते त्यांचे भाऊ होते लान्स नाईक, त्यांनी मुलायम सिंग संरक्षण मंत्री असताना सैनिकांसाठी खूप काही केलं का भाऊ जीवन सांगत. आता मी तुम्हाला आताच थोड्या वेळात सांगितलं ना,
1: तुम्ही सांगितलं तसं
0: का शाळेत जसं गेलं कलेक्टर साहेबाच्या पोराला ब्रेक मध्ये पाणी नाही प्यायला भेटलं का संध्याकाळी, नळ ठीक होतील पाण्याची टंकी भरल, सेम आलं ना सर तिथंच. मुलायम सिंग साहेबांचा भाऊ लान्स नाईक होता, एक छोटा शिपाई होता, त्यांनी त्याच्या समस्या तो त्यांना सांगायचा, झालं लगेच त्यांनी तो फंड बिंड रिलीज केला आणि चांगलं झालं. नाही तर आधी आर्मीवाल्यांना काही पगार आर्मीची काही आवश्यकता अशी म्हणजे वाटतं भाषण द्यायपुरती होती, ऑन ग्राउंड नव्हती. पण आता कळलं का काय बा, म्हणून माझी जेथली आपली पुढारी आणि ते सगळी देशासाठी त्याग करणारीच पुढारी, कोणी भ्रष्टाचारी नाहीये, कोणी सेल्फिश नाहीये. मग त्यांनी असं करावं की आपल्या एक सगळ्या पोरांना पहिलं तर 10वीपर्यंत सरकारी शाळेत टाकावं आणि त्याच्यानंतर ते झाले का एक पोरगा सगळ्यांचं

0: एक पोरगा तुम्ही देशासाठी सैन्यात पाठवा, मग मला वाटतं काही प्रश्नच राहणार नाही.
1: सैनिकी शिक्षण मिळालं तर ती तेवढी त्यांच्यामध्ये एक शिस्त आणि देशासाठी जगण्याची प्रवृत्ती पण निर्माण होईल,
0: प्रवृत्ती निर्माण होईल. आणि ते येऊन सांगतील, आता समजा एक सैनिक आहे त्याला काही प्रॉब्लेम झाली, समजा एक मुलगा आहे त्यांचा आणि बॉर्डरवर जास्त टँक टुंग आले, तो लगेच पप्पांना फोन करेल, इकडनं लगेच कारो एकदम फास्ट होऊन जाईल ना साहेब असं. त्याच्यामुळं प्रत्येकाने आणि देशाला वाचवण्यासाठी सगळ्यांचाच हातभार पाहिजेच सर. आपण त्या येतं आपण कचरा कुठं टाकतो त्याला वाटतं मला काय करायचं, अरे तो जो कचरा उचलणार आहे तो बी आपणच. आपण जपानचे लोक पाहतो, ते आत्ता स्टेडियमचं एक आलं होतं, स्टेडियम मधून उठताना त्यांनी तिथल्या सगळ्या बाटल्या सगळे रॅपर सगळे उचलून घेऊन गेले, ते फक्त जापानीज होते. आणि म्हणून त्यांचं सगळं जग आदर करतं इन्क्लुडिंग आपण. आपण सगळं खूप चांगले आपण, पण आपण तिथंच रॅपर फेकणार, गाडीतूनच फेकणार, या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण केल्या सर तर आपला देश खूप काही चांगला होऊ शकतो असं मला वाटतं.
1: क्या बात आहे बाजूसाहेब, तुम्ही इतक्या छान आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारल्या
0: सर.
1: तुम्ही रेडिओ विश्वासवरती आलात
0: सर
1: आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारल्यात, खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद साहेब, आपण मला बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे फार फार आभार साहेब, धन्यवाद.
1: श्रोते हो, हे होते सुभेदार मेजर धनसिंग बाजे. आणि खरंच त्यांना ऐकल्यानंतर आपल्या नाशिकसाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या भारत देशासाठी आपण काय केलं पाहिजे आणि कसं वागलं पाहिजे ह्याची शिकवण आपल्याला त्यांच्या या मुलाखतीतून मिळते. तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

कलर्स और कानून या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजात. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत आपण ऐकू शकणार आहात विनोबा म्हणे या कार्यक्रमात. संवादिका आरजे श्रद्धा. प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी दुपारी 4:30. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोबा म्हणे.
1: अरमान या चित्रपटामधलं कुलवंत जाने यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत महेंद्र कपूर आणि मिनो पुरुषोत्तम यांच्या आवाजात. संगीतकार बप्पी लहरी.

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. महावीरा या चित्रपटामधला आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मी माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात, आनंद बक्षी यांचं, लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी. आणि हे गीत ऐकूयात अनोखी पहचान या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार यांनी गायलेलं कठपुतली या चित्रपटामधलं गीत. वर्मा मलिक यांच्या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत, अंजान यांची शब्दरचना, शंकर जयकिशन यांचं संगीत. आणि हे गीत ऐकूयात दूर नही मंजिल या चित्रपटामधलं.

यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनिमुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांडे. आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज. कालाय तस्मै नमः या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत कहाणी याहू मॅनची. शम्मी कपूर की पुरुष बलिनयी होत समय होत बलवान, भिल्लन लुटत गोपिका वही अर्जुन वही बाण. अर्थात करणारे करवणारे आपण कोणी नसतो, तर काळ आपल्याकडनं सर्व करवून घेत असतो. आणि एकदा का काळ संपला की धनुर्धारी अर्जुनाला गुराख्याचा बाण चुकवता आला नाही. आपण जे यशस्वी कलाकार बघतो त्यांचा यशस्वी सुवर्ण काळ बघतो, पण त्याआधी त्यांनी पराभवाचे किती पर्वत पार केले असतात हे जाणून घेतलं तर पुढचा प्रवास अधिक गोड वाटेल. शम्मी कपूर नूतन यांचा रोमॅटिक सिनेमा लाट साहब, दिग्दर्शक हरी वालिया, संगीतकार पुन्हा शंकर जयकिशन, सर्वच गाणी हिट. हे गाणं तर ऐकलं नसेल असे शक्यच नाही. सवेरे वाली गाडी से चले जाएंगे, सवेरे वाली गाडी से

निर्माता जी पी सिप्पी, निर्देशक बप्पी सोनी यांचा ब्रह्मचारी, ज्या शम्मी कपूर, राजश्री, प्राण यात बरीचशी लहान मुलं ज्यांचा सांभाळ शम्मी कपूर करत असतो. एक गाणं शंकर खान यांनी नसीर हुसेन यांच्या देवानंदच्या सिनेमासाठी केलं होतं, पण देवानंदला पसंत पडलं नाही. मग तेच गाणं ससुरालमध्ये राजेंद्र कुमारला पण पसंत पडलं नाही, पण हे गाणं शम्मी कपूर जेव्हा ऐकलं तेव्हा त्यांनी लगेच आपल्या सिनेमात घ्यायचं ठरवलं. या गाण्यात त्याच्याबरोबर मुमताज आहे. आणि काय असतं, जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा सगळं काही चांगलंच होत राहतं, असं म्हणतात की तेव्हा शम्मी कपूर आणि मुमताज देवर अबाउट टू मॅरी, इतके प्रेमात होते ते. गाणं होतं, आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर सबको मालूम.

या सिनेमात अजून एक कठीण गाणं होतं रफीने म्हटलेलं. संपूर्ण ध्रुपद एकाच दमात म्हणायचं होतं, जे फारच कठीण काम होतं. दिल के झरो के मे तुझको बैठा कर, यादों को तेरी महफिल हम बना कर रखूं.

आणि या गाण्याला फिल्मफेअर अवॉर्ड पण मिळाला होता. या सिनेमामुळे शम्मी कपूरला पहिला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला, शंकर खेन यांना पण अवॉर्ड मिळालं, रफीला मै गाऊ तुम सुजाऊ करता होतं, आणि शैलेंद्राला हे गाणं लिहिण्याबद्दल बेस्ट लिरिसिस्ट.

నిర్మాతా ఎఫ్సి మెహ్రా, షమ్మి కపూర్, శంకర్ ఎగ్జన్, లేక్ టండన్, यांनी बरेच सिनेमे एकत्र केलेत. त्यात प्रोफेसर तर हिट होतात. त्यांचा पुढचा सिनेमा होता प्रिन्स, ज्यात शम्मी कपूर, वैजयंतीमाला, अजित, हेलन, हसरत जयपुरी, फारुख कैसर यांनी गाणी लिहिली होती. सर्वात लोकप्रिय अजूनही हसरत जयपुरी आणि शंकर जयकिशन एकदा लंडनला गेले होते आणि एका हॉटेलमध्ये बघत असताना एक तरुणी खूप जवळून गेली आणि शम्मी कपूर तिच्या ड्रेसकडे बघून म्हणाला, आणि त्यावरून ते गाणं त्यांनी लिहिलं होतं. बदन पे सितारे लपेटे हुए

0: एफसी मेहरा आणि लेफ्टनंट यांचा प्रिन्स चांगलाच चालला. कबाईच्या बाबतीत हा चौथ्या नंबरवर होता. यानंतर सिनेमा होता दिग्दर्शक प्रमोद चक्रवर्ती यांचा तुमसे अच्छा कौन आहे.
1: आपण जाणून घेऊया पुढच्या भागात. तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

आता कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात साजन की सहेली या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत संगीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात, संगीतकार उषा खन्ना.

0: de chillar como...
1: सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. शास्त्रीय गायक आहेत अनिरुद्ध वृषाली विश्वास भिडे. सातसंगत धवल कांचन नितीन कुंटे. तबला विनोद उषा विष्णू पुराणिक. संवादिनी आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज कमल एकनाथ शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता पार्थ महाजन ठाकूर. समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक आशा पुरुषोत्तम रानडे. ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता विजय गोविंद मालपुरे. रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक. प्रवेश विनामूल्य.
2: रेडिओ विश्वास टाइम चेक. टाइम चेक.
3: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. संचयात समृद्धी.
5: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज

0: तुमचा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो,

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016512.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300016512.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आई फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 दशांश कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

खेळ, खेळाडू आणि क्रीडांगण या सगळ्यातूनच त्याचं महत्व आणि मूल्य समजावून सांगणार आमचा कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब सादर करते नाना खेरनार. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी दुपारी 2 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

नमस्कार, मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

म्हणजे सर्व ललित कलांच्या उत्सवात विठुरायाला पाहणारं विलक्षण तरल मन. म्हणूनच त्यांच्या शब्दावलीला स्पंदनांची लय आहे, जीवनातल्या सुखदुःखांची गहिरी डूब आहे. रसिक हो, या अरूपातच विठ्ठल रूपाची सोबत नाथांना जाणवते. लौकिकाचे उंबरठे मनाच्या पावलांना नसतात, म्हणून तर मन जिथं जाईल तिथं पंढरी सोबत असतेच. अवघ्या जगण्याचं ज्यांनी पंढरपूर केलं त्यांना विठ्ठल केवळ रावळापुरता उरत नाही, वैष्णवांच्या वृंदात नृत्य गायनात तोच भरून असतो. सत्संगातील मनशांती ही विठ्ठलच असते, भरून उरलेला परमानंद हे त्याचंच अरूप. पण नाथ त्याही पुढे जातात, परमानंदालाही विस्मय वाटावा, तोही डोलू लागावा असं अखंड आनंदरूप म्हणजे विटेवरचा श्री विठ्ठल करुणाकर वत्सल.

0: ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

नामाचं मुखी फुलून येणं हा एक मधुर परिणाम आहे. नाम घेणं नाहीच ते, नाम येणं आहे. देठातून सुगंधी कळी बाहेर यावी तसं विटेवर उभा असलेला उरीचा मूर्तिमंत भाव अनुभवणं हा न्याराच उत्सव. हा उत्सव बहरतो तोही नामानच. अंतरीचा उमाळा, अंतरीचा जिव्हाळा हवा त्यासाठी. जिव्हाळा केवळ भक्ताचा नाही, विठ्ठलाचाही. असं जेव्हा जेव्हा होतं तेव्हा तेव्हा नाम उच्चाराचं पाठांतर होत नाही, होतो तो जीवन उद्धाराचा मंत्र, प्रेमाचा जिव्हाळा.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.